FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 आणि 10 सेकंद झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज गुरुवार, भारत

102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6 वाजतात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता स्वप्नील बांदोडकर यांचा स्वर ऐकूया.

प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात दत्ता पाटील यांनी लिहिलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता अजित कडकडे यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांनी लिहिलेली भक्तिरचना ऐकूया.

अजित कडकडे यांच्या आवाजामध्ये प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं हे भक्तगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता मिलिंद शिंदे यांच्या आवाजात दामोदर शिरवळे यांची रचना.

लता मंगेशकर यांच्या आवाजात संत सूरदासांची ही हिंदी भजन आपण ऐकलेत. कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात विनायक मोहरील यांनी लिहिलेलं देशभक्ती.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲप वरते. श्रोत्यांनो जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये शाश्वत शेतीसाठी जैव रसायनशास्त्र याविषयीची माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा याअंतर्गत होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर रुपेश पाटील यांनी दिलेली माहिती, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, 6:50 परिसर याअंतर्गत पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती, सादरकर्ते विजय भुयार. 6:55 आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. 7 आयसी अक्षरे रसिके, यामध्ये वैदिक कर्मकांड याविषयी गणेश उमाकांत

थिटे यांचं चिंतन आपण ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 8:15 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम. 8:25 कोल्हापूर दर्पण. माफ करा, 8:20 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार, 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 मिश्र संगीत, 10:30 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 11:00 गाता रहे मेरा दिल. दुपार 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज आरोग्य संवाद या मालिकेत मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉ जयश्री शिवलकर यांची मुलाखत, त्याचबरोबर जागर आर्थिक साक्षरतेचा, यामध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी प्रीती राजनदेकर यांची मुलाखत. संध्याकाळी 5:30 युववाणी, यामध्ये अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार मौतिक काटे यांची मुलाखत, सादर करते अतुल साखरकर. 6:35 कामगार सभा, यामध्ये रामदास बलांडे यांचं स्वरचित काव्यवाचन आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी, यामध्ये आज हॅलो किसान या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. यामध्ये सहभागी होतील डॉ सुनील कुमार. 10:30 कातापुरम हे नभोनाट्य, लेखक डॉ राजाराम, मराठी अनुवाद आणि सादरकर्ते गोविंद मोकाश. आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6:40 आणि 20 सेकंद झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया शाश्वत शेतीसाठी जैव रसायन शास्त्र याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा.
2: फळ आणि भाज्यांमध्ये असलेलं फ्लॅवोनाइड्स आणि कॅरोटिनॉइड्स आरोग्यासाठी लाभदायक असतात. उच्च प्रथिनयुक्त गहू, मका आणि कडधान्य विकसित करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर होतो. बीट आणि गाजर यांसारख्या भाज्यांमध्ये असलेलं अँथोसायनिन आणि लायकोपिन हे नैसर्गिक रंगद्रव्य आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. औषधी वनस्पतींचा उपयोग विविध औषध निर्मितीमध्ये केला जातो. जैव रसायनशास्त्राच्या मदतीनं औषधी वनस्पतींमधील सक्रिय घटक ओळखून त्यांचं उत्पादन वाढवलं जातं. मंडळी, अँटीऑक्सिडंट्स जसं की जीवनसत्व सी आणि फ्लॅवोनाइड्स जे शरीराला मुक्त मूलकांपासून संरक्षण देतात, अल्कलॉइड्स, निकोटीन, मोर्फिन यांसारखी जैवरसायनं औषध निर्मितीसाठी महत्वाची आहेत. त्याचबरोबर सॅपोनिन आणि टेरपेनॉइड्स यांचा उपयोग प्रतिजैविक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधांमध्ये होतो. मंडळी, शेतीसाठी जैवरसायनशास्त्राचं महत्व जाणून घेत असताना रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर नत्र स्थिरीकरण करतात, जैविक खतं जमिनीचं आरोग्य टिकवतात. निंबोळी अर्क, ट्रायकोडर्मा यासारखी जैविक कीडनाशकं सुरक्षित आणि प्रभावी आहेत. झिंक समृद्ध गहू, लोह समृद्ध बाजरी दुष्काळ सहिष्णू वाण अधिक उत्पादन देतात. अन्नातील जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स वाढवून निर्यात योग्य उत्पादन शक्य होऊ शकतं. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय उपाय वापरले तर शेती खर्च कमी होतो आणि टिकाऊ उत्पादन मिळतं. शाश्वत कृषीसाठी जैवरसायनशास्त्राची भूमिका अनन्यसाधारण आहे. माती पोषण, जैविक कीटकनाशकं, उच्च उत्पादकता असलेली पिकं, पोषण मूल्य सुधारणा आणि औषधी वनस्पतींचा विकास यामध्ये जैवरसायनशास्त्राच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. नैसर्गिक स्रोतांचा

0: शास्त्रशुद्ध उपयोग करून आपण पर्यावरणपूरक शेतीला चालना देऊ शकतो. त्यामुळं जैवरसायनशास्त्राच्या मदतीनं शेतीत उत्पादकता वाढवणं आणि अन्नसुरक्षेला बळकटी देणं आवश्यक आहे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात शाश्वत शेतीसाठी जैवरसायनशास्त्र याविषयी माहिती आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम. श्रोते हो, अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, सकाळी 8:15 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, सकाळी 9:30 उमंग हा एनसीआरटीचा कार्यक्रम आणि संध्याकाळी 5:25 जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम. जरूर ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरून.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग चौथा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये मला बऱ्याचदा लोकांचा अनुभव असा येतो की त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झालेले असतात आणि खूप काळ त्या वाईट गोष्टींचं चिंतन केल्याने, त्या गोष्टींचं मनन केल्याने किंवा साध्या भाषेमध्ये त्या गोष्टी मनाला लावून घेतल्यामुळे त्या भावनांच्यामुळे काही विशिष्ट आजार तयार होत असतात. आणि डॉक्टर हनुमान यांनी या सगळ्या गोष्टींवर अतिशय मोठं संशोधन केलं होतं आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टींना ते शास्त्राच्या रूपाने त्यांनी जन्म दिला. मन आणि शरीर एकत्र राहत असताना जर मनामध्ये काही वेदना, दुःख, काही रागाच्या चिंतेच्या भावना सातत्याने शरीरात असतील तर त्याच्यामुळे काही आजार तयार होतं. जसं मॉडर्न सायन्स म्हणजे ॲलोपॅथी पण आता हे मान्य करतं, काही आजार हे सायकोसोमॅटिक डिसीजेस असतात, म्हणजे शरीर आणि मन यांच्या संयुक्तरित्याने ते फॉर्म होत असतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये शरीर आणि मनाचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काही आजारांची उत्पत्ती होते जर त्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नकारात्मक भावना असल्या तर. जसं चिंता करणाऱ्या पेशंटना पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक डिसीजेस होत असतात. तर होमिओपॅथीला पण हे गोष्टी मान्य होत्या आणि म्हणून जुन्या भावनांचं हिलिंग झालं पाहिजे, म्हणजे जुन्या भावना तुमच्या निघून जाऊन तुमच्या त्या ठिकाणी न्यूट्रल अशा भावना निर्माण झाल्या पाहिजे, ते होमिओपॅथी करते. म्हणजे जसं एखाद्याच्या अपत्याच्या निधनाने जर त्याच्या मनामध्ये खूप दुःख असेल तर होमिओपॅथी त्या पद्धतीची उपचार पद्धती करून त्या पेशंटचं त्या दुःखाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करण्याचं काम करत असते. म्हणजेच दुःखाची नकारात्मक भावना कमी होते आणि नकारात्मक दुःखाची नकारात्मक भावना कमी झाल्याच्यामुळे जे डिसीजेस फॉर्म होऊ शकतात ते थांबण्याची शक्यता रुग्णांमध्ये खूपशी वाढते. आणि मला असं वाटतं होमिओपॅथीचं हे सगळ्यात मोठं वरदान आहे की तुमच्या भूतकाळावरती जेव्हा ती काम करते, तुमच्या बालपणीचे अनुभव, तुमच्या तरुणपणीचे अनुभव, जसं एखाद्याचा प्रेमभंग झाला असेल तर प्रेमभंगाच्यामुळे त्याच्या मनामध्ये जे दुःख तयार होतं ते खूपदा व्यक्त स्वरूपात ते बाहेर व्यक्त होत नाही, तर ते एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि ते छानपणे तुम्ही मांडू शकले तर त्याच्यावरती जे काही औषध देतील तर त्या भावनांची तीव्रता आणि त्या भावनांच्या सहाय्याने तुमच्या

शरीरात होणारी रोगनिर्मिती थांबण्यासाठी नक्कीच मदत होईल. म्हणजेच एखाद्याचा दुःखी भूतकाळ हा चांगल्या वर्तमानामध्ये बदलण्याची ताकद होमिओपॅथी हे शास्त्र ठेवते. आणि माझ्या इतक्या 24 वर्षाच्या अनुभवातून मी असं सांगू शकतो की त्या भावना जरी बदलल्या तरी शरीरामध्ये फॉर्म होणारे काही सायकोसोमॅटिक डिसिजेस प्रिव्हेंट होऊ शकतात, तसेच ऑलरेडी फॉर्म झालेले डिसिजेस पण दुरुस्त होऊ शकतात. मला असं वाटतं की होमिओपॅथीचं हे जे वरदान आहे ते तुमचा भूतकाळ दुरुस्त करून तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य आनंदी करण्याच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरतं. होमिओपॅथीच्या या तत्त्वज्ञानामुळे अनेक रुग्णांना आता त्याचा फायदाही होतो आहे आणि अनेक लोक या सगळ्या पद्धतीकडे आता सकारात्मक पद्धतीने बघत आहे. आणि काहींना त्या गोष्टींचं कळतंय आता की ते जुने दुःख किंवा जुन्या गोष्टी ते आपण विसरलं पाहिजे, आणि ते विसरण्याच्यासाठी होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच मदत करत असते.

आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग चौथा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्रकुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:50 झाली आहेत.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोते हो नमस्कार. ज्युडिशरी म्हणजे न्यायव्यवस्थेने सुद्धा पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत मोठे पावले उचलली आहेत. मोठमोठ्या दुर्घटनेपासून आपण जर विचार केला तर भोपाळ गॅस लिकेज केस, गंगा पॉल्युशन केस, ताजमहल केस, अशा या वेगवेगळ्या घटना ज्या पर्यावरण प्रदूषणाशी झालेल्या आहेत, ज्यामध्ये मनुष्याचा जीव गेलेला आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने योग्य तो रोल आपला दर्शवला आहे व प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्रीजला शिक्षा देण्यात आलेली आहे, फाईन देण्यात आलेला आहे. कारण पर्यावरण प्रदूषण हे एक अत्यंत घातक समस्या आहे, ते लोकांच्या जीवनाशी खेळत आहे. आर्टिकल 21 जो मूलभूत अधिकार आहे त्यावरती उल्लंघन होत आहे. तर अशा पद्धतीमध्ये जे काही केसेस होत चाललेले आहे, न्यायनिवाडे कोर्टाने दिलेले आहे, ते एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा याचा आधार घेऊन आपण अशा प्रकारे या केसेसचं रेफर करून कोर्टापुढे मांडणी करू शकतो. त्यासोबत आज कोर्टाने जनहित याचिका ही एक संकल्पना खूप चांगली पद्धत आणलेली आहे. जनहित याचिका म्हणजे आज आपण बघतो की समाजामध्ये बरेचसे लोक दुर्बल घटक आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची खालवलेली आहे आणि ते अन्यायाला मुकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या वतीने कुठलाही एक व्यक्ती, सामाजिक व्यक्ती असेल किंवा कुठलाही व्यक्ती, त्यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करू शकतो. पर्यावरण कायद्यामध्ये आपल्याला जनहित याचिकाचा संदर्भ आलेला आहे. एमसी मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसेस जे दर्शवित आहे त्यामध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल केलेली. एमसी मेहता हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेटिंग लॉयर आहे आणि त्यांनी पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्यासाठी बरेचशा अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थाने आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्या पद्धतीने आज आपण पर्यावरण प्रदूषणाचं काय करू शकतो की आपण बचाव करू शकतो. आज काळाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असणं गरजेचं आहे की पर्यावरण प्रदूषण काय आहे, कायदे काय आहे.

0: त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि आपण पर्यावरण संरक्षण किती चांगल्या पद्धतीने करू शकतो, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलेही संकट येऊ नये व आपण निसर्गमय व चांगल्या पद्धतीने पुढील जीवन जगू शकतो. कारण पर्यावरण प्रदूषण मुक्त जीवन जगणं हे आज मूलभूत अधिकार कळलेला आहे. आर्टिकल 21 नुसार जसं आपण वर बघितलेलं आहे त्याप्रमाणे राईट टू लाईफ चा भाट आहे की वी शुड गेट की आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट भेटलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पर्यावरण संरक्षण करणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे, सरकारची आहे, व्यक्तीची आहे, न्याय व्यवस्थेची आहे, जेणेकरून आज आपण आपलं संरक्षण करून पुढील भविष्य काळासाठी पुढील पिढीसाठी सुद्धा पर्यावरण प्रदूषण मुक्त करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरण प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे, ह्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, लोकांना या कायद्याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे दुर्बल घटक आहे, आर्थिक घटक परिस्थिती नाही आहे, तर त्यांना PIL जी जनहित याची काही संकल्पना आहे ती एकदम चांगली संकल्पना आज कोर्ट स्वीकारत आहे, त्यांच्या वतीने आपण न्याय मिळवू शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
3: तात्या दाढ लय दुखालिया, मंजन लावून बसलोय।
2: बाळे साळी पिरून घेऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
3: वय दातासाठी एक नंबर।
4: माधव मिशन, डेवल क्लब, तळमजला।
5: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। 6:55 झालेली आहेत। काही दिनविशेष आपण जाणून घेणार आहोत। वृत्तपत्रकार, चरित्रकार, निबंधकार माधव दामोदर अळतेकर यांचा स्मृतिदिन। चित्रपट निर्माता, दिग्दर्शक ज्योती स्वरूप यांचा जन्मदिन। बाल कलाकार आणि अभिनेत्री सलमा बेग उर्फ बेबी नाज यांचा जन्मदिन। 20 ऑगस्ट हा दिवस भारतीय अक्षय ऊर्जा दिन म्हणूनही पाळला जातो। त्याचबरोबर आजचा दिवस हा जागतिक दास दिन म्हणून सुद्धा पाळला जातो। सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन। ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा स्मृतिदिन। योग गुरु BKS अय्यंगार यांचा स्मृतिदिन। भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिन।

पाटील यांचा जन्मदिन. श्रोते संगीत ययाती आणि देव यांनी हे नाटक रंगमंचावरती आलं त्याच्याच दिवशी सन होतं 1966. या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर.

चित्रकार चारुहास पंडित, त्याचबरोबर तबलावादक मुकुंदराज देव, त्याचबरोबर सिंथेसायझर वादक विवेक परांजपे यांचे आज वाढदिवस आहेत.

इन्फोसिस टेक्नॉलॉजी या संस्थेचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांचाही आज वाढदिवस आहे. क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा स्मृती दिन. श्रोते हो, काही दिनविशेष आपण जाणून घेतले.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये वैदिक कर्मकांड याविषयी गणेश उमाकांत थिटे यांचं चिंतन आपण ऐकूया.

वैदिक साहित्याचा फार मोठा भाग कर्मकांडाशी निगडित आहे. हे कर्मकांड स्थूल मानाने यज्ञ या शब्दांनी ओळखलं जातं. या यज्ञांचं अतिशय सूक्ष्म वर्णन वैदिक साहित्यात आहे. जरी काही वेळेला अन्य विषय वेदात आले असल्याचं जाणवतं, तरी ते विषय सुद्धा अप्रत्यक्षरित्या यज्ञाच्या संदर्भात असल्यामुळे यज्ञ हाच वैदिक साहित्याचा विषय आहे असं म्हणणं चूक ठरणार नाही. या वैदिक कर्मकांडाचा थोडक्यात परिचय करून घेऊया. वेदाध्ययन हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य मानलं जात होतं. उपनयन म्हणजे मुंज झाल्यानंतर मनुष्य गृहस्थाश्रमात प्रवेश करीत असे. प्रत्येक गृहस्थाला जी यज्ञीय कामं करावी लागत त्यांना गृहीय कर्म असं नाव दिलं जाई. यात मुख्यतः संस्कार या शब्दानं वर्णिली जाणारी कर्म समाविष्ट केली गेली आहेत. एखादी व्यक्ती जन्मण्याआधीपासूनच त्याच्या संदर्भात गृहीय कर्मांचा समावेश केला जातो. त्यात उपनयन, विवाह, अंत्यसंस्कार यासारखे मुख्य संस्कार तर समाविष्ट आहेतच, परंतु मुलाचं नाव ठेवणं, पहिल्या प्रथम अन्न खाणं इत्यादी बारीक संस्कारही समाविष्ट होतात. या गृह्य संस्कारांनाच गृह्य यज्ञ असं म्हटलं जातं. त्यांचे तपशील देणारे ग्रंथ गृह्य सूत्र या नावाने ओळखले जातात. अर्थातच उत्साह संपन्न आणि धनिक असा गृहस्थ जर आणखी काही करू इच्छित असेल तर त्यासाठी विशेष व्यवस्था वैदिक साहित्याने केली आहे. या कर्माला श्रौत कर्म असं म्हटलं जातं. यांनाच श्रौत यज्ञ असंही म्हटलं जातं. श्रौत शब्दाचा अर्थ वैदिक. या श्रौत कर्माचा किंवा श्रौत यज्ञांचा प्रयोग ज्याला करायचा आहे त्याला प्रथम तीन अग्नींची स्थापना करावी लागते. या तीन अग्नींना गार्हपत्य, दक्षिण आणि अहवनीय अशी नावं आहेत. या अग्नींची स्थापना ज्यानं केली आहे अशा गृहस्थाला आहिताग्नी असा शब्द लावला जातो. गृह्य यज्ञांसाठी गृह्य अग्नी आणि श्रौत यज्ञांसाठी श्रौत अग्नी आवश्यक असतात. याशिवाय पुन्हा सोमयज्ञ या नावाचाही यज्ञ तो यजमान करू शकतो. सोमयज्ञामध्ये सोम या नावाच्या वनस्पतीचा रस अग्नीमध्ये टाकला जातो. सोमरस तसंच सोम या वनस्पतीचं स्वरूप याविषयी आज विद्वानांमध्ये मतभेद आहेत. वैदिक साहित्यात वर्णन केलेल्या सोमयज्ञांचा प्रयोग ज्याला करायचा आहे त्या यजमानाला दीक्षा घ्यावी लागते. ज्यानं दीक्षा घेतली तो दीक्षित असाच यजमान सोमयज्ञ करतो.

0: सोमयज्ञ एक दिवसापासून 1000 वर्षापर्यंत केले जाऊ शकतात. अर्थात हे प्रदीर्घ काळापर्यंत चालणारे यज्ञ प्रत्यक्षात कसे करायचे हा प्रश्न निर्माण होईल. ते केवळ तात्विक पातळीवर अस्तित्वात होते असं म्हणता येईल. एकूणच यज्ञ आणि कर्मकांड यांचं विवेचन आर्थिक आणि शेतीविषयक समृद्धीवर आधारलेलं आहे. यज्ञकर्मात नृत्य गायन यासारख्या कला, कथाकथन यासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम यांचाही संबंध आहे. यातूनच वैदिक संस्कृतीची आपल्याला कल्पना येऊ शकते. हल्ली ज्याप्रमाणे चांगली शेती आर्थिक समृद्धी असली की गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी इत्यादी उत्सव, जत्रा यांची भरभराट होते, त्याचप्रमाणे यज्ञांच्या भरभराटीवरून सामाजिक सुस्थितीचा अंदाज आपण करू शकतो. थोडक्यात यज्ञ आणि कर्मकांड वैदिक संस्कृतीची संपन्न अवस्था सूचित करणारे घटक आहेत असं म्हणता येईल.
1: आयसी अक्षरे रसिके यामध्ये वैदिक कर्मकांड याविषयी गणेश उमाकांत थिटे यांचं चिंतन आपण ऐकलं. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:05 होत आहेत.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: प्रत्येक धागा सुखाचा,
1: समाधानाच्या वस्त्रांचा,
0: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
1: विक्रांत शिलाई मशीन,
0: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
2: विक्रांत शिलाई मशीन,
3: तुमचा जीवनभरचा साथी।

0: बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.
1: हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका. केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
2: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होईल. कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्राम कार्बन

0: कार्बन डायऑक्साइड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून सूत्रसंचालन विद्यागौरी तामणकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-180-1503 पर कॉल करें.
6: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला। श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं काल पुन्हा एकदा नोंदवलं। या संस्थेकडे सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्र, सायबर सुरक्षा यंत्रणा, संस्थात्मक तज्ज्ञ असावेत। तसंच भविष्यात पेपर फुटीसारख्या घटना टाळण्यासाठी परीक्षेसंदर्भातली कायमस्वरूपी यंत्रणा असावी असंही न्यायालयानं नीट पेपर फुटी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुचवलं। राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं शिक्षण मंत्रालयांच्या सचिवांना दिले। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्या। नशामुक्त महाराष्ट्र धोरणाच्या सादरीकरण बैठकीत ते बोलत होते। तरुणांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सहानुभूतीनं या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखावं। नशामुक्त महाराष्ट्रासाठी शासकीय यंत्रणांचा दृष्टिकोन महत्वाचा ठरणार आहे। सर्व संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून प्रभावी भूमिका बजावल्यास पुढील काळात निश्चितच नशामुक्त महाराष्ट्र घडवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले। प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये नशामुक्ती केंद्र स्थापन करावं। निकालाची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या। राज्य निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगानं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे। त्यानुसार अंतिम मतदार यादी आता 7 ऑक्टोबर ऐवजी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। SIR प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती। आता राज्यातील या प्रक्रियेला महिनाभराची मुदतवाढ मिळाली आहे। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी

17 ऑगस्ट रोजी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. राज्यात पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार झालेली उत्पादनं आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत. फार्म टू फॉरेन या संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक निर्यात केंद्र होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. असोचेम या उद्योग संघटनेच्या फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव 2026 या कार्यक्रमात ते काल बोलत होते. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठी न शिकल्यास त्यांचा बॅच 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅच आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. राज्यातल्या अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सर्पदंश प्रतिबंध प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून तो निकाल दिल्यानं बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालय असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. पुणे विभागातल्या रेल्वे विकास कामांना गती देण्याची सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. ते काल पुण्यात मध्य रेल्वे क्षेत्रातील खासदारांच्या बैठकीत बोलत होते. पुणे स्थानकावर 6 अतिरिक्त फलाटांचं नियोजन, अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करणं, CCTV वाढवणं आणि पाणी गळतीवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उपस्थित खासदारांनी आपापल्या जिल्ह्यातल्या रेल्वे संदर्भातल्या मागण्या सादर केल्या. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यानिमित्त जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी उद्या राज्यभरात महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात आयोजित या 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतून एक पाऊल तुमचं एक थेंब भविष्यासाठी हा संदेश दिला जाईल. या महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी 25 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पिंपळवंडी इथं भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास जलदगतीनं पूर्ण करून 15 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत असं उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगानं ठरवून दिलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहे. यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक लाहिरी यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकारांचा अभ्यास दौरा नवी दिल्लीत आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ते काल पत्रकारांशी बोलत होते. या दौऱ्यात राज्यातील धाराशिव, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या चार आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावातच बाद झाले.

0: च्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावातच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल अंतिम गटातील सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. या विजयामुळे पाकिस्तानची गटटप्प्यावरील मोहीमही संपुष्टात आली आहे. तर भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटात इंग्लंडशी सामना करणार आहे. सामना जिंकणं किंवा बरोबरीत सोडवणं यावर भारताचं पूलमधील भवितव्य ठरणार आहे. मंगळवारी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6-1 असा विक्रमी विजय मिळवल्यानंतर महिला संघ आता आत्मविश्वासानं पुढील फेरीसाठी सज्ज झाला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होण्याचं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला. श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
2: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही 2 घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात हो, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।

0: होते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, सकाळी 8:15 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आणि संध्याकाळी 5:25 जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम. जरूर ऐका हे प्रायोजित कार्यक्रम 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरती.
1: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहोत अवयवदान या विषयी माहिती आणि काही अनुभव. तेव्हा अवश्य ऐका उद्या सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:25 दिलखुलास कार्यक्रम मुंबई केंद्रावर सहक्षेपित आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. पावसाचा प्रत्येक थेंब जपला तरच भविष्यातील पाण्याची गरज भागवता येईल. जलसंधारण ही केवळ पाणी अडविण्याची संकल्पना नसून ती शेती, पर्यावरण, भूजल आणि ग्रामीण विकासाशी जोडलेली व्यापक चळवळ आहे. याच जलसंधारणाच्या विचाराला दूरदृष्टी देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्या जलसंधारणाविषयक कार्याची आठवण आणि त्यांचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या विशेष दिनाच्या निमित्तानं स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांची जलदृष्टी, पाणी अडवा पाणी जिरवा या विचारांचं महत्व आणि आजच्या काळातील जलसंधारणाची गरज याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर सर. चला तर मग जाणून घेऊया स्वर्गीय सुधाकर राव नाईक यांच्या जलदृष्टीचा वारसा आणि आजच्या जलसंधारण दिनामागची भूमिका. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर, एक अत्यंत महत्वाचा विभाग आणि अत्यंत महत्वाचा दिवस आणि त्यानिमित्तानं आपल्या विभागाचे विविध उपक्रम सुरू आहेत. तर पाणी अडवा पाणी जिरवा हे अत्यंत मोलाचं असा मंत्र त्यांनी दिला आणि त्यानंतर आत्ताही तो आपल्याला उपयोगी पडतोय. आपण बघतोय हवामान बदलतंय, पाणी टंचाई होते, तर काय सांगाल सर सुरुवातीला या बाबतीत?
1: सर्वप्रथम तर मी या महाराष्ट्र शासनाचे आणि आमचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त जे आम्ही 21 ऑगस्टला जलसंधारण दिन म्हणून त्याला 7 ऑगस्टला या शासनाने त्याला मान्यता दिली आणि खऱ्या अर्थानं जलसंधारण दिन साजरा करण्यासाठी हा पहिलाच त्यांचा उपक्रम असल्यामुळं ह्या वर्षीपासून त्याची मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात करावी हा आजच्या ह्या जलसंधारण दिनाच्या निमित्तानं माझी पहिली अपेक्षा होती. आणि त्यासाठी आमच्या खात्याचे मंत्री आदरणीय संजय राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी देखील मोठा सहभाग नोंदवला आणि 2 प्रोग्राम आम्ही ज्या निमित्तानं खऱ्या अर्थानं घेण्यासाठी सुरुवात केलेली होती. परंतु ह्या जलसंधारणाचं जे काही महत्व जर काही आपण लोकांना पटवून द्यायचं म्हटलं तर पाणी अडवा पाणी जिरवा हा जो काही मूल

0: मंत्र सुधाकरो नाईक साहेबांनी त्या काळात दिला होता, आजही तो तसाच्या तसा उपयोगाचा आहे. याचं कारण असं की अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती आता पाण्याचं सावट, पाण्याचं संकट हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलंय. प्रत्येक काही ठिकाणी पाणी पाऊस असा पडतो, काही ठिकाणी वेगात पडून निघून जातो, काही ठिकाणी पाऊस पडत नाही, उष्णतामान फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ह्या सर्व बाबी विचारात घेता आता या मूलमंत्राच्या अनुषंगाने काम करणे, त्यासाठी एक लोक चळवळ निर्माण करणे, लोकांच्या मनामनात गावागावात घराघरापर्यंत हा मूलमंत्र पोहोचवणे, हे मुळात या आजच्या या जलसंधारण दिनानिमित्ताचं पहिलं काम हे आमच्या विभागाचं राहणार आहे.
1: आपल्या संपूर्ण या विभागाच्या जनतेसाठी असलेल्या उपयोगी अशा योजना कोणत्या राबवता आहात, नेमके उपक्रम काय राबवता आहात?
0: या निमित्तानं आमच्या आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेलमिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये 22,000 गावं ही आम्हाला जलपरिपूर्ण करता आली. तो जो 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्या निमित्त आम्हाला ट्रीट करता आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते, ज्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो, त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन, पाण्याचा ताळेबंद करून, पडणारं पाणी, वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल, ती एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार. आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षांमध्ये 9,80,00,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3,300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2,00,000 एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली, त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे आणि जवळपास 811,00,000 घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0. याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे, जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे, भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागात राबवतोय आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतोय अमृत सरोवर. अमृत सरोवरमध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे, जेणेकरून पडलेलं पाण्यात पावसाचं पाणी हे त्या तलावामध्ये साठून राहील आणि अशा वेळेला अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा दुष्काळाच्या वेळेला किंवा पाऊस कमी पडला तर या तलावातलं पाणी त्या गावातील लोकांना वापरता येईल. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतामधला पाण्याचा स्तर वाढेल आणि लोकांना शेतीसाठी देखील त्याचा पाण्याचा उपयोग होतो म्हणून ती एक योजना आमची अमृत सरोवरची आम्ही योजना राबवतोय. विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही 8-9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये माझी मालगुजारी तलावाची एक बरेच जुने माझी मालगुजारी तलाव आहेत, त्या तलावाचं पुनरुज्जीवन करणे, त्यातील गाळ काढणे, त्याची दुरुस्ती करणे, जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठवता येईल, तीही योजना आम्ही आमच्या विभागामार्फत राबवतो आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग तर काम करतच आहे, परंतु हा जलसंधारण विभागाचं केलेलं काम हे फक्त तिथे जलसंचय करून एवढं चालणार नाही, तर आम्हाला लोकांच्या सहभागाची देखील फार गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
1: नक्कीच सर, आपलं जलयुक्त शिवार असेल, अटल भूजल असेल आणि आता आपण बऱ्याच नाविन्यपूर्ण अशा योजना सांगितल्या की ज्या जनउपयोगी आहे, जर त्याच्यात लोकांचा सहभाग असेल, जनांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होते. तर आपण महाराष्ट्रात काय वातावरण बघता आहात की जनसहभाग कसा आहे, लोकांचा प्रतिसाद या सगळ्या योजनांना कसा आहे?
0: लोकांचा सहभाग, लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलो की लोक त्याला सहभागी होतातच होतात. याचं अनेक उदाहरण आता दिसत आहेत. आपल्या राज्यामधले जे काही आपल्याकडे आपण मोठी नावं आपण घेतो, अण्णा हजारेंचं रायगड सिंधे गाव घ्या किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार घ्या किंवा संभाजीनगरमधलं पाटोदा गाव घ्या, ह्या सर्व गावांमध्ये लोकांनी सहभाग नोंदवला आणि तुम्ही वॉटर कप आमिर खानने वॉटर कप पाणी फाउंडेशनमधून घेतला होता त्याही काळामध्ये लोकांनी त्याला सहभाग दिला आणि भरभरून लोक सहभाग करतायत, कारण लोकांना इमिजिएटली त्याचा रिझल्ट मिळतो. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये छोट्या छोटी जरी कमी वॉटर जलसंधारणाचे लहान लहान कामं घेतली तरी तुमच्या वॉटर लेवल त्याच्या विहिरीचं पाणी वाढलं की शेतकरी त्याला मदत करतात, हा आमचा बिलकुल चांगला अनुभव आहे.
1: आणि त्या दृष्टीने आपण त्याची

0: जनजागृती सगळ्या जनतेमध्ये करता.
1: बघ, तोच एक आता ह्या निमित्तानं आम्ही जनजागृती करण्याचं मेनच काम आम्ही या निमित्तानं सुरू करत आहोत. या 21 तारखेच्या निमित्तानं आम्ही दोन प्रोग्राम घेतो आहोत. तो एक म्हणजे वॉक फॉर वॉटर आणि दुसरा आहे की रील चॅलेंज स्पर्धा. वॉक फॉर वॉटर मध्ये आम्ही म्हणतोय की तुम्ही पाण्यासाठी चला, पाण्यासाठी चला हा मूलमंत्र. जसा पाणी अडवा पाणी जरवा सुधाकर नाईक साहेबांनी दिलेला मूलमंत्र होता, तसा पाण्यासाठी तुम्ही जर का सोबत चाललात तर तुम्हाला सोबत पाणी सोबत तुम्हाला घेऊन जाईल. असा असा त्याच्यामागचा इतिहास आहे, असे त्याच्यामागची हिस्ट्री आहे. त्याच्यामुळे आज जर का आपण आपलं भविष्य स्वीकार करायचं असेल तर पाण्यासाठी आपल्याला चलावं लागेल. म्हणूनच आजच्या आमचा जो ब्रीदवाक्य आमचं जे आहे ते तेच आहे की सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो.
0: आता 21 ऑगस्ट आपण जलसंधारण दिन साजरा करतोय, 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत जलसंधारण सप्ताह साजरा करतो आहोत आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी संपूर्ण जलसंधारण अभियान, असे वेगळे वेगळे उपक्रम, भव्य दिव्य उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतायत, आम्हीही बघतोय प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून. तर एकूणच हे कार्यक्रम नेमके जर विस्तृत प्रेक्षकांना सांगायचे झाले तर नेमकी जनजागृती नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे, काय सांगाल सर?
1: आम्ही एक पहिल्यांदा तर 15 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आमच्या लोगोचं अनावरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं आणि लोगोचं अनावरण करून एक शपथ पण आम्ही त्या दिवशी जमलेल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी दिली. तोच प्रोग्राम आता पुन्हा आपण 21 ऑगस्टला पण आपण घेतो आहोत. त्याच्यामध्ये हा थोडासा त्याचं स्वरूप वेगळं असणार आहे. त्याच्यामध्ये आपण लोकांना इन्व्हॉल्व्ह करतो आहोत आणि एक आपण वॉक 3 किलोमीटरचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे. त्याची आपण त्याला बक्षिसांची पण व्यवस्था ही जिल्हा स्तरावरती करण्याच्यासाठीचं नियोजन करण्यात येत आहे. हा एक प्रोग्राम होणार आहे. त्या दिवशीच्या प्रोग्रामचं साधारणतः नियोजन असं असणार आहे की त्या दिवशी सकाळी 5:30 सगळ्या लोकांनी एकत्र जमणे ग्राउंडवरती, त्याच्यासाठी त्यानंतर 6 ते 7:15 पर्यंत त्यांचा एक योगाचा आम्ही तिथे क्लास त्यांचा ठेवलेला आहे आणि 6:45 एक पाण्याची आपली एक जलसंधारणाची शपथ दिल्या जाणार आहे आणि 7:00 तुमचे जलसंधारणाचं वॉक सुरू होईल. 3 किलोमीटर साधारणतः वॉक झाला की मग त्या ठिकाणी आलेल्या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून स्पर्धकांच्या माध्यमातून त्यांना त्यांचं बक्षिसाचं वितरण वगैरे करून हा कार्यक्रम वॉकॅथॉनचा त्या ठिकाणी संपणार आहे. दुसरा जो आम्ही उपक्रम घेतोय तो म्हणजे रील चॅलेंज. रील चॅलेंजमध्ये फक्त आम्ही युवकांना युवतींना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतोय. 15 ते 30 वयोगटातील त्याच्यासाठी आम्ही त्यांचे विषय त्यांना नमूद करून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना आकर्षक बक्षिसांची देखील व्यवस्था आपण केलेली आहे. त्याच्या सर्वांचं जिल्ह्याच्या स्तरावरती त्याचं स्क्रीनिंग होणार आणि त्या स्क्रीनिंगच्या माध्यमातून जे काही चांगले रील्स तयार होतील. रील्स हा आताचा रील्सचा जमाना आलाय. आता तुम्हाला तुमचं प्रिंट मीडियामध्ये जाणे किंवा याच्याकडे जाण्यामध्ये आता लोकांना इंटरेस्ट आला नाही की 2 मिनिटात आम्हाला कसं कळेल आणि म्हणून आम्ही ही रील्सची स्पर्धा आणि त्यानिमित्तानं युवकांमध्ये एक चांगला जागरूकता निर्माण करणे हा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पर्यंत जर का तुम्ही एखादा प्रोग्राम नेला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट अतिशय चांगले मिळतात आणि म्हणून या माध्यमातून लोकांच्या घरांमध्ये पोहोचवणे, लोकांना पाण्याचा वापर काटकसरीने पाण्याचा वापर कसा करावा हे सांगणे, पावसाचं पडलेलं पाणी आपल्याला कसं साठवता येईल, त्याच्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला कसं मदत करू शकेल याच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन करणे, ह्या सर्व बाबी ह्या रील फॉर चॅलेंजच्या माध्यमातून पुढे येतील आणि त्याच्याच माध्यमातून त्याचा सर्व ठिकाणी प्रचार आणि प्रसार होईल. अशा आम्ही या 2 योजना ह्या सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही ठेवलेल्या आहेत आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी हा जो आम्ही पूर्ण स्पॅन ठेवला आहे तो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये असलेले जेवढे काही आमचे वॉटरचे स्ट्रक्चर्स आहेत त्या सर्व स्ट्रक्चर्सना व्हिजिट करणे, त्या ठिकाणी जलपूजन करणे, झालेलं चांगले कामं लोकांच्यापर्यंत सांगणे, ह्याच्यामुळे झालेलं पाण्याचा जो काही संचय तिथे झाला असेल त्याच्यामुळे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला तुमच्या वॉटर लेवल कशा वाढणार त्याच्याविषयी त्यांना महत्व समजावून सांगणे, ह्या सर्व बाबींचं मग त्यांना मार्गदर्शन करणे ह्या सर्व कार्यक्रम हे या निमित्तानं होणार आहेत. त्याही कालावधीमध्ये आम्ही 2-3 अतिशय महत्वाचे कार्यक्रम लोकांच्यापर्यंत नेतोय. एक म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक तरी गाव हे रेन वॉटर हार्वेस्टिंग तर 100% घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं असलं पाहिजे. किंवा रिचार्ज पीठ नावाचं एक छोटासा एक स्ट्रक्चर असतं, जे स्ट्रक्चर तुम्ही केलं तर तुम्हाला तिथे पडलेलं पावसाचं पाणी त्याच्या ठिकाणी जमा होतं आणि मग तिथली वॉटर लेवल एकदम वाढते. तर ते एक छोटंसं स्ट्रक्चर जर का आपण प्रत्येक गावामध्ये 1,000 किंवा जिल्ह्यामध्ये 10,000 असं आम्ही 360,000 आपण अशी रिचार्ज पीट्स हे आपण आमचं उद्दिष्ट आम्ही जिल्ह्या राज्यासाठी ठेवतोय जेणेकरून प्रत्येक गावागावापर्यंत जलसंधारणाची सगळी कामं पोहोचवता येतील आणि खऱ्या अर्थाने लोकांना महत्व त्याचं पटलं की लोकांनी आपोआप मग त्याच्यामध्ये पुढे त्यांनी जावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे.
0: श्रोतेहो, स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांनी पाण्याचा प्रश्न केवळ शासनाचा विषय न मानता तो समाजाच्या सामूहिक सहभागातून सोडविण्याची दिशा दिली. पावसाचा प्रत्येक थेंब

जमिनीत मुरवणं, स्थानिक जलस्रोतांचं संवर्धन करणं आणि भूजल पातळी वाढवणं हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या भागात आपण त्यांच्या कार्याची आणि जलदृष्टीची माहिती घेतली. पुढील भागात मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यभर सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत उन्नती जगदाळेला निरोप द्या, ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

0: श्रोतेहो दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज झोन या ॲपवर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंटही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच. त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
2: वा, स्वतः बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
3: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचा असतो, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेतेय, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेतेय, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेट भेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
2: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे

0: अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
1: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचंय. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचंय. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमात ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचंय, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
0: वा क्या बात है. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगाव मध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. 7:45 झाली आहेत. आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, मला सांगा की आपण गेल्या भागामध्ये बस्ती या विषयावरची माहिती घेतली होती. या भागात तुम्ही डोळ्यांसाठी पंचकर्म कसं महत्वाचं आहे या बाबतीत सांगाल का, आणि पंचकर्मातलं वमन, विरेचन आणि नस्य याबद्दलची माहिती ऐकायलाही आम्हाला आवडेल.
3: खरं तर प्रश्न चांगला आहे. मागच्या भागात आपण बस्तीबद्दल बोललो होतो. खरं तर बस्ती केव्हा करावा किंवा थोडक्यातच पंचकर्म केव्हा करावं, लोकांचा समज असा असतो की पावसाळा आला की बस्ती करावा. खरं तर ते योग्य की अयोग्य, तर ते अर्धसत्य आहे. मी मागेही सांगून झाले, विकारानुरूप शारीरिक अवस्थानुरूप आपल्याला ते ठरवावं लागतं. त्यामुळं ज्यावेळेला आपण बस्ती किंवा तत्सम पंचकर्माचा विचार करायला लागतो, त्यावेळेला शारीरिक अवस्था, दोष ह्या सगळ्यांचा विचार करून, ऋतू याचा विचार करून मग आपल्याला पंचकर्म करावं लागतं. खरं तर बस्ती हे वातासाठी नाही नुसती, इतर कपन पित्तासाठी असते हेही मी सांगून झालं. आता येतोय पंचकर्मातला दुसरा पार्ट म्हणजे वमन. खरं तर वमन हे कशासाठी आहे, वमन म्हणजे काय, विरेचन म्हणजे काय आणि नस्य म्हणजे काय. वमन म्हणजे उलटी लोकांना समजायच्या भाषेत, विरेचन म्हणजे जुलाब आणि नस्य म्हणजे नाका ड्रॉप टाकणं. शास्त्रीय भाषेत ज्यावेळेवर आपण सांगायला जातो त्यामुळे वमन आणि विरेचनाची व्याख्या करताना किंवा त्याची माहिती सांगताना आपल्याला असं बोलावं लागतं की जवळच्या मार्गानं शरीरातले दोष बाहेर काढून टाकायची प्रोसेस म्हणजे वमन. जनरली जवळच्या मार्गानं म्हणजे आता सपोज कफाचे विकार असतील, कफ हा जनरली आपण आपल्याला माहिती आहे की तो छातीच्या वरच्या भागात असतो, मग जवळच्या मार्गानं तो कसा काढला जाईल, तर तो उलटीच्या मार्गानं काढला जातो.
2: तर डॉक्टर, आता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय, हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
3: पित्ताचा

0: काय तो नाभ्यांना आम्ही सन्निध गोष्टींशी किंवा अवयवांशी निगडीत किंवा त्या भागात असतो, तर त्याचा जवळचा भाग म्हणजे जुलाब हे समजलं जातं. तर जवळच्या मार्गानं बाहेर दोष काढणं म्हणजे वमन किंवा विरेचन. थोडक्यात काय, पंचकर्म आयुर्वेदानुसार ज्यावेळी विचार करतो, थोडक्यात कोणताही विकार उत्पन्न करणारे दोष जे शरीरात साठलेले आहेत ते दोष कोणत्याही जवळच्या मार्गानं, मग तो वात पित्त कफाच्या अनुषंगानं जे काही जवळ आहे, दोष बाहेर काढून टाकायचा जो बहिर्मुख स्रोतस आहे त्याच्यातून ते काढून टाकणं म्हणजे पंचकर्म. त्यातला वमन हा कफासाठी स्पेसिफिक केला जातो आणि त्याचे परिणाम आपल्याला कफज विकारामध्ये घेता येऊ शकतात.
1: तर डॉक्टर, आता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय, हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: हे जसं मी सांगितलं, कफज विकार म्हणजे नेमकं कोणतं, म्हणजे आपल्याला माहिती असलेले काय आहे, तर सततची सर्दी होणं, कफाशी संबंधित डोळ्यांचे आजार आहेत, कफाशी संबंधित कानाचे विकार आहेत, कफाशी संबंधित मेंदूशी विकार आहेत, ह्या सगळ्या विकारांमध्ये आपल्याला ते वमन करता येतं. मग नेमकं वमन म्हणजे काय आणि वमन प्रोसेस कशी केली जाते? कसं होतं की बऱ्याचदा मी दरवेळेला व्याख्यानात सांगत असतो की ज्यावेळेला मलाचा संचय व्हायला लागतो मोठ्या आतड्यात, त्यावेळेला डिकम्पोजिशन होऊन गॅसेस फॉर्मेशन व्हायला लागतात. त्याचं सोल्युशन काय असतं की मळाचं निस्सरण होणं, आणि ते तसं केलं जात नाही मग गॅस फॉर्मेशन व्हायला लागतो. हे जसं मळाच्या बाबतीत आणि कोष्ठगतवात म्हणजे गॅसेच्या बाबतीत होतं, तसं बऱ्याचदा काय होतं, कफ आहार विहार जर असेल सततचा आणि तो दोषांचा संचय होत गेला तर ते कफ जो आहे तो शरीरात फाकत जातो, शरीरात संचय होत जातो, शरीरात साठत जातो. मग हे साठत गेल्यानंतर मग कफामुळे होणारी जिरलेली सर्दी आहे, कफामुळे होणारे बरेच नेत्रविकार आहेत, म्हणजे कफविदग्ध दृष्टी नावाचा एक विकार आहे ज्याच्यात रातांदळेपणा हे लक्षण आहे, किंवा कानाशी संबंधित कफाचे विकार आहेत, किंवा मेंदूशी संबंधित कफाचे विकार आहेत, ह्या सगळ्या विकारांमध्ये हे दोष. आता तो विकार बरा करायचा असेल तर जो संचय कफाचा झाला आहे तो शरीरात आधी काढून टाकला पाहिजे, तर शमन चिकित्सेला तर आपल्या पोटातल्या औषधांना फायदा मिळेल किंवा यश येईल. आणि यासाठी म्हणून आपण वमन प्रोसेस करतो. मग त्यात बऱ्याचदा असं होतं, 7 दिवस पूर्ण अंगाचा मसाज, स्टीम देणं, औषधी तूप जी आहे, मग तो विकार कोणता आहे, तो डोळ्याचा विकार आहे, कानाचा आहे, मेंदूचा आहे, घशाचा आहे, घशाच्या छातीच्या वरती कोणता विकार आहे कफाचा, त्यानुसार ते औषध निवडलं जातं आणि ते तूप मग आपल्याला प्यायला दिलं जातं आणि मग 1 दिवस विश्रांती देऊन 9व्या दिवशी आपल्याला वमन केलं जातं.
1: तर डॉक्टर, आता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय, हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: हे जर वमन आहे, हे करत असताना मग आपण म्हणजे जसं 7 दिवस स्नेहन स्वेदन, पोटात अभ्यंत स्नेहपान, 8व्या दिवशी विश्रांती आणि 9व्या दिवशी वमन, ही प्रोसेस केल्यानंतर 7 दिवस संसर्जन क्रम असतो, म्हणजे अगदी पहिल्या दिवशी पाणी, मग भाताचं पाणी, मग भाताचं शीत आणि पाणी, म्हणजे असे टप्प्याटप्प्यात मग 7व्या दिवशी आपल्याला जेवण असतं. ह्याचा फायदा असा, कफ शरीरातला जो संचय आहे तो कमी व्हायला लागतो आणि मग त्यानंतर आपण जी ट्रीटमेंट करू त्या विकारांची, त्याला बळ मिळतं, ते दोष कमी व्हायला लागतात आणि त्याचा फायदा तो दोष कमी केल्यामुळे विकार घालवण्यासाठी खूप मोठा मेजर इम्पॅक्ट येतो. आता कफाचे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जिरलेली सर्दी खूप वर्षांची असते, कंटिन्यू सर्दी राहते आणि ह्या लोकांना, सर्दीच्या विकाराच्या लोकांना, कानाचा विकार किंवा बऱ्याच वेळा रात्री कमी दिसणं, चष्म्याचा नंबर लागणं आणि तो झपाट्यानं वाढणं, मेंदूशी संबंधित विकार यायला लागणं, असे विकार उत्पन्न होतात. अशा केसेसमध्ये ज्यावेळा आपण वमन करतो आणि त्याच्यासोबत आयुर्वेदिक औषधं पोटातली घ्यायला लागतो, त्यावेळेला हे विकार तर जातातच पण ह्या कफाच्या आजारांमुळं, जिरलेल्या सर्दींमुळं, जे डोळ्यांसारखे

0: तांदळेपणासारखे जे विकार उत्पन्न होतात त्यालाही आळा बसवायला मदत व्हायला लागते आणि आपल्याला ह्या आयुर्वेदिक चिकित्सेचा पंचकर्माचा या वमनाचा फायदा करून हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. त्यामुळे नुसतंच ऋतूनुसार नाही तर व्यक्तिगत त्या त्या व्यक्तीनुरूप त्या व्यक्तीनुरूप जे दोष आहेत त्यानुसार वमन विरेचन बस्ती की नस्य हे पंचकर्म ठरवून जर प्रोसेस केली गेली तर मग आपल्याला पंचकर्माचा उपयोग कायमस्वरूपी विकार शांती करण्यासाठी नक्की करून घेता येऊ शकेल.
1: तर डॉक्टर, आपण या कार्यक्रमामध्ये पंचकर्माविषयीची माहिती खूप छान सांगितलीत, पण हा विषय एवढा मोठा आहे की याची माहिती आम्हाला अजूनही पुढच्या भागात घ्यायची आहे. त्यामुळे पुढच्या भागातही आपण पंचकर्म आणि आयुर्वेदातले डोळ्यांसाठी असलेले उपचार याविषयीची माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: कार्ड के लिए नए नियम सख्त। हिंदुस्तान लिखता है साइबर धोखाधड़ी और डिजिटल अरेस्ट रोकने के लिए सरकार ने नए सीएम जारी करने की प्रक्रिया और कठोर की। और डिजिटल इंटेलिजेंस प्लेटफॉर्म के जरिए तय समय सीमा से अधिक मोबाइल कनेक्शन रखने वाले ग्राहकों की जाएगी पहचान।
1: धन्यवाद वैष्णवी। और अब अंत में मुख्य समाचार एक बार फिर। केंद्रीय मंत्रिमंडल ने पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिलनाडु और आंध्र प्रदेश के 8 जिलों को कवर करने वाली रेलवे की 4 मल्टी ट्रैकिंग परियोजनाओं को मंजूरी दी। मंत्रिमंडल ने बिहार में राष्ट्रीय राजमार्ग 22 के मुजफ्फरपुर, सीतामढ़ी, सोनबरसा खंड को 4 लेन बनाने को भी स्वीकृति दी। गृह मंत्री अमित शाह आज तमिलनाडु के कोवलम में दक्षिण क्षेत्रीय परिषद की बैठक की अध्यक्षता करेंगे। भारत सिंगापुर मंत्री स्तरीय गोलमेज सम्मेलन का चौथा दौर आज सिंगापुर में आयोजित किया जाएगा। बांग्लादेश में आज नए राष्ट्रपति के चुनाव के लिए मतदान होगा। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप की ईरान के खिलाफ आर्थिक युद्ध की घोषणा। और एफआईएच हॉकी विश्व कप में पूल डी के अपने अंतिम मैच में भारतीय महिला टीम आज शाम एम्स्टरडेम में इंग्लैंड से खेलेगी। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर 8:15 वाजलेत। ऐकूया प्रायोजित कार्यक्रम।
3: आयुर्विश्व हेल्थ केअर,
4: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म।
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर।
7: श्रोतेहो नमस्कार। आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत। नमस्कार सर।
8: नमस्कार
7: सर। तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण या केस बद्दल तुमच्याकडे येणारे रुग्ण आहेत या त्यांचा अनुभव आधी ऐकूयात।
9: माझं नाव रत्नमाला ज्ञानदेव मकसरे, मी वावरत जांभळीतून बोलते। ज्या वेळेस मी आजारी असताना माझ्यावाले डाव्या हाताला आणि डाव्या पायाला मुंग्या येत होत्या आणि गुडघे पण दुखत होते, पण ज्या वेळेस मी एफएमला विश्वास घाडगे डॉक्टरांची मुलाखत ऐकली त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना बोलले की चला आपल्याला डॉक्टरांकडून जायचं। मी विश्वासाने त्यांच्याकडे आले। 3 महिने मी त्यांच्याकडं गोळ्या आणि औषध घेतले। त्यांच्या सगळं आयुर्वेदिक गोळ्या आणि औषध आहे। मला पूर्णपणे आराम पडला आणि माझा बीपी सलग 2 वर्षापासून हायटॅक राहायचा, पण जसं मी 3 महिन्यापासून विश्वास घाडगे डॉक्टर यांच्यावाली गोळ्या औषधं घेते त्यापासून माझा बीपी आज मी चेक केला सकाळी तर 129 भरला। मी विश्वास घाडगे डॉक्टरला धन्यवाद देते आणि त्यांच्या टीमलाही धन्यवाद देते, त्यांच्या विश्वासानं मला बरं केलं।
7: श्रोते हो, आपण आत्ताच अहिल्यनगरहून रत्नमाला मकासरे यांचा अनुभव ऐकला। सर, या तुमच्या अहिल्यनगर इथल्या क्लिनिकच्या पेशंट आहेत। यांनी जो त्रास सांगितला, गुडघे दुखी, हातापायाला मुंग्या, काय सांगाल आणि त्या अगदी भरभरून बोलत होत्या मनापासून।
8: तर या ठिकाणी ताईंनी ज्या तक्रारी केल्या होत्या की हातापायांना मुंग्या येणे, गुडघे दुखी, कंबर दुखी यासारख्या समस्या घेऊन ताई मला भेटायला आल्या होत्या। मोस्ट ऑफ टाइम्स काय होतं की महिलांमध्ये 50 नंतर ह्या तक्रारी बऱ्याचदा दिसून येतात। 50 नंतर शरीरात होणारे बदल, हॉर्मोनल चेंजेस, यामुळे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि प्रामुख्याने त्याचा परिणाम कंबर आणि गुडघ्यासारख्या सांध्यांवर झालेला दिसून येतो आणि त्याच्या परिणामस्वरूप बऱ्याचदा हाताला पायांना मुंग्या येणं, थकवा येणं, सांधेदुखी या प्रकारच्या समस्या घेऊन बऱ्याचशा महिला आयुष हेल्थ केअरच्या क्लिनिक्स मध्ये येत असतात। ताई त्यापैकीच होत्या आणि नाडी परीक्षेद्वारे निदान करून वातवृद्धी समजून घेऊन ट्रीटमेंट केली, काही संशोधित औषधं त्यांना दिली आणि त्यांना सुंदररित्या त्यातून फायदा झाला।
7: श्रोते हो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील। इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962 8448449260। लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये। सर, अहिल्यनगर इथले तुमचे पेशंट आहेत रत्नमाला ताई, त्यांची ही जी केस आपण ऐकतोय, आता बऱ्याच पेशंटना असं असतं की हातापायाला मुंग्या येत असतात, गुडघे दुखी असते, सो त्यांना वेगवेगळे त्याच्या मागची कारणं असतात असं वाटतं, काय तुम्ही सांगाल? आणि
8: या ठिकाणी कसं आहे की हातापायांना मुंग्या येणं मल्टिपल रिझनशी निगडीत आहे, पण मोस्ट ऑफ टाइम्स हे मणक्यातील बिघडांशी संबंधित असतं, ज्याच्या ज्याला आपण न्यूरोपॅथी म्हणतो। आणि दुसरीकडे गुडघेदुखी, तर बऱ्याचशा रुग्णांमध्ये गुडघेदुखी ही गुडघ्यातील झालेली झीज किंवा गुडघ्याच्या सांध्यांमधील अंतर कमी झाल्यामुळे लक्षण उत्पन्न होत असतं। या दोन्ही लक्षणांकडे जर आपण त्याच्या मागील मूळ कारणांचा जर विचार केला तर दोन्ही गोष्टी ह्या वातवृद्धीशी निगडीत आहेत।

फिरत जेव्हा वात दोष वाढतो तेव्हा तो सांध्यांवर आणि अस्थिरत्वावर परिणाम करतो. तर ताईंच्या बाबतीत तेच झालं होतं की वय परत वय शरीरात वातावर दोष वाढलेला होता आणि त्यामुळे अस्थिधत्व क्षय झालेला होता. हाडांमधील कॅल्शियम कमी झालं होतं, हाडांना कमकुवतपणा आला होता आणि त्यामुळे प्रामुख्याने या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. प्रिसाइसली त्यांच्या नाडी परीक्षेत वातपित्त दृष्टी दिसली, त्याला अनुसरून जेव्हा ट्रीटमेंट केली तेव्हा ट्रीटमेंट ही मेनली सांधेदुखीच्या अनुषंगाने होती, पण शरीरातील दोष कमी झाल्यामुळे ताईंचं बीपी सुद्धा अपसुक नॉर्मल झालं. हे बऱ्याचदा रुग्णांच्या बाबतीत बघायला मिळतं की त्यांच्या

0: शरीरातील दोष कमी झाल्यामुळे ताईंचं बीपी सुद्धा आपसूक नॉर्मल झालं. हे बऱ्याचदा रुग्णांच्या बाबतीत बघायला मिळतं की त्यांच्या चीफ कंप्लेंट्स कमी होतातच पण बाकी असोसिएटेड सिम्पटम्स पण
1: कमी होतात. हे खूप महत्वाचं. श्रोते हो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9260. लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. 8:20 आणि 40 सेकंद झाली आहेत.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, पन्हाळा तालुक्यातल्या जेऊर इथल्या प्रतीक्षा विलास पाटील या मुलीनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकाच वेळी 3 शासकीय परीक्षांमध्ये यश मिळवलंय.

गायन समाज देवर क्लब कोल्हापूर नाट्य शाखेतर्फे कंट्रोसिस करंडक नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर स्मृती राज्यस्तरीय खुली अभिवाचन स्पर्धा झाली. राज्यभरातील 23 स्पर्धक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये सांगलीच्या शब्दजा या संस्थेला इमो या संहिता वाचनासाठी विजेतेपद मिळालं. या स्पर्धेसाठी उज्ज्वला खांडेकर, प्रवीण चिपळूणकर आणि किरणसिंह चव्हाण यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं.

यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टर राधिका नंदकुमार जोशी नेहमीच मुलींसाठी मोफत HPV लसीकरण शिबिर घेत असतात. त्या अनुषंगानं ट्रस्टतर्फे गुरुवारी 20 ऑगस्टला आणि 27 ऑगस्ट 2026 रोजी मोफत HPV लसीकरण शिबिर घेण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. गुरुवार 20 ऑगस्ट आणि 27 ऑगस्ट 2026. तसंच 30 वर्षांपुढील स्त्रियांची मोफत कॉल्पोस्कोपी म्हणजे गर्भाशय मुखाची तपासणी केली जाणार आहे, याचीही आपण नोंद घ्यावी. हे उपक्रम सकाळी 10 ते 2 पर्यंत यशोमंगल क्लिनिक खरी कॉर्नर न्यू महाद्वार रोड कोल्हापूर इथं होणार आहेत. संपर्कासाठी फोन नंबर 02132620722, 02132620722.

कोल्हापूर फोटोग्राफर क्लबतर्फे बुधवारी जॉनी ट्रेनर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल विल्हार यांना तर संजय देसाई दृष्टी पुरस्कार संजू भोर यांना प्रदान करण्यात आला. छायाचित्र दिनानिमित्त जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे बुधवारी ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सत्कार झाला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

बेला शेंडे यांच्या आवाजामध्ये डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. याबरोबरच कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण।
1: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्ष

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी। भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये। रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात। 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक। आणि FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली। यामध्ये 4 रेल्वे प्रकल्प आणि एका महामार्ग प्रकल्पाचा समावेश आहे। नवी दिल्लीत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली। पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील 8 जिल्ह्यांमध्ये रेल्वेचे 4 मल्टी ट्रॅकिंग अर्थात अतिरिक्त मार्गिका प्रकल्प राबवले जातील। 9,450 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले हे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 22 मुझफ्फरपूर सीतामढी सोनबरसा या विभागाचे 4 पदरी मार्गात श्रेणी सुधारणा करण्यासही मंजुरी दिली आहे। भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये होत आहे। यामध्ये भारताच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच वाणिज्य उद्योग इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हे मंत्री सहभागी होत आहेत। ISMR ही यंत्रणा नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे। याची पहिली बैठक सप्टेंबर 2022 नवी दिल्लीत, त्यानंतर दुसरी बैठक ऑगस्ट 2024 सिंगापूरमध्ये आणि तिसरी बैठक ऑगस्ट 2025 नवी दिल्लीमध्ये झाली होती। या बैठकांमध्ये प्रगत उत्पादन, संपर्क व्यवस्था, डिजिटलायझेशन, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता यावरच्या चर्चांमधून भारत सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आराखडा तयार करण्यात आला होता आणि त्याचं प्रकाशन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या भारत भेटीदरम्यान करण्यात आलं होतं। दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विव्हियन बालकृष्णन यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली। या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत या नेत्यांनी चर्चा केली। त्यानंतर डॉ एस जयशंकर यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कार्यालयीन इमारतीची पायाभरणी केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री

जिंजिरो कोइझुमी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही मंत्री सागरी सुरक्षा क्षेत्रातील सखोल सहकार्य तसंच मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत विचार विनिमय करणार आहेत. दरम्यान जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी काल मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांडला भेट दिली. यावेळी त्यांनी नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांच्याशी चर्चा केली. तामिळनाडूत चेन्नईजवळ महाबलीपुरम इथं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 31वी दक्षिणी क्षेत्रीय परिषद होत आहे. यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांचे मुख्यमंत्री, दोन वरिष्ठ मंत्री तसंच पुद्दुचेरी, अंदमान, निकोबार, लक्षद्वीप समूह या केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होत आहेत. यामध्ये मुख्यतः दक्षिणेकडील राज्यांमधील अंतर्गत सीमावाद, कावेरी पाणीवाटप प्रश्न आदी विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या राज्यांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं तसंच केंद्र सरकारशी अधिक समन्वय राखण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण बाबींवरही यावेळी विचार विनिमय करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महोत्सव संस्कृती, परंपरा आणि दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संबंधांचा उत्सव असून तो मॉस्कोमधील गोस्टिनी द्वोर इथं आयोजित करण्यात आला आहे. संस्कृतींची एकता, लोकांची मैत्री या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात विविध ठिकाणी अनेकविध कार्यक्रम सादर केले जातील. सुमारे 20 विशेष विभागांमध्ये योग, बुद्धिबळ, भारतीय विवाह सोहळे, नृत्य आणि आयुर्वेद यांसारख्या भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळेल. या महोत्सवात रशियातील सुमारे 75 योग संस्था आणि इतर देशांमधील प्रशिक्षक सहभागी होतील. तसंच भारतीय नृत्याची विविधता आणि कलात्मक परंपरा दर्शवणाऱ्या सादरीकरणांमध्ये 200 अधिक भारतीय आणि रशियन नर्तक सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पाककलेचं प्रात्यक्षिक वर्ग तसंच अस्सल भारतीय पदार्थ रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून भारतीय खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. यात सत्ताधारी बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आणि 11 पक्षीय विरोधी आघाडीचे उमेदवार कर्नल ओली अहमद यांच्यामध्ये ही लढत होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या इमारतीमध्ये आज दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मतदान पार पडेल. निवडून आलेले नवीन राष्ट्राध्यक्ष उद्या संध्याकाळी बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये बांगलादेशचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्तीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच गेल्या महिन्यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. युवा संगमच्या 7व्या टप्प्यातील नोंदणीसाठीची अंतिम मुदत या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं शिक्षण मंत्रालयानं कळवलं आहे. 18 ते 30 वयोगटातील तरुण, उच्च शिक्षण संस्था, एनएसएस स्वयंसेवक आणि युवा व्यावसायिक हे अधिकृत युवा संगम पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. युवा संगममध्ये निवडले गेलेले विद्यार्थी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा 5 ते 7 दिवसांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौरा करणार आहेत. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावांमध्येच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघानं काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येक

0: प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटामध्ये आज इंग्लंडशी सामना करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची 4थी फेरी आज सिंगापूरमध्ये. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक. आणि FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: एकदा इंद्रायणीच्या एका काठावर समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांना घेऊन आणि इंद्रायणीच्या पलीकडच्या काठावर तुकाराम महाराज आपल्याबरोबर काही टाळकरी घेऊन त्या ठिकाणी आले होते आणि सहजच त्या दोघांची नजर एकमेकांकडे गेली। दोघेही महान संत आणि संतच ते काय एकमेकांना भेटल्यावर नुसते की ते म्हणून विचारणार का, किंवा ते काय हवापाणी काय किंवा प्रकृती काय म्हणते म्हणून विचारणार? त्यांनी काय विचारलं? त्यांनी ते करीत असलेल्या कार्याबद्दल एकमेकांना विचारलं आणि यावर दोघांचीही प्रतिक्रिया काय? तर एवढा आम्ही नामस्मरणाचा प्रचार करतो आहे, नाम घ्या म्हणून आम्ही लोकांना सांगतो आहे, पण तरीही लोक काही नाम घ्यायला तयार नाहीत। नामस्मरणाचा महिमा जो गायला गेलेला आहे तो नारद आणि व्यासांपासून गायलेला आहे। इतकंच नव्हे तर अगदी उपनिषदांपासून तो गायलेला आहे असं म्हटलं तरी चालेल। हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हा जो मंत्र आहे हा मंत्र कालिंद

तरा उपनिषदामध्ये भगवान विष्णून नारदांना सांगितलेलं आहे, म्हणजे नाममंत्र नामस्मरणाचा महिमा हा इतक्या पुरातन काळापासून सांगितलेला आहे आणि तरीसुद्धा ही बोंब आहे की लोक नाम घेत नाहीत, नाम घ्यायला लोक तयार नाहीत. संत एवढा नामाचा प्रचार करतात, लोकांना नाम घ्या म्हणून सांगतात, तरीही लोक नाम घ्यायला तयार नाहीत. याला कारण काय? तर हे नाम घेणं जे आहे हे सोपं नाही, नाम घेणं कठीण आहे. बरं, एखादा मनुष्य जर नाम घ्यायला बसला तर ते त्याच्या हातातून कसं निसटतं हे त्यालाच कळत नाही. लोकांना आम्ही काय सांगतो की तुम्ही कमीत कमी 20 मिनिटं नामस्मरण करा, तेवढा वेळ तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, हा बसतो. आता सद्गुरूंनी सांगितलंय म्हटल्यानंतर करायला हवं म्हणून तो नामस्मरण करायला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असं म्हणता म्हणता बराच वेळ झाला नाही असं त्याला वाटतं. वास्तविक फक्त 3 मिनिटं झाली आणि बराच वेळ झाला असं याला वाटतं, पण झालेली असतात 3 मिनिटं. मग हा पुन्हा डोळे मिटतो. बराच वेळ झाला ना, इथं पुढली 3 मिनिटं म्हणजे 6 मिनिटं झालेली असतात. आता असं करत करत करत तो जर अट्टहासानं 20 मिनिटावर जायला लागला तेव्हा मी तर असं म्हणेन की एखादा असा गेला तरी चालेल, असं गेलास तरी चालेल, पण जा. गंमत अशी आहे की नामस्मरण करायला घेतल्यावर काही लोक आम्हाला काय विचारतात की वामनराव काय होतं, म्हणजे जणू काय वामनरावांना काही ठाऊकच नाही, म्हणजे संसार केला तो यानंच केला, मी केलेलाच नाही. मग पुढे म्हणतात काय वामनराव काय होतं की आम्ही जपाला बसलो ना की दरवाज्याची बेल वाजते, आम्ही जपाला बसलो की कोणीतरी माणूस येतो, आम्ही जपाला बसलो की भैया येतो, आम्ही जपाला बसलो ना की तो इस्त्रीवाला येतो. त्यामुळे होतं काय की आमचं नामस्मरण होत नाही. मी त्यांना म्हणतो की मग होत नाही म्हटल्यानंतर तुम्ही काय करता? म्हणतात होत नाही म्हटल्यानंतर आम्ही करत नाही. आता बघा की तुम्ही जप करता आहात, नामस्मरण करता आहात आणि अशा वेळेला बेल वाजली तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असं म्हणत दरवाजा उघडलास तर बिघडलं कुठे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणत दरवाजा उघडणा. इस्त्रीवाला आला तर विठ्ठल विठ्ठल असं म्हणत कपडे घे, दे त्याचं जे काही पैसे असतील ते आणि दुसरे कपडे दे. दूधवाला आला म्हण विठ्ठल विठ्ठल, म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणायला तुला कोणी अडवलंय का? या नामस्मरणाचं वैशिष्ट्य असं की ते कोणीही केव्हाही कुठेही कसंही आणि ते कितीही करावं, ते कोणीही करावं, धर्म जात पंथ यांचा इथं प्रश्नच नाही. नामस्मरण केव्हा करावं? केव्हाही करावं, कुठे करावं? कुठेही करावं आणि कसं करावं? कसंही करावं. म्हणून येईल तैसा बोल रामकृष्ण हरी असं म्हटलेलं आहे. नामस्मरण करताना तुला जसं येईल तसं तू कर, पण तू ते कर. नामस्मरण करताना तुम्ही जर ते कसंही जरी घेतलं तरी ते हळू हळू हळू बहिर्मनातून अंतर्मनात जायला लागतं, म्हणून त्याला सवय असं म्हणतात. सवयीतून स्वभाव तयार होतो आणि स्वभावातून नशीब निर्माण होतं. म्हणून सो ॲक्शन्स रीप हॅबिट्स, सो हॅबिट्स रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर रीप डेस्टिनी असं म्हटलेलं आहे. जमिनीमध्ये आपण जशा बिया पेरतो तसं तुम्ही ॲक्शन्स पेरा. ॲक्शन्स म्हणजे काय? तर कर्म. कर्म म्हणजे ॲक्शन्स. मग त्याच्यातून सवयी निर्माण होतात. आता त्या सवयी पेरा, मग त्याच्यातून स्वभाव निर्माण होईल. आता हा स्वभाव पेरा, मग त्या स्वभावातून नशीब निर्माण होईल. जीवनविद्या आणखीन एक स्टेप मागे गेली. जीवनविद्या सांगते की ॲक्शन येण्यापूर्वी येणारा जो

0: थॉट म्हणजे विचार हा महत्वाचा आहे. म्हणजे पहिले तुमचे विचार महत्वाचे आहेत म्हणून सो थॉट्स अँड रीप ॲक्शन्स असं जीवनविद्येनं सांगितलेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तुम्ही ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल किंवा श्रीराम जय राम जय जय राम असं नामस्मरण करता त्यावेळेला हळूहळू हळूहळू तुम्हाला नामस्मरणाची सवय लागायला लागते. पण हा पण फार मोठा आहे. वाटेल त्यानं उठावं आणि त्यानं देवाचं नाव घ्यावं इतकं ते सोपं नाही. म्हणून संत काय सांगतात? संत सांगतात की तुला देवाचं नाव मुखात यायला पाहिजे ना, मग तू एक कर, तू संतांच्या संगतीमध्ये राहा, हा सोपा मार्ग आहे. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे असं म्हटलेलं आहे. त्यांनी तो पंथ सांगितला. सत्संगतीमध्ये राहिलात, चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलात, तर ते जे नामस्मरण करतात ते नाम तुमच्या आपोआप मुखामध्ये यायला लागतं. ते नाम आपोआप तुमच्या तोंडामध्ये यायला लागतं, फक्त ते तुमच्या कानात पडलं पाहिजे. आम्ही लोकांना विश्वप्रार्थना म्हणायला सांगतो. विश्वप्रार्थना म्हणा असं आम्ही लोकांना नेहमी म्हणायला सांगतो. याचं कारण काय? पहा, आता प्रार्थना आणि नाम यांच्यात फरक काय? तर प्रार्थनेमध्ये नाम आहेच, पण नामात प्रार्थना नाही. विश्वप्रार्थना करताना आपण पहिलं काय म्हणतो? तर हे ईश्वरा. हे ईश्वरा म्हणजे परमेश्वराचंच नाव ईश्वर आहे. हे विठ्ठला म्हणजे परमेश्वराचं नाम विठ्ठल आहे. अशा तऱ्हेनं आपण पहिली हाक कुणाला मारतो? तर ईश्वराला. म्हणजे आपण स्मरण कुणाचं करतो? तर ईश्वराचं. म्हणजे पहिलं आपलं नामस्मरण झालं आणि मग पुढे प्रार्थना. त्या प्रार्थनेमध्ये आपण काय म्हणतो? की सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. ही जी आपण प्रार्थना म्हणतो याच्यामध्ये सर्वांना सर्वांना सर्वांना हा जो शब्द आहे हा शब्द महत्त्वाचा आहे. हा सर्वांना शब्द महत्त्वाचा आहे कारण सर्वांमध्ये आहे कोण? भगवद्गीतेमध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे, ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषे अर्जुन तिष्ठति, की सर्वांमध्ये मी आहे. बीजम माम सर्व भूतानाम विद्धी पार्थ सनातनम, किंवा अहम सर्वस्य प्रभव मतसर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. आणि माऊली म्हणतात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उतला भावो, तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आतोची. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याज दर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

हे बंध रेशमाचे या नाटकातल्या बकळू पंडित यांच्या स्वरामधलं शांता शेळके यांचं हे पद आपण ऐकलं. संगीतकार होते जितेंद्र अभिषेकी.

102.7 MHz आणि न्यूज ऑन एआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 9 वाजलेत.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गीत बहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत, हिंदी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कथानकांवर आधारित असलेल्या गोष्टी या आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगानं हे चित्रपट प्रदर्शित होत असताना संयुक्तिक अशी गाणी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळत असतात. मध्यंतरीचा एक कालखंड असा होता की दैनंदिन जीवनामध्ये माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या कौटुंबिक चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर येत गेल्या आणि या चित्रपटांमधली हलकी फुलकी गाणी ही निश्चितच आपल्या सगळ्यांना आनंद देणारी आहेत, आपल्या ओठ कायमस्वरूपी गुंजत राहणारी आहेत. अशाच काही गाण्यांचा आस्वाद आज आपण घेणार आहोत आजच्या गीत बहार या कार्यक्रमात. कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया आनंद बक्षी यांच्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी केलेल्या गीतानं. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक कलाकार किशोर कुमार, चित्रपट अनुरोध.

0: किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत पेरेलाल, चित्रपट होता अनुरोध.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
0: आपण ऐकता आहात गीत बहार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कुल. परस्परांशी चांगलं नातं प्रस्थापित होण्यासाठी, चांगले बंध निर्माण होण्यासाठी थोडंसं एकमेकांना समजून घेणं हे अतिशय महत्वाचं असतं. काही वेळेला गैरसमजापोटी आपण मनामध्ये राग धरून बसतो आणि त्याचा विपरीत निश्चितच आपल्या नात्यांवर होतो. तो तसा जर व्हायचा नसेल तर निश्चितच थोडंसं दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करणं हे महत्वाचं आहे. गीत बहार कार्यक्रमात आता ऐकूया बालिका या चित्रपटाचं गीत.

0: अमित कुमार आणि रजनी शर्मा यांच्या आवाजात बालिका वधू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
3: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे
2: माझ्या छकुलीच्या नावे.
4: पण आजी तुझ्या नावेत
5: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो
3: काय.
6: RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क करा.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गीत पाहा रहा कार्यक्रम. श्रोते हो, नात्यांबद्दल आपण बोलत होतो. खऱ्या अर्थानं हे नातं यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूनी परस्पर विचार हा कायमस्वरूपी मनामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एकतर्फी विचार आपल्या मनामध्ये जर आला तर निश्चितच त्याचं पर्यवसान हे वादामध्ये किंवा गैरसमजामध्ये होत असतं आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे हे नातं तुटण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच ही नाती टिकवायची असतील, नाती वाचवायची असतील तर थोडंसं काही वेळेला एखादं पाऊल मागं घेणं हे सुद्धा सोयीस्कर ठरतं. कार्यक्रमात आता घर चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात गुलजार यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार RD बर्मन.

0: घर चित्रपटासाठी गुलजार यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार आर डी बर्मन, गायक कलाकार होते किशोर कुमार आणि लता मंगेशकर.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-180-1503 पर कॉल करें.
0: गीत बाहर हा कार्यक्रम श्रोतो, या कौटुंबिक चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या, प्रेक्षकांच्या, तसंच सामान्य माणसाच्या घरामध्ये ज्या काही घटना घडतात, घडामोडी होतात, त्यांचं थोडंसं चित्रण केल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि खऱ्या अर्थानं आपण जे जीवन जगतो आहोत तेच पडद्यावर येणं म्हणजे थोडी जवळीक निर्माण होण्यासाठी, म्हणजे त्या चित्रपटांशी, त्या कलाकृतीशी एक जवळीक निर्माण होण्यासाठी ही गोष्ट अतिशय आनंददायी वाटते. नात्यांच्या बाबतीमध्ये एखादं पाऊल जरी एखाद्या वेळेला आपण मागं घेतलं, याचा अर्थ आपण हरलो आहोत किंवा आपला विचार हा कुठेतरी मागं पडला असा कधीच होत नाही. काही वेळेला एखादी गोष्ट चांगली करण्यासाठी सुद्धा एखादं पाऊल मागं घेणं यात कुठलंही चुकीचं

चुकीचं नाही किंवा ही गोष्ट कुठलीही चुकीची नाही. नातं टिकवण्यासाठी समोरच्या माणसाला समजून घेताना कधी कधी त्यांच्या कलांना थोडासा विचार करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अभिमान चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया. संगीतकार SD.

अभिमान चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अवयवदान या संदर्भातील जुग जुग जियो हे अभियान सध्या सुरू आहे. आपला एखादा अवयव दुसऱ्याला दान करून त्याचा जीव वाचवणं आणि आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे पुण्यकर्म आहे. तेव्हा अवयवदानाविषयी बोलूया येत्या शनिवारी म्हणजेच 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 0231-2-65-26-24 0231-2-65-26-24.

प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती उतार चढाव येत असतात. माणूस वयानं जसा प्रगल्भ होत जाईल तसा तो विचारानं देखील प्रगल्भ व्हायला हवा. आणि त्यायोगेच विचार करण्याची शक्ती जेव्हा वाढते तेव्हा निश्चितच एकमेकांना समजून घेणं हे सुद्धा एका वेगळ्या टप्प्यावरती आनंददायी वाटायला लागतं. त्यातूनच हे नातं सुदृढ होण्यासाठी आणि टिकण्यासाठी त्याची मदत होते. कार्यक्रमातलं शेवटचं गीत पिया का घर चित्रपटासाठी किशोर यांच्या आवाजात.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: FM 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर 9:30 वाजलेत. ऐकूया उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम.

10 वाजलेत. प्रसारित करतो आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला वैशाली जोशी यांच्या आवाजातलं बालगीत ऐकूया.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी, वाव, बाबांना सरप्राईज देईन, फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत।
3: हा बुद्धू,
2: काय अशा पॉपअप्स पासून सावध राहा, स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात।
3: तुला कळलं ना, रिलॅक्स,
2: पण कार जिंकली असते

0: बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
1: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
2: तात्या दाढ लई दुखालिया, मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि मिश्र संगीताचा कार्यक्रम. भूपेंद्र यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकू. संगीतकार अशोक पत्ती.

0: पाहुणे जरा थांबा हा, गुरं का म्हणतात ती बघतो.
1: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
0: कणीस आणि हत्ती?
2: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
3: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
4: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
5: आकाशवाणीच्या कोल्हापूरचे हे कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ॲपवरती. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. सरकारनामा चित्रपटातलं गीत ऐकूया.

0: सरकारनामा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: प्रत्येक धागा सुखाचा,
2: समाधानाच्या वस्त्रांचा,
1: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
2: विक्रांत शिलाई मशीन,
1: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
3: विक्रांत शिलाई मशीन,
4: तुमचा जीवनभरचा साथी.

0: ययाती देवयानी या नाटकासाठी रामदास कामत यांच्या आवाजात कवी कुसुमाग्रजांची ही पदरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते जितेंद्र.
1: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहोत अवयवदान या विषयी माहिती आणि काही अनुभव. तेव्हा अवश्य ऐका उद्या सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात उमाकांत काणेकरांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते श्रीकांत ठाकरे. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता सुरेखा पुणेकर यांच्या आवाजात लोकगीत ऐकूया.

संन्यस्त खड्ग या नाटकातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं हे पद आपण ऐकलं. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण, एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन ए आर ॲपवरती. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात गदी माडगुळकरांची गीतरचना ऐकूया. संगीतकार राम कदम.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

अवघाची संसार या चित्रपटासाठी डॉक्टर वसंत अवसरे यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते वसंत पवार, गायक कलाकार होते आशा भोसले आणि सुधीर भोसले.

आज दुपारी 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. त्याचबरोबर जागर आर्थिक साक्षरतेचा, यामध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी प्रीती राजंदेकर यांची मुलाखत. आज संध्याकाळी 5:25 जितेंद्र घोडके सराफ यांचा कार्यक्रम, संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार मौक्तिक काटे यांची मुलाखत, सादर करते अतुल साखरकर. 6:35 कामगार सभा, यामध्ये रामदास बलांडे यांचं स्वरचित काव्य वाचन आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7:30 किसानवाणी अंतर्गत हॅलो किसान या कार्यक्रमात शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर सुनील कुमार. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे हे कार्यक्रम FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती.

मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात. कार्यक्रमात आता मुंबईचा जावई या चित्रपटासाठी ग. दि. माडगुळकरांचं गीत, संगीतकार सुधीर, गायिका आशा.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. मुंबईचा जावई या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात ग. दि. माडगुळकरांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार हो सुधीर.

कार्यक्रमात आता या मालक या चित्रपटासाठी आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात एस ए शुक्ला यांचं गीत ऐकूया. संगीतकार स्नेहल भाटकर.

आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात एस ए शुक्ल यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते स्नेहल भाटकर. चित्रपट होता या मालक. श्रोते हो, अवयवदान या संदर्भातील जुगजुग जीव हे अभियान सध्या सुरू आहे. आपला एखादा अवयव दुसऱ्याला दान करून त्याचा जीव वाचवणं किंवा आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे पुण्यकर्म आहे. तेव्हा अवयवदानाविषयी बोलूया. येत्या शनिवारी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 0231-2-65-26-24 0231-2-65-26-24.

सभागृहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. अपराध चित्रपटासाठी मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार एन दत्ता, गायक कलाकार महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर.

अपराध या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते एन दत्ता. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकरांचं गीत. संगीतकार पुन्हा एकदा एन दत्ता, गायिका आशा भोसले.

आशा भोसले यांच्या आवाजामध्ये जगदीश खेबुडकरांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते एन दत्ता. चित्रपट बाळा गाऊ कशी अंगाई. या गीतावर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर ते श्रोते होत प्रसारित करतो आहोत गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोज वेगवेगळी गाणी आपण निश्चितच ऐकत असतो. काही वेळेला काही 90 दशकातली, काही वेळेला 80 दशकातली, काही वेळेला प्रसंगानुरूप एखाद्या कलाकाराशी संबंधित असणारी गाणी आपण या कार्यक्रमात ऐकत असतो. आजसुद्धा अशाच काही गाण्यांचा आस्वाद आपण घेणार आहोत. पहिलं गीत आपण ऐकूया गुलाम चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात समीर यांची गीतरचना, संगीतकार

गुलाम चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका यज्ञिक यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अलबेला या चित्रपटासाठी अलका यज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात पुन्हा एकदा समीर यांचंच गीत आणि संगीतकार सुद्धा जतीन ललित.

0: अल्बेला या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित.
1: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहोत अवयवदान या विषयी माहिती आणि काही अनुभव. तेव्हा अवश्य ऐका उद्या सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गातार है मेरा दिल हा कार्यक्रम

खिलाडी या चित्रपटासाठी अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात अनवर सागर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम. पुढचं गीत साजन चित्रपटासाठी नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत ऐकूया. गायिका अनुराधा पौडवाल.

साजन चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण. कार्यक्रमात आता दिल तो पागल है या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत उत्तम सिंग यांचं, गायक कलाकार लता मंगेशकर आणि उदित नारायण.

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजात दिल तो पागल है या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते उत्तम सिंग. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. श्रोते हो, दुपारी 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज आरोग्य संवाद या मालिकेत मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. त्याचबरोबर जागर आर्थिक साक्षरतेचा, यामध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी प्रीती राजंदेकर यांची मुलाखत. आज संध्याकाळी 5:25 जितेंद्र घोटे सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम. 5:30 युववाणी, यामध्ये आज अनुभव बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार मौक्तिक काटे यांची मुलाखत. सादर करते अतुल साखरकर. 6:35 कामगार सभा यांतर्गत रामदास बलांडे यांचं स्वरचित काव्य वाचन आपण ऐकू शकाल. आज संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये हॅलो किसान यांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. यामध्ये सहभागी होणार डॉक्टर सुनील कुमार.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे हे कार्यक्रम आपण ऐकत आहात. गाता रहे मेरा दिल या अंतर्गत आता ऐकूया विजयपथ या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं इंदीवर यांचं गीत.

विरासत या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू आणि चित्रा यांच्या आवाजात अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रमात शेवटची दोन गाणी आता राहिलेली आहेत, त्यापैकी आता आपण ऐकणार आहोत ये दिल्लगी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या आवाजात समीर यांचं गीत, संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

ये दिल लगी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या आवाजातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दिलीप सेन, समीर सेन. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत बरसात चित्रपटासाठी नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांचीच गीतरचना. गायक कलाकार कुमार सानू आणि अलका याज्ञिक.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात समीर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण. चित्रपट होता श्रोतो. या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.
1: मध्यान्नीचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम ऐकूयात वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा भंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छानच असणार आहे, कारण सध्या सर्वांचा आवडता श्रावण महिना सुरू आहे. तेव्हा श्रावण महिन्याचा भरभरून आनंद घ्या आणि आपल्या कार्यक्रमाची आणि आपल्या कार्यक्रमाचा सुद्धा. मैत्रिणींनो आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये नेहमी

छान छान विषय घेऊन येत असतो, वेगळ्या विषयांवर प्रकाश टाकत असतो. आजचा आपला विषय आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, स्मरणशक्ती सुधारणं. बरेचदा आपल्याला वयानुसार किंवा काही गोष्टींमुळे लक्षात राहणं कमी होतं, विसळूपणा वाढायला लागतो, किंवा मुलांमध्येही हल्ली आपण एकाग्रतेची कमी बघतो तेव्हा काही गोष्टी लवकर विसरून जाणं, लक्षात न राहणं आणि त्याचा परिणाम आपल्या कामांवर, आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होतो. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये याच विषयी म्हणजेच मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून. चला तर

0: मैत्रिणींनो, स्मरणशक्ती ही केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा पाया आहे. त्यामुळे वाढते ताणतणाव, धावपळीची जीवनशैली आणि डिजिटल साधनांचा वापर यात ही मेमरी कशी इम्प्रूव्ह करता येईल या महत्वाच्या विषयावर आज आपण या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे बालरोगतज्ञ आणि बालमानस शास्त्रतज्ञ डॉक्टर जयश्री शिवलकर. भरपूर वर्षाचा अनुभव मॅडमचा या क्षेत्रातला आहे, तर असा विषय आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, त्यावर सविस्तर मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रत्येकाला वाटतं आपली बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे वाढायला हवी आणि मेमरी सुद्धा, तर बुद्धी आणि मेमरी याचा काय संबंध आहे, काय सांगाल?
1: खूप छान प्रश्न विचारला. माणसाने जी उत्क्रांती केलेली आहे त्याच्यामध्ये माणसाची बुद्धिमत्ता हा एक खूप महत्वाचा फॅक्टर राहिलेला आहे. आणि या बुद्धिमत्तेमधला एक खूप महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे आहे आपली स्मरणशक्ती, किंवा आपण ज्याला पॉप्युलरली मेमरी असं म्हणत असतो. तर आपल्या बुद्धिमत्तेचं हे खूप महत्वाचं लक्षण आहे, कारण आपल्याला जर मेमरी नसती तर आपण आपल्या ज्ञानाची पुढची पायरी घेऊ शकलो नसतो, कारण आपण तिथेच अडकलेलो राहिलो असतो. आणि जितकी तुम्ही ही मेमरी तुमची चांगली राहणार आहे, जितकी ती स्ट्रॉंग राहणार आहे, तितकं तुमची बुद्धिमत्ता उत्तम राहणार आहे, तितके तुमचे विचार डेव्हलप होणार आहे, तितकं तुमची जाणीव डेव्हलप होणार आहे. आणि एकूणच म्हणजे जसं तुम्ही विद्यार्थी म्हटलं किंवा आपण जनरलीही असं म्हटलं, या सगळ्यांच्याच आयुष्यात स्मरणशक्ती हा एक खूप महत्वाचा भाग आहे.
0: बरोबर. भविष्याचा हा पुढचा पायाच म्हणायला हरकत नाही. जर स्मरणशक्ती आपली नीट असेल तर नक्कीच आपण प्रगती करू शकू. जे विचार आपण मनामध्ये ठेवतो, जे ध्येय गाठतो, ते अगदी इझिली आपण ते मिळवू शकू.
1: आता याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देईन की पूर्वीच्या काळी जेव्हा लिखित गोष्टी उपलब्ध नव्हत्या तेव्हा लोकांनी पाठांतराने अनेक गोष्टी लक्षात ठेवलेल्या होत्या, आणि हे पाठांतर त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेलं होतं. तसंच आता जर आपण ह्या बुद्धिमत्तेतला हा जो आपला मेमरीचा एक स्किल आहे ते वापरणं जर हळूहळू कमी केलं, कारण आता सगळ्या गोष्टी डिजिटली आपल्याला उपलब्ध आहे, तर कुठेतरी ही मेमरीची आपली स्किल कमी होणार का काय, ही पण एक शंका आता तज्ञांच्या मनात येत आहे.
0: हो, पण त्यावरही कारण आपण आपली शोधू शकतो.
1: नक्कीच.
0: बरं, आता स्मरणशक्ती म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा ना.
1: हो, स्मरणशक्ती म्हणजे आपल्या संवेदनातनं, म्हणजे आपण जे बघतो किंवा आपण जे ऐकतो किंवा जे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत त्याच्यातनं जी इन्फॉर्मेशन माहिती आपल्या मेंदूला पोहोचते, ती मेंदू एका विशिष्ट पद्धतीने कोडिंग करून ती आपल्या ब्रेनमध्ये ठेवत असतो.
0: बरं.
1: परंतु प्रत्येकच माहिती ठेवल्या गेलीच पाहिजे असं नसतं. त्यामुळे काय आहे की मेमरी जी आहे ही दोन ह्याच्यात विभागली गेलेली आहे, शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी.
0: बरं.
1: जसं आता एखादी कारचा प्रकार आहे तो लॉंग टर्म मेमरीत माझ्या आलेला आहे की हा कारच्या प्रकाराला असं म्हणतात, तर माझ्या बाजूनी जेव्हा ती कार जाईल तेव्हा माझा मेंदू मला सांगेल की ही कार माझ्या बाजूनी गेली, पण ती कार माझ्या बाजूनी गेली ही तशी नगण्य गोष्ट आहे, अशा अनेक गोष्टी माझ्या बाजूनी जात असतात. म्हणून ती गोष्ट ती घटना मेंदू रजिस्टर नाही करणार.
0: बरं.
1: ती फक्त शॉर्ट टर्म मेमरीमध्ये की ती कार मला दिसली, मी ओळखते त्या कारला, पण ती लॉंग टर्म ह्याच्यामध्ये जाणार नाही की माझ्या बाजूने ही कार गेली. पण एखादी अशी अद्भुत कार माझ्या बाजूने गेली की मी जी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती, तर माझा मेंदू ती कार रजिस्टर पण करेल आहे आणि ती माझ्या आठवणीत पण ती लॉंग टर्म मध्ये जाईल. आणि जर मी ती घटना अजून दोन तीन जणांना सांगितली की आज मी तसं पाहिलं, तर ती घटना हळूहळू माझ्या मेंदूमध्ये पक्की बसून जाईल.
0: बरं.
1: कदाचित 5 वर्षांनी मला आठवेल, अरे तिथून जाताना मी ती अशी गाडी बघितलेली होती.
0: हो.
1: तर हे मेंदूचं हे जे अजब रसायन आहे हे अतिशय कॉम्प्लेक्स आहे. परंतु सांगण्याचा उद्देश असा की शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आपल्या आपला मेंदू रजिस्टर करतो, पण ती गोष्ट लॉंग टर्म मेमरीमध्ये

0: जाण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.
1: बरोबर.
0: आणि ते जो बॅलन्स आहे तो आपला मेंदू साधत असतो, सातत्याने ते कार्य तो करत असतो.
1: जसं तुम्ही ते कारचं उदाहरण घेतलं, कदाचित काही विद्यार्थी किंवा काही मुलं घरी जाऊन त्या विषयाचा अभ्यासही करत असतील, थोडी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतील, म्हणजे ऑटोमॅटिकली त्या मेंदूला चालना
0: मिळाली आणि मग ती गोष्ट त्याच्या मेंदूमध्ये रजिस्टर झाली.
1: हो.
0: आणि मग तो 10 वर्षांनी पण सांगेल आहे की असं असं झालं होतं आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं असं वाचन केलं होतं.
1: बरं.
0: पण अशा असंख्य गाड्या आपल्या अजूनही जातात, आपला मेंदू ते लक्षात नाही ठेवत.
1: म्हणजे खरं इंटरेस्टिंग आहे.
0: अतिशय.
1: तर या मेमरीबद्दल अशा इंटरेस्टिंग गोष्टी काही सांगता येतील का?
0: हो. म्हणजे जसं आता तुम्हाला 10 आकडी फोन नंबर दिला तर तुमच्या मेंदूला ते रजिस्टर होतं की हा फोन नंबर आहे आणि हा मला लक्षात ठेवायचा आहे. तुमचा मेंदू ताबडतोब त्या नंबरला ऑर्गनाईज करतो, 3, 3, 4 किंवा 5, 5 नंबर, किंवा हे 2 नंबर माझ्या फोनची मॅचिंग आहे. सो विद इन अ फ्रॅक्शन ऑफ टाइम तुमचा मेंदू त्या नंबरला अनालाइज करतो आणि तो स्वतः तो नंबर कसा लक्षात ठेवायचा हा विचार करून मग तो नंबर आपला डोक्यामध्ये रजिस्टर होतो.
1: बरं.
0: पण एखादा 10 आकडी असाच रॅन्डम नंबर तुम्ही पाहिला आणि म्हटलं की आता मला तो आठवून दाखव, तर आपण तो आठवू नाही शकणार कदाचित.
1: बरं.
0: पण जेव्हा आपल्या मेंदूला ती इन्स्ट्रक्शन मिळालेली आहे किंवा ती जाणीव झाली की हा मला लक्षात ठेवायचा आहे, आपला मेंदू त्याला क्लासिफाय करतो आणि ही पद्धत आपला मेंदू सतत वापरत असतो. तर हा पण एक मेमरीचा भाग आहे. किंवा जसं आता आपण अभ्यासाचं म्हटलं की अभ्यास हा एक मेमरीच्या माध्यमातून होत असतो, पण आपण ज्या कला शिकतो किंवा आपण जे स्किल शिकतो, जसं सायकल चालवणं आहे किंवा स्वयंपाक करणं आहे, हे पण आपल्या मेंदूमध्ये एका पर्टिक्युलर, ज्याला परफॉर्मन्स मेमरी आपण म्हणत असतो, त्याद्वारे आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर्ड असतं.
1: बरं.
0: त्याच्यामुळे तुम्ही सायकल लहानपणी शिकला असलात तरी सुद्धा मोठेपणी तुम्ही 10 वर्षाच्या गॅप नंतर सायकल चालवू शकता. अजून खूप मोठी गॅप गेली तर तुम्हाला कदाचित थोडी प्रॅक्टिस लागेल आहे, पण तुम्ही ते करू शकता.
1: हो. आणि अशा काही घटना असतात ज्या घडून गेलेल्या असतात पण आपल्याला त्याचा थोडा विसर पडलेला असतो.
0: हो.
1: पण त्या घटनांचे पडसाद कुठेतरी दैनंदिन जीवनात उमटतात, कुठेतरी आपली ती बॉडी रिएक्शन तशी व्हायला लागते. तर याचं काय कारण आहे?
0: याचं कारण म्हणजे जसं आता एखादी घटना घडली तर ती आपल्या जसं अजाणतेपणात घडली, म्हणजे जेव्हा आपल्याला तेवढी जाणीव नव्हती त्या घटनेची की घरी काही घटना घडली, मला कुत्रा चावला किंवा काही पण, 5 वर्षाच्या आधीच्या या घटना कदाचित आपल्याला नाही आठवणार, पण त्या घटना काही विशिष्ट भावना म्हणून आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये चालल्या जातात आणि मग त्याची भावना जी आहे ती आपल्याला येते. म्हणजे ज्या घटना आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये गेल्यात त्याची जाणीव नाही आपल्याला घटनांची, पण त्या घटनांच्या सोबत जी भावना आहे ती मात्र बरेचदा राहते.
1: बरं.
0: हा. आणि काही घटना आपण प्रयत्नपूर्वक विसरायचा प्रयत्न करतो की बा ती नकोशी आठवण आहे, मला नाही आठवण काढायची आहे त्या गोष्टीची, असं करत काही काही हळूहळू त्या फरगेटमध्ये चालले जातात.
1: बरं.
0: किंवा जसं एखादी भाषा शिकली आहे, जसं 10वीमध्ये 4 होत्या, संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्लिश, त्यातली संस्कृत चांगली भाषा यायची किंवा पूर्णच्या पूर्ण मार्क मिळाले असतील तेव्हा, पण त्याच्यानंतर मी ती नाही वापरली आहे तर आज मला ती भाषा येत नाही आहे, परंतु मराठी आणि इंग्लिश भाषा मी तेव्हापासून वापरत आलेली आहे तर माझी त्या भाषेमध्ये प्रगती होऊन राहिलेली आहे.
1: हो.
0: तर काही गोष्टी आपण काही नाही वापरलं तर हळूहळू फरगेटमध्ये चाललं जातं.
1: बरं.
0: हा.
1: तर आता मुलांच्या बाबतीत आपण अर्थात सगळ्याच वयानुसार आपण यावर प्रकाश टाकणार आहोत. खास करून विद्यार्थी दशेतल्या मुलांना त्यांची मेमरी कशा पद्धतीने ते वाढवू शकतात, स्ट्रॉंग बनवू शकतात, काय सांगाल?
0: सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन आहे की विद्यार्थ्यांसाठी मेमरी हे खूप मोठं टूल आहे आपली बुद्धिमत्ता वाढवण्याचं किंवा आपला जो एक अभ्यास आहे त्याच्यामधला आपला कौशल्य वाढवण्याचं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी मेमरी स्किल्स जे आहे ते वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे ते प्रयत्न आपल्याला करायला लागतात. तर आता ह्याचे काही टेक्निक्स असतात. आणि दुसरी गोष्ट असं आहे की पहिल्या 10 वर्षांमध्ये आपला मेंदू सुद्धा डेव्हलप होत आहे, तर तुम्ही जशी जशी तुमची मेमरी वाढते किंवा जसं जसं तुम्ही ज्ञान ग्रहण करता तेव्हा आपला मेंदू विकसित होत जातो. एक छोटंसं उदाहरण देईन मी की जसं आता मराठी मीडियममध्ये शिकलेला व्यक्ती टेबल्स मराठीमध्ये शिकला असेल आणि पुढे त्यांनी इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं असेल, पण टेबल्स म्हणताना कदाचित तो मराठीमध्येच म्हणेल आहे, किंवा लहानपणच्या बऱ्याच गोष्टी, श्लोक असतील, आरत्या असतील, ह्या आपल्याला अगदी खूप नंतरपर्यंत आठवत राहतात, कारण त्या म्हणजे ऍक्च्युअली आपल्या ब्रेनचे कनेक्शन्स वाढलेले आहे. सायनॅप्टिक कनेक्शन्स आपण त्याला म्हणत असतो. ते प्रत्येक तुमच्या ब्रेनच्या ऍक्टिव्हिटी सोबत वाढत असतात. हे बालपणीचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून लहानपणी जितकं मुलं वाचतील, जितकं ज्याला

0: रिसायटेशन म्हणतो, पाठांतर म्हणतो, जितकं पाठांतर करतील आहे किंवा त्यांना मिळालेलं ज्ञान ते पुन्हा पुन्हा ते रिपीट करतील आहे, आणि एवढंच नव्हे तर त्या ज्ञानाचा उपयोग ते बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, अधिक ज्ञान घेण्यासाठी किंवा प्रत्यक्ष करून बघण्यासाठी, अशा सगळ्या गोष्टीसाठी जर ते वापरत गेले तर त्यांची स्मरणशक्ती लहानपणी खूप जास्त विकसित होते, त्याचा त्यांना आयुष्यभर फायदा होतो.
1: बरोबर. जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतात, पण अनेक विद्यार्थ्यांची तक्रार असते, मी तर भरपूर वाचलं, मी तर खूप अभ्यास केला पण वाचलेलं आठवतच नाहीये,
0: हो
1: असं का होतं?
0: असं याच्यासाठी होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की एक शॉर्ट टर्म मेमरी असते, एक लॉंग टर्म मेमरी असते, आणि ह्याची एक प्रोसेस असते. प्रत्येक गोष्ट आपण शॉर्ट टर्मची लॉंग टर्म मध्ये नाही टाकत. आपला मेंदू ते जज करतो की खरंच हे महत्वाचं आहे का, तर त्या विद्यार्थ्यांनी ते महत्व त्या कंटेंटला देणं आवश्यक आहे. विद्यार्थी जर लिहितो आहे सिंपल, जसं आता स्पेलिंग आपण म्हटलं की तो स्पेलिंग लिहितो आहे पण त्याचं लक्ष समोर टीव्हीकडे आहे, किंवा तो प्रश्नोत्तर लिहितो आहे पण लक्ष त्याचं टीव्हीकडे आहे, तर भलेही त्यांनी ते लिहिलं असेल पण त्याला ते पाठांतर होणार नाही. पण त्यांनी जर त्याच्याकडे बघितलं त्या कंटेंटकडे आणि सांगितलं की हे मला लक्षात ठेवायचं आहे, ही जेव्हा इन्स्ट्रक्शन मेंदूला जाईल तेव्हा तो अधिक चांगल्या रीतीने ते लक्षात ठेवू शकेल.
1: हो.
0: किंवा तीच गोष्ट त्यांनी वारंवार ऐकली तरी सुद्धा तो लक्षात ठेवू शकतो. पण जसं जसं विद्यार्थी मोठा होतो तसं तसं त्याला हे कोणी वारंवार ऐकवत नाही जसं लहानपणी ऐकतो.
1: हो.
0: मग त्याला ते स्वतःच प्रयत्न करायला लागतात. तर आता विद्यार्थ्यांमध्ये काय समस्या येते की ते जर अभ्यासाला बसले असताना त्यांनी जर त्या अभ्यासाच्या प्रक्रियेला तेवढं महत्वच दिलं नाही की मला हे का बरं करायचं, किंवा त्यांना हे नाही कळलं की मला आज वाचलेलं 8 दिवसांनी परीक्षा आहे किंवा 10 दिवसांनी आहे किंवा महिनाभरांनी आहे लक्षात ठेवायचंय, हे जर नाही सांगितलं तर मेंदू ते कदाचित लक्षात ठेवणार नाही. आणि एक जी साधारण पद्धत आहे की तुम्ही आज जसं शिक्षकांनी शिकवलं तर तुम्ही घरी जाऊन वाचलं, 4 दिवसांनी तुम्ही ते तो लेसन पुन्हा थोडा रिवाईज केला, पुन्हा 4 दिवसांनी तुम्ही तो पुन्हा थोडा रिवाईज केला, तर ते तुमचे जे कंटेंट आहे ते तुमच्या ब्रेनमध्ये पक्क जाणार.
1: हो.
0: आणि मग तुम्ही जेव्हा परीक्षेच्या आधी रिव्हिजन करणार तेव्हा तुम्हाला ते खात्रीनी असेल.
1: बरं.
0: पण काही विद्यार्थ्यांची सवय असते की मी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करीन.
1: हा.
0: इतका सारा कंटेंट
1: एका दिवसात
0: जर तुम्ही आधी काहीच वाचलेलं नाही तर ते होणार नाही. मग भले ते जागरण करो तेव्हा का दिवसभर अभ्यास करो, तर मेमरीमध्ये गोष्टी जाण्यासाठी ही एक पद्धत असते.
1: हो. मग आता या विद्यार्थ्यांनी एक्झाम पिरियडच्या दरम्यान कशी काळजी घ्यायला हवी, कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा जेणेकरून त्यांची स्मरण शक्ती वाढेल?
0: हा. तर एक्झामच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा मी विद्यार्थ्यांना हे सांगते की तुमच्यासाठी एक्झाम हे काही सरप्राईज नाही आहे. आपल्याला माहिती आहे की एवढा कोर्स झाल्यानंतर युनिट टेस्ट होते, एवढा कोर्स झाल्यानंतर दुसरी युनिट टेस्ट होते, मग तिमाही, मग वार्षिक, त्यामुळे आपल्याला हे सरप्राईज नाही आहे. मग तुम्ही आज जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुमचा तो थॉट प्रोसेस जो आहे ती तशीच राहिली पाहिजे की मला हे आठवायचं आहे, मी आता अभ्यास करतोय कारण टीचर रागवतील किंवा आई तिथे बघते तर मी आपलं पुस्तक घेऊन बसलाय, अशा पद्धतीने अभ्यास केला तर ते होणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं सिलेबस जे आहे त्याचा पण त्यांना अंदाज असतो. साधारण 4थी-5वीपासून मुलांना ती आयडिया घेऊन जाते की युनिट टेस्ट असेल तर 3 लेसनची किंवा ही असेल तर 6 लेसनची किंवा 9वी-10वीच्या मुलांना पूर्ण पुस्तक कदाचित कोर्सला असेल आहे, तर हे एवढं कंटेंट, एवढा पिरियड आणि मग परीक्षा, हे ज्याला समजतं तो बरोबर पहिल्या दिवशीपासून आपल्या ब्रेनला तशा इन्स्ट्रक्शन देतो.
1: बरोबर. इथे डॉक्टर एकाग्रतेचं खूप महत्व आहे.
0: एकाग्रता खूप जास्त महत्वाची आहे कारण आपला मेंदू काही गोष्टी जेव्हा रजिस्टर करतो आहे तेव्हा त्याचं मी तुम्हाला सांगितलं की ती एक इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग आहे, त्याचं कोडिंग होत असतं आपल्या ब्रेनमध्ये. तर अशा वेळेस तुमच्या कानावर खूप आवाज पडले आहे, तुमच्या मनात काहीतरी दुसरंच आहे, समोर टीव्ही सुरू आहे, तर मग तुमचं ते कोडिंग बरोबर होणार नाही आणि ते लॉंग टर्म मेमरीत जाणार नाही. तसंच तुमच्या भावनांचा पण त्याच्यावर परिणाम होत असतो.
1: बरं.
0: आपण खूप रागात आहो, आपण खूप दुःखी आहो किंवा इव्हन आपण खूप आनंदात आहो, अशा वेळेस सुद्धा जर मुलांनी ते अभ्यास करायचा आणि ही एवढी इन्फॉर्मेशन माझ्या ब्रेनमध्ये टाकायची असं म्हटलं तर कदाचित ते होणार नाही. त्यामुळे मानसिक दृष्ट्या सुद्धा अभ्यास करताना शांत राहणं, आपल्या अभ्यासाला महत्व देणं आणि त्या व्यतिरिक्त काही जसं तर तुम्ही मेमरी टेक्निक्स विचारताय तर असे पुष्कळसे टेक्निक्स असतात की ज्याद्वारे आपण त्या गोष्टी रजिस्टर करत असतो आपल्या ब्रेनमध्ये.
1: बरं.
0: तर तुमचा ब्रेनच तुम्हाला सांगत असतो, फक्त तुम्ही ते वापरलं पाहिजे. जसं आता एखादा चॅप्टरचं सुरुवात दिसली आणि त्यांना दिसलं की अरे हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग शिकवत आहे,

0: आपला ब्रेन ऑटोमॅटिकली एका साईडला लिव्हिंग एका साईडला नॉन लिव्हिंगचा विचार करतो. मग तुम्ही जर लिहून पाहिलं हे असे असे, मग लिव्हिंगचं काय 1, 2, 3, मग नॉन लिव्हिंगचं काय 1, 2, 3, म्हणजे तुमचा ब्रेन त्याला एक स्कीम देत आहे किंवा एक चार्ट देत आहे आणि त्याच्याने तुम्ही अच्छा हे असे असे हे असे असे त्या गोष्टी ज्या आहे त्या तुमच्या ब्रेनमध्ये पक्क्या राहतात.
1: बरोबर.
0: किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी विचार केला की मला हे फॉर्म्युले पाठ करायचे आहे तर मी ते लाल पेनने लिहितो किंवा हिरव्या पेनने लिहितो तर तुमचा ब्रेन ते पण रजिस्टर करेल की ही गोष्ट हिरव्या पेनने लिहिलेली होती मग परीक्षेत कदाचित अरे हे ग्रीन पेनने लिहिलेलं होतं मी.
1: बरं.
0: कारण ते ब्रेननी ते कशाशी तरी असोसिएट केलं कारण त्या विद्यार्थ्यांनी एफर्ट घेतला ना.
1: बरोबर.
0: त्यांनी त्याच्या ब्रेनला सांगितलं की हे महत्वाचं आहे मी निळा पेन ठेवून मी हिरवा घेतोय आणि मी हे लिहितो आहे मी ह्याला स्क्वेअर मध्ये लिहिलेलं आहे. तुमचा मेंदू ते रजिस्टर करतो.
1: विचारांनाही चालना देणं किती
0: गरजेचं आहे ते आणायला पाहिजे.
1: म्हणजे एकाग्रता ही हे स्मरणशक्ती वाढवण्याचं हे पहिलं पाऊल आहे.
0: पाऊल आहे.

0: आता सोशल मीडिया इतका वाढत चाललेला आहे, तर कसं ह्या मुलांनी त्या सोशल मीडियाचा कसा वापर करायला हवा, कारण अभ्यासाच्या दृष्टीने ते महत्वाचं ठरतं आणि थोडे घातक परिणामही दिसून येतात, तर कसं मुलांनी त्यावर नियंत्रण ठेवायला हवं?
1: याच्यासाठी पुन्हा मी तो एक शब्द वापरेन की आपला ब्रेन जेव्हा गोष्टी मेमराईज करतो किंवा स्मरणशक्तीत टाकतो, विशेषतः अभ्यास जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो काहीतरी विशिष्ट कोडिंग करत असतो ब्रेनमध्ये, ते होत असतं. आता मुलांनी जर विचार केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा स्क्रीनच्या माध्यमातून मी ऐकतो आहे बॉ किंवा कोणीतरी मला समजवत आहे बॉ, तर तुमचा ब्रेन ती कोडिंगची प्रोसेसच करणार नाही आणि मग असं वाटेल की मी तर शिकतोय पण मला काही लक्षातच येत नाही. हा पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचा हा स्क्रीन टाइम वाढलेला असतो, म्हणजे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, टॅब असेल, काही पण असेल, तर त्यांनी काय होतं की तुमच्या ब्रेनमध्ये असं होतं की हे मला थोडीच लक्षात ठेवायचंय, मी इतकं कंटेंट पाहतो की सगळं मला लक्षात नाही ठेवायचंय, तर मेंदू हळूहळू गोष्टी रजिस्टर करणंच विसरून जातो किंवा त्याच रजिस्टर करेल ज्या मला खूप आवडल्यात, आणि मग त्याच्यामध्ये जर अभ्यास बसत नसेल तर अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता हळूहळू कमी होते.
0: बरं बरं डॉक्टर, एक महत्वाचा प्रश्न, विसरणं आणि लक्षात ठेवणं याचा काय संबंध आहे?
1: खूप जास्त आहे, कारण जसं आपण काही गोष्टी म्हटलं लक्षात ठेवतो तर काही गोष्टी आपण लक्षात नाही पण ठेवत, त्याला आपण दोन तीन टर्म्स वापरल्या जातात. एक आपण म्हणतो अनलर्निंग. अनलर्निंग म्हणजे एक पद्धत मी शिकली आहे, आता त्याच्यावर मला दुसरी पद्धत शिकायची आहे तर ही मला विसरायची आहे. तर हे अनलर्निंग आपलं एक तर वेळेनी होतं, जर आपण ती गोष्ट वापरली नाही तर हळूहळू ती अनलर्न होते किंवा आपल्याला ती दुसरी शिकावी लागते. जसं आता आपण कॉम्प्युटर वापरतो तर त्या कॉम्प्युटरमध्ये फास्ट डेव्हलपमेंट होत असते, तर तुम्ही जी पद्धत आधी शिकली असता ती तुम्हाला अनलर्न करावी लागते. जसं पूर्वी तो माऊस वापरायची तर ती सवय होऊन गेलेली असते, मग त्याचं ते वेगळं आलं, मग आपल्याला तो माऊस वापरण्याची पद्धत अनलर्न करून दुसऱ्या पद्धतीने स्क्रोल करण्याची पद्धत शिकावी लागली. असे अनेक गोष्टी आपल्या रोजच्या याच्यात होत असतात, तर हे अनलर्निंग होतं कारण आपल्याला नवीन शिकायचं आहे. आणि दुसरं म्हणजे विसरणं. विसरणं म्हणजे आपण ज्या गोष्टी आधी लक्षात ठेवलेल्या होत्या त्या मला आता आठवत नाही आहेत.
0: बरं,
1: मग त्या वेळेनुसार असतील, त्या मी पर्पजफुली गेलं असेल किंवा कदाचित मेंदूची लक्षात ठेवायची क्षमताच कमी होत असेल, तर त्याचे कारण काही राहू शकतात. आणि काही गोष्टी ज्या महत्वाच्या नाही तो आपला मेंदू आपोआप विसरतो, कारण नाहीतर मग आपल्यावर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होईल. जसं आपण बालपणी काही कविता शिकलो असतो, सपोज 15 कविता शिकलो, आपल्याला एकच आठवणार जी खूप छान होती, पण त्या 15 विसरणं पण गरजेचं आहे, कारण आपण अजून शिकलो आहेत. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, पण त्या 15 जेव्हा आपण शिकलो त्या कविता जरी नाही आठवल्या पण त्या शिकण्यामुळे ब्रेनची जी डेव्हलपमेंट झाली ती राहते.
0: बरोबर,
1: म्हणून तुम्ही नवीन शिकू शकता.
0: म्हणून सतत नवीन शिकत राहायला
1: पाहिजे,
0: मेंदू आपला ऍक्टिव्ह राहील.
1: बरोबर आहे.
0: आता विसरणं हे वयानुसार होत जातं का?
1: याच्यामध्ये जे महत्वाचं आहे की काही लहान मुलांची लक्षात ठेवण्याची क्षमताच कमी असते.
0: बरं,
1: ज्याला आपण म्हणतो की ओव्हरऑल कदाचित त्याची बुद्धिमत्ताच कमी असेल आहे, तर हा

0: एक ज्याला आपण डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम म्हणतो, विकासात्मक समस्या आहे की त्या मेंदूची क्षमताच कमी आहे. मग या मुलांना शिक्षणात प्रॉब्लेम येतात आणि असे 10-15% मुलं आपण बघत असतो. हे झालं मुलांमधलं. मग जसं आपण मोठं होतो तसं तसं आपल्याला जाणवायला लागतं की अरे काही गोष्टी आपण विसरतोय किंवा काही चेहरे आपण विसरतो आहे. तर हे एक ती वयानुरूप प्रोसेस असते. कधी कधी इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालेलं असतं.
1: बरं.
0: कधी कधी ताणतणाव असतो.

0: प्रोसेस असते. कधी कधी इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालेलं असतं.
1: बरं.
0: कधी कधी ताणतणाव असतो. कधी कधी आपण चुकीच्या दिशेने खूप ओव्हर थिंकिंग करत असतो एका याचं की आपण दुसऱ्या गोष्टी आयुष्यातल्या विसरूनच जातो. तर असे अनेक कारण असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कधी कधी नाही आठवत.
1: बरं. विसरायला तो नको.
0: हो.
1: मग वयाचा कुठलाही टप्पा असो. तर अशांनी आपला मेंदू सक्षम राहायला हवा, कार्यान्वित राहायला हवा, सतत मेंदूला चालना देण्यासाठी मेमरी इम्प्रुव्हमेंट थोडक्यात ती वाढवण्यासाठी काय मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे.
0: तर एक तर आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आपण ज्याला म्हणतो, ती जर बॅलन्स्ड लाईफस्टाईल असेल तर ऑटोमॅटिकली आपली मेमरी चांगली राहते. म्हणजे आपला आहार जो आहे, पुरेशी झोप घेणं हा खूप महत्वाचा आहे. किंवा खूप जास्त थकवा आला असेल तरी मग आपला मेंदू तेवढा कार्यक्षम राहत नाही. किंवा आपण भावनिकरित्या खूप टोकाच्या भावनांमध्ये जास्त
1: गुंतलो
0: आहे तरी सुद्धा तुमची हे कमी होते. व्यायाम जर नसेल, कारण व्यायामाने सुद्धा आपली ओव्हरऑल बॉडी सिस्टम चांगल्या रीतीने काम करत असते, मेमरीवर पण होते. आणि सामाजिकरण म्हणजे समाजात जाणं, लोकांशी बोलणं, नवीन गोष्टी शिकणं, ह्या गोष्टींचा सुद्धा मेमरीवर खूप जास्त पॉझिटिव्ह परिणाम होत असतो.
1: हो.
0: त्याच्यामुळे योग्य जीवनशैली जर ठेवली तरी सुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढू शकते.
1: बरोबर.
0: पण एका पर्टिक्युलर वयानंतर जर आपण आपल्या मेंदूला चालना नाही दिली तर जे एजिंगनी जे कमी होणार असते ते जरा लवकर व्हायला लागतं. त्याच्यामुळे आजकाल त्याला न्यूरोबायोलॉजिक्स म्हणतात. किंवा 50 नंतर 60 नंतर तुम्ही चेस खेळा, तुम्ही काय
1: बोर्ड
0: खेळा, कोड सोडवा,
1: संवाद
0: साधन, ते सामाजिकरणाचा भाग आहे की तुम्ही बोलत राहा, ऐकत राहा कानावर चांगल्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमची मेमरी अजून चांगली कार्यान्वित राहते.
1: आणि सकारात्मक विचार,
0: कारण नकारात्मक विचार आले की ते भावनांचं प्रमाण वाढतं, निगेटिव्ह भावनांचं. त्याच्यामुळेच पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण म्हणू.
1: बरं.
0: आणि एक एफर्ट्स की बाबा मला आता हे वाचन कंटिन्यू ठेवलं, रोजचा पेपर मी वाचला पाहिजे, काय घटना झाली तर मग माणूस विचार करतो, मग त्यांनी तुमची मेमरी वाढायला मदत होते.
1: बरोबर. आता ही मेमरी वाढवण्यासाठी व्यायामाची जोड कितपत योग्य ठरेल, किती महत्वाची ठरेल?
0: व्यायामाची जोड म्हणजे असं आहे की जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूला काही ना काही स्टिम्युलेशन आपण ज्याला म्हणतो तसं मिळत असतं. त्यांनी तुमचं ओव्हरऑल सर्क्युलेशन वाढत असतं, तुमचं मेटाबॉलिझम त्याच्यामुळे हे होत असतं, त्याचा ब्रेनवर नक्कीच सकारात्मक परिणाम होत असतो. तुम्हाला एक चांगलं गुड फिलिंग येतं, ती तुमची गुड डिसिप्लिन आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या मेमरीवर सकारात्मक परिणाम होत असतो.
1: हो. एक 60 नंतरच्या वयाच्या टप्प्यातील व्यक्ती म्हणतात की मला मधल्या काळातलं आठवतं, आताच आठवतच नाही, किंवा मी एक क्रिया करायला जातो आणि नेमकं काय काम करायला आलो तेच विसरलो. सामान्य विसरभोयपणा किंवा गंभीर आजार, जसं उदाहरणार्थ डिमेन्शिया आपण म्हणतो, अशा आजारांमधला फरक कसा ओळखायला हवा?
0: एकतर जेव्हा तुम्हाला असं अचानक एखादी गोष्ट आठवत नाही तर मी जसं म्हटलं की काही गोष्टी आपल्या विस्मरणात गेल्या असतात कारण आपण त्या कधी वापरल्या नाही.
1: हो.
0: गाणे म्हणणं किंवा आता ते गाणं मला नाही आठवत आहे, पूर्वी मी म्हणायचो, तर हे कसं आहे, तुमचं यूज न केल्यामुळे ती मेमरी गेलेली आहे. पण मी आत्ता केलेली घटना मला आठवत नाही आहे, मी आंघोळ करून आलो की नाही मला हे आठवत नाही आहे.
1: हो.
0: असं जेव्हा रोजच्या याच्यामध्ये आपल्याला जाणवायला लागतं की अरे मला हे नाही आठवत आहे किंवा आठवायला मला त्रास व्हायला लागलेला आहे, तेव्हा मला असं वाटतं थोडं अलर्ट होणं गरजेचं आहे. आणि हे जे इतर कारणं तुम्ही आता म्हटले की खूप भावनात्मक झालेलं आहे का, किंवा तुमचा आहार व्यायाम योग्य नाही आहे का, सोशली तुम्ही खूप
1: इन्वॉल्व्ह नाही,
0: जोडलेले नाही आहे का, तर हे कारणं जर नसतील आणि तरी सुद्धा तुम्ही विसरत असाल तर मला असं वाटतं तज्ञांचं, तुमचे जे फिजिशियन असतात त्यांना सांगणं गरजेचं आहे. कधी कधी एखाद्या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा असं होऊ शकतं.
1: बरं.
0: त्याच्यामुळे ती ओव्हरऑल आपली एक तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर. आता आहार, झोप याचा कसा स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि ती सायकल व्यवस्थित त्या व्यक्तीने ठेवणं गरजेचं आहे, काय सांगाल?
0: झोपेचा आणि याचा खूप संबंध आहे. म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो की जेव्हा तुम्ही खूप अभ्यास करता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही शांत झोपता तरी तुमचा ब्रेन ती इन्फॉर्मेशन त्याचं कार्य करत असतो, म्हणजे त्याचं कोडिंगचं काम सुरू असतं, कारण तुम्ही बाकीच्या गोष्टींपासून त्या ब्रेनला आता आराम दिलेला आहे. तर तुम्ही जे शिकला आहात ते अजून झोपेमुळे, म्हणजे योग्य झोपेमुळे ते अजून चांगल्या रीतीने रजिस्टर होतं, सकाळी उठून तुम्ही त्याला आठव पण शकता.
1: हो.
0: पण तुम्ही जर पुरेशी झोप घेतली नाही किंवा खूप झोपेत असताना तुम्ही अभ्यास केला किंवा खूप थकलेला आहात तुम्ही, तर अशा वेळेस मात्र आपला मेंदू तेवढा सक्रिय राहत नाही.
1: हो.
0: कारण मी तुम्हाला सांगितलं हे मेंदूचं कार्य आहे.
1: बरोबर.
0: तर बाकीच्या कार्यांमुळे जर तो मेंदू थकला असेल तर मात्र तुमची मेमरी थोडीशी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते.
1: तर जाता जाता

0: सगळ्याच व्यक्तींना सगळ्यांनाच तुम्ही आपली मेमरी इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काय मंत्र सांगाल?
1: सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन की तुम्ही एक तर विद्यार्थी असाल नाही तर पालक असाल, तर विद्यार्थ्यांनी स्वतःला हे सांगायचंय की हा माझा मेमरीच्या दृष्टीने खूप महत्वाचा पिरियड आहे. तसंच पालकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की मुलांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने लहानपण हे खूप महत्वाचं आहे, त्यांचं जे शैक्षणिक आपण वय म्हणतो, आणि तेव्हा तुम्ही हर तऱ्हेने मेमरी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे, लिहून आठवून लिहून पाहिलं पाहिजे. वेगवेगळे न्यूमोनिक्स असतात, वेगवेगळं चार्टिंग असतं, माइंड मॅपिंग असतं, टेक्निक्सचा वापर करून आपण मुलांची बुद्धिमत्ता आणि मेमरी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे थोडेसे मोठे आहे त्यांनी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे वाचन करत राहिलं पाहिजे, चर्चा करत राहिली पाहिजे, स्वतःला ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे, आजूबाजूला घटणाऱ्या घटनांवर विचार केला पाहिजे, सामाजिकरण केलं पाहिजे, तर तुमची सुद्धा मेमरी तेवढी स्ट्रॉंग राहील, मेंदू तुमचा फ्रेश राहील, आणि आपले जे रोजचे व्यवहार आहे ते करण्यासाठी म्हणा किंवा एक पुढे आपल्याला विकासात्मक पाऊल घेण्यासाठी सुद्धा मेमरी हे खूप महत्वाचं आहे.
0: बरोबर. मेंदू हा आठवणींचा खजिना आहे, फक्त त्या खजिन्याची दारं उघडण्याची योग्य किल्ली आपल्याला सापडायला हवी.
1: बरोबर.
0: आणि मग अशी मी आठवणींचा विषय काढला होता, अनेक अशा आठवणी आहेत, त्या प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना शेअर केल्या पाहिजे. कदाचित जुनंही आपल्याला आठवायला लागेल किंवा मी विसरायला लागली आहे आता मला आठवतच नाही, ही जी भावना सतत अनेक महिलांना त्रास देत असते ती भावना कमी करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. तर हे सर्वस्वी आपल्या विचारांवर अवलंबून राहील.
1: नक्कीच.
0: तर डॉक्टर जयश्री शिवलकर आपण इथे आलात आणि मेमरी इम्प्रुव्हमेंट याविषयी सविस्तर माहिती दिलीत. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: आणि डॉक्टर, आज आपल्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: एक नाम सिनेमामध्ये एक चिठ्ठी आई है असं गाणं आहे, खूप फेमस गाणं आहे ते. तर त्या चिठ्ठीसोबत ती नुसती चिठ्ठी नाही तर नुसता संदेश नाही तर तो एक भावनांचा आठवणीचा पेटारा आहे असं ते गाणं आहे.
0: बरोबर.
1: तर तुम्ही ते वाजवू शकता.
0: नक्की ऐकूया.

आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, यानंतर आपल्या कार्यक्रमात जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी चार्टर्ड अकाउंटंट प्रीती आझंदेकर यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये अतिशय छान विषय घेऊन आलोय आणि तो म्हणजे व्यवसायातील ताळेबंद. एखादा व्यवसाय, एखादी कंपनी चालवायची म्हणजेच आर्थिक उलाढाल ही आलीच, त्यात त्या कंपनीची बॅलन्स शीट ही खूप महत्वाची असते. त्या बॅलन्स शीटवरच कंपनीचा नफा तोटा, वर्षाची आर्थिक उलाढाल ही अवलंबून असते. पण बरेचदा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर मैत्रिणींनो

0: आज याच विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विषय आहे व्यवसायातील ताळेबंद. आणि यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या प्रीती राजंदेकर यांना. तर प्रीती राजंदेकर आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: प्रीतीताई. आपल्या आजच्या विषयानुसार व्यावसायिक ताळेबंद म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी वापरलं जातं?
1: व्यावसायिक ताळेबंद ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो, जसं नॉर्मल इन्व्हेस्टर असेल आहे, जसं आपण कंपनी म्हणू तर कंपनी काही शेअर्स इश्यू करते, त्याच्यासाठी शेअर होल्डर्सनी त्या कंपनीत इन्व्हेस्ट करण्यापूर्वी त्याची बॅलन्स शीटची परिस्थिती कशी आहे, म्हणजे त्याच्यावरून ती किती हेल्दी बॅलन्स शीट आहे हे बघतात. तसंच जसं इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे आपण स्वतःच व्यवसाय करतो आहे, तर त्याच्यामध्ये पण आपण काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, आपले देणे किती आहे, येणे किती आहे, या सगळ्या गोष्टी असतात. पण ताळेबंद पूर्ण जाणून घेण्याच्या आधी आपल्याला एक महत्वाची गोष्ट जाणून घ्यावी लागते, ती म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे नफा तोटा विवरण. तर नफा तोटा विवरण आणि बॅलन्स शीट याच्यामध्ये काय फरक आहे हे पण आपण पहिले जाणून घेऊया.
0: अगदी.
1: नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर सगळ्यात पहिले हे महत्वाचं असतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती वेळा बनवता येतो. तर तसं पाहिलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण एक महिन्याचाही बनवू शकतो. हा एक असा पिरियड दाखवतो, म्हणजे जसं 1 एप्रिल ते 31 मार्च, जसं आपलं जे आर्थिक वर्ष असतं, भारतात जे आर्थिक वर्ष फॉलो केलं जातं हे 1 एप्रिल पासून चालू होतं आणि 31 मार्च 2027 संपतं. पण ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहे किंवा असे छोटे पण व्यावसायिक जे आहे, हा आपला प्रॉफिट जो आहे 1 महिना 2 महिना असे त्यांची जी काही ठरलेली त्यांच्या ऑफिसमध्ये ठरलेली सिस्टीम आहे त्याच्यानुसार ते काढतात. त्याचा फायदा त्यांना असा होतो की जसं आपण ठरवलं की 3 महिन्याचा प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा विवरण बनवायचं, तर आपल्याला जेव्हा आपण 3 महिन्याचं बघतो तर आपण आधी काहीतरी ठरवलं होतं की जसं आपले सेल्स 3 महिन्यात 10 लाख रुपये व्हायला पाहिजे, पण नाही झाले. मग का नाही झाले याचे कारण आपल्याला शोधता येतात.
0: बरोबर.
1: आता नफा तोटा जसं नावच त्याचा नफा तोटा आहे, तर याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की आपल्याला याच्यातनं काय बघायला मिळेल.
0: प्रीतीताई, आताच तुम्ही म्हणाल्या की नफा तोटा यावर सुद्धा व्यावसायिक ताळेबंद जे आहे ते अवलंबून असतं, तर नफा तोटा म्हणजे नेमकं काय?
1: नफा तोटा म्हणजे एक असं विवरण आहे, जसं नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की आपण जो पण काही बिझनेस करतोय त्याच्यात आपल्याला नफा होतोय का, म्हणजे प्रॉफिट होतोय का की लॉस होतोय. आता ऍक्च्युली कोणताही व्यवसाय हा जेव्हा आपण चालू करतो तर त्याचा मागचा जो उद्देश असतो हा प्रॉफिट होणं हाच महत्वाचा असतो.
0: बरोबर.
1: पण त्याचं वेळोवेळी कम्पॅरिझन करून काय होतंय याचं अनालिसिसही आपल्याला याच्यातनं करता येतं. तर या विवरणाच्या 2 बाजू असतात. याच्या उजवीकडे असतो रिव्हेन्यू, म्हणजे सेल्स. जसं मी एखादी वस्तू बनवली आणि विकली तर सेल्सची जी फिगर असेल ती येते. तसंच जर का मी वस्तू मॅन्युफॅक्चर करून विकत आहे किंवा मी वस्तू विकत घेते आणि विकत आहे, तर अशा वेळेस त्या काही वस्तू राहून जातात. जसं मी आता 200 वस्तू आणल्या तर सगळ्या 200 वस्तू विकल्या जातील असं नाही होत. म्हणजे ज्या काही वस्तू विकल्या त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो, तो आपण सेल्सच्या खालोखाल क्लोजिंग स्टॉक येतो. ही झाली आपली नफा तोटा विवरणाची उजवी बाजू. आता डाव्या बाजूला काय येतील? तर आपण जे काही सेल्स केले किंवा आपण जे काही बनवलं किंवा विकत घेतलं त्याची पण आपल्याला पैसे द्यावे लागले. मग ते जे एक्सपेन्स असतात, तर याच्यामध्ये मुख्यतः 2 एक्सपेन्सेस डिवाइड होतात, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट म्हणजे जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ की मी एक नारळाचं तेल काढायचा माझा व्यवसाय आहे, तर मग नारळाचा तेलाचा जो व्यवसाय आहे तर मला रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल काय लागेल आहे, तर नारळ लागतील आहे. मग आता त्या नारळाच्या याच्यासाठी मला वर्कर पण लागतील आहे काही, मग त्या वर्करला मी पैसे दिले, म्हणजे नारळ मी आणले ते मी गाडीत आणले, ट्रान्सपोर्ट मी मागवले तर त्याचं पण एक भाडं येईल आहे. तर ते सगळे झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस.
0: अच्छा.
1: याच्यामध्ये अजून एक आहे की जसं इकडे क्लोजिंग स्टॉक आहे, असं मागच्या वर्षीचं पण काहीतरी उरलं असेल तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पहिले आपल्याला ओपनिंग स्टॉक दिसतो, मग आपले परचेसेस, मग आपण लेबरला काही काही पेमेंट केले, म्हणजे त्या गोष्टी की जर का आपण त्या गोष्टी आपण पे केल्या नाही तर ते कामच पुढे सडकणार नाही, त्यालाच आपण म्हणतो डायरेक्ट एक्सपेन्स.
0: अच्छा.
1: मग आता आपण वस्तू बनवली, आता आपण नारळाचं तेल बनवलं, पण आता त्याचा पुढचा प्रश्न येतो की हे सगळं मला विकायचंय, मग मला सेल्स लोक लागतील, मग याचं मला अकाउंटिंग पण करायचं आहे, मग मला अकाउंटिंगवाले लोक लागतील, मला एक थोडी ऑफिसची जागा लागेल आहे. आता कसं आहे की या लोकांना मी सगळ्यांना पैसा देते, ऑफिस भाड्याने घेतलं किंवा विकत घेतलं, आपण समजू की आपण ऑफिसची जागा भाड्याने घेतली, मग अशा वेळेस काय होईल, हे जे एक्सपेन्सेस आहे हे इनडायरेक्ट एक्सपेन्स झाले. कारण एका बाटलीवर मी किती नारळ यूज केले हे मी सांगू शकते, पण एका बाटलीवर म्हणजे ह्या लोकांचं कसं आहे की जर का मी नाही केलं प्रोडक्शन पण मला यांचे पैसे ते द्यायचेच आहे, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्स तुम्हाला नाही होणार पण इनडायरेक्ट एक्सपेन्स तर तुम्हाला होतीलच. मग डायरेक्ट एक्सपेन्स इनडायरेक्ट एक्सपेन्स

0: झाले. मग आता प्रश्न येतो मशिनरीचा. मी आता काही मशीन घेतली आहे विकत, पण जसं आपण पाहतो की आपल्याकडे आपण एक कार घेतली, ती पहिल्या वर्षी जितकी छान असते ती दुसऱ्या वर्षी नाही राहत, ती तिसऱ्या वर्षी पण नाही राहत. मग याला आपण काय म्हणतो की ही डिप्रिशिएट होते आहे, म्हणजे याला मराठीत आपण म्हणतो घसारा. मग अशा जवळपास जे पण व्यावसायिक आहे, जे मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, तुम्हाला बघायला मिळेल की ते बरोबर डिप्रिसिएशन लावतात. आता डिप्रिशिएशन म्हणजे कसं की आपण डायरेक्ट एक्सपेन्स दिसतात, इनडायरेक्ट एक्सपेन्स आपण पे करतो, मग डिप्रिसिएशन आपण पे नाही करत. तर आपण काय करतो की तो नफ्याचा जो काही भाग आहे तो आपण वेगळा काढून ठेवून देतो.
1: अच्छा,
0: असं. मग पुढे आपल्याला जेव्हा दुसरी मशीनरी घ्यायची असेल तेव्हा तो आपल्याला कामात येतो.
1: खरंच म्हणजे नफा आणि तोट्याची बॅलन्स शीट पण अशीच तयार होते.
0: हा, आता पुढे काय होतं की हा जो नफा आला, आता आपण बॅलन्स शीट कडे म्हणजे ताळेबंदाकडे वळूया. ताळेबंदाच्या पण दोन बाजू आहे, उजवी आणि डावी. तर डाव्यामध्ये असेट्स येतात म्हणजे मालमत्ता. तर हा जो प्रॉफिट अँड लॉस मधून जो प्रॉफिट आला हा आता पुढे ताळेबंद पत्रकात जातो.
1: अच्छा, तर त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो म्हणजे प्रामुख्यानं?
0: जसं आता आपण पाहिलं प्रॉफिट अँड लॉस मध्ये दोन बाजू होत्या, अशा बॅलन्स शीटच्या पण दोन बाजू आहेत. तर एक उजवी बाजू आणि एक डावी बाजू. तर याच्या उजव्या बाजूला काय येतं हे आपण पहिले जाणून घेऊया. याच्यात सगळ्यात पहिले तर दायित्व आणि भांडवल बाजू, म्हणजे लायबिलिटीज आणि कॅपिटल. जसं आता एखादा व्यक्ती स्वतःच बिझनेस करतो आहे, तर आपण काय म्हणू की यांनी किती भांडवल इन्व्हेस्ट केलंय आपल्या व्यवसायात. पण मोठ्या मोठ्या कंपनीज मध्ये कसं असतं की जसं तुम्ही बघितलं असेल की एखाद्या कंपनीचा शेअर इश्यू होतो तर लोक शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो. आणि लायबिलिटी, लायबिलिटी म्हणजे मला काही द्यायचं आहे. जसं मी लोन घेतलंय, आता मी तर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले पण माझ्या 1 लाखामध्ये तर मशीन नाही आलं ना, मग मी लोन घेईलय. मग ते जे असतात ते लायबिलिटीज या सेक्शनच्या खाली येतात. तर लायबिलिटीज पण दोन प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये असतात लॉंग टर्म लायबिलिटीज, ज्याला आपण म्हणतो दीर्घकालीन दायित्व. तर हे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कशावरनं ठरतं, तर याचा अगदी सोपा उपाय म्हणजे जर का मी एखादं लोन घेतलं आहे आणि ते मला लोनचा जो परतावा परत करायचा आहे हे मला 1 वर्षानंतर जर का करायचं असेल तर त्याला आपण म्हणू लॉंग टर्म डेट्स.
1: अच्छा,
0: जसे लॉंग टर्म डेट्स तसंच शॉर्ट टर्म डेट्स असतात, त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो किंवा चालू दायित्व. जसं मी आता लेबरला पेमेंट करते आहे हे नेहमीच आहे. नंतर माझं इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. आता कधी कधी असं होतं की माझी तर बॅलन्स शीट बनून जाते आणि इलेक्ट्रिसिटी बिलचं नंतर येतं. तर हे मला द्यायची आहे. असं जर का आपण पाहिलं की मी ज्यांच्याकडनं काही माल खरेदी केला आहे, जसं नारळाचं आपण एक्झाम्पल घेतलं, पण नारळ घेतले तर मला त्यांना पैसे द्यायचे, त्यांना आपण क्रेडिटर्स म्हणतो, म्हणजे धनको मराठी भाषेत धनको म्हणतो. तर त्यांना आपण पैसे देणार हे सगळे जे आहे करंट लायबिलिटीज आहे.
1: अच्छा,
0: जसं आता इलेक्ट्रिसिटीचं बिल तर अजून पे करायचं आहे पण येऊन तर गेलंय ना, मग ती आपली करंट लायबिलिटी आपल्याला पे करायचीच आहे. म्हणजे पुढे जाऊन हे नफा तोटामध्ये चाललं जाईल. तर असे थकीत बिलं जे आपण नाही दिलेले आहे खूप दिवस झाले, किंवा क्रेडिटर्स आहे जे हे आहे. आता जसं मी म्हटलं करंट लायबिलिटीज, जसं आपण पाहिलं लॉंग टर्म हे 1 वर्षाच्या नंतर, असं करंट लायबिलिटीज अर्थ असा असतो की ते आपल्याला 1 वर्षाच्या आत देऊन द्यायचे आहे, त्याचं पेमेंट करून टाकायचं आहे. हे आहे करंट लायबिलिटी.
1: अच्छा,
0: आणि आपण जसं वरती पाहिलं होतं की कॅपिटल किंवा इक्विटी किंवा भांडवल आपण जे म्हणतो, तो जो नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस मध्ये जो प्रॉफिट आला होता तो याच्यामध्ये ऍड होतो, भांडवलामध्ये तो ऍड होतो.
1: म्हणजे या सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो आणि बॅलन्स शीट तयार करतो.
0: आणि थोडस कंपनीमध्ये तो आपल्याला वेगळा दिसतो, म्हणजे तर थोडस आपण काय म्हणू त्याला प्रेझेंटेशनचा पार्ट म्हणतो.
1: बरोबर,
0: बॅलन्स शीटची एक बाजू सांगितली जी होती लायबिलिटीज आणि कॅपिटल, अशी त्याची दुसरी बाजू आहे असेट्स. तर असेट्स मध्ये पहिली जी येते ती येते फिक्स असेट्स, म्हणजे स्थिर मालमत्ता. जसं मी म्हटलं की आपण मशीन घेतली ही स्थिर आहे, कारण आपण ती मशीन एका जागेवर बसवून देऊ, फिक्स करून टाकू आणि मग आपण आपलं प्रोडक्शन म्हणजे जे पण काही उत्पादन आहे ते करणार, म्हणून ती फिक्स आहे. तर फिक्स असेट म्हणजे जसं मशीनरी आहे, लँड अँड म्हणजे जागा आणि आपली जी बिल्डिंग आहे, हे सगळे फिक्स असेट्स मध्ये. त्याच्यानंतर येते करंट असेट्स. करंट असेट्स म्हणजे जसं अगदी आपल्या हातात आज किती आहे कॅश आहे, करंट असेट आहे. नंतर मी कोणाला तरी माल विकला, जसं आपण कोणाकडनं घेतला तर ते क्रेडिटर्स होते, आपण माल ज्यांना विकतो आहे ते आपले डेटर्स आहे. मला त्यांच्याकडनं पैसे पाहिजे, त्यांनी पैसे नाही दिले आहे, तर ते आहेत डेटर्स. हे पण करंट असेट मध्ये येतात. आणि आपल्या बँकेत आता किती पैसे आहेत हे असंच. क्लोजिंग स्टॉक म्हणजे आता जसं 200 वस्तू बनवल्या पण माझ्याकडे अजून 20 वस्तू शिल्लक आहे, तर तो क्लोजिंग स्टॉक मला त्याच्यात दिसतो. हे सगळं जे येतं हे करंट असेट्स मध्ये येतं. म्हणजे थोडक्यातच असं सांगायचं, जसं करंट लायबिलिटी 1 वर्षाचं लिमिट असतं, तसं करंट असेट्स 1 वर्षाचं हे राहतं की विदिन 1 वर्षामध्ये आपण काय काय घेतो त्याचं.
1: अच्छा,
0: आणि

0: अदृश्य मालमत्ता हा एक तिसरा आणि महत्वाचा पॉइंट आहे. अदृश्य म्हणजे इनटँजिबल असेट, म्हणजे आपल्याला दिसत नाही, जसं कॅश दिसते, मशिनरी दिसते, असं तर ते आपल्याला दिसत नाही. मग हे काय असतं तर आपण ज्याला म्हणतो गुडविल, किंवा एक ब्रँड नाव आहे, जसं एखादं कोल्ड्रिंकचं ब्रँड नाव असतं, किंवा आपण त्यात आपण खूप ऐकतो की एखाद्या औषधाचं पेटंट करतो आपण, तर हे जे आहे ही त्यांची इनटँजिबल असेट आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू खूप आहे. जर का त्यांनी ते पेटंट विकायचं ठरवलं तर त्यांना खूप पैसे येतात, असं एक एस्टिमेशन असतं, ते त्यांच्या त्यांच्या हिशोबानी असतं आणि येतात ते, तर त्याला आपण म्हणतो इनटँजिबल असेट.
1: प्रीतीताई, व्यवसायातील अॅन्युअल शीट कशी तयार करायची किंवा बॅलन्स शीट कशी तयार करायची?
0: जसं मी आता तुम्हाला क्रम सांगितला की जनरली आपल्या देशामध्ये काही फॉर्मॅट ठरलेले आहे, तर त्याच्यामध्ये हा जो मी जनरल फॉर्मॅट सांगितलं की पहिले तुम्हाला लायबिलिटी साईड म्हणजे जी दायित्वाची जी हे आहे डावी बाजू जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरली पहिला याच्यावर कॅपिटल भांडवल दिसेल, तुमचं प्रॉफिट जो आता आपण प्रॉफिट अँड लॉस मधनं घेतला तो दिसेल, मग तुमचे लॉंग टर्म जे काही लायबिलिटीज तुम्हाला द्यायच्या आहेत त्या दिसतील, आणि नंतर सगळ्यात शेवटी करंट लायबिलिटी दिसतील. असं असेटला सुद्धा पहिले फिक्स असेट दिसतात, मग नंतर करंट असेट्स म्हणजे चालू जे काही ते, आणि नंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की इनटँजिबल असेट जर का त्यांनी दाखवले असेल तर ते दिसतात. आता हे शेवटी कसं आहे की हा एक जनरल हे आहे, म्हणजे हा सर्व ठिकाणी जवळपास वापरला जातो, पण याच्यामध्ये काही काही कंपनीज अशा आहेत जसं बँक्स आहेत, यांचा थोडासा फॉर्मॅट वेगळा असतो. जसं आपल्यासाठी कॅश करंट असत आहे, पण त्यांच्यासाठी कॅश ही सगळ्यात वरची असते, कारण बँकांचं कामच पैसे देणं.
1: बरोबर.
0: तर बँकांची जी बॅलन्स शीट बनते ही त्यांच्या जो ऍक्ट आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे बनत असते.
1: अच्छा.
0: आणि आपल्याकडे इन्कम टॅक्स मध्ये किंवा याच्यामध्ये हा जो मी फॉर्मॅट तुम्हाला सांगितलं की फिक्स असेट करंट असेट अशा प्रकारे ती बनत असते, म्हणजे जनरली हा फॉर्मॅट फॉलो होतो.
1: बरोबर. तर जास्तीत जास्त नफा होण्यासाठी व्यावसायिकाने काय करायला हवं किंवा आपल्या नफ्या तोट्याचं गणित कसं मांडायला हवं?
0: आपण एक शब्द ऐकतो नेहमी कॉस्ट कटिंग, हा आपण एक शब्द ऐकतो. कधी कधी आपल्याला एक नवीन कार जेव्हा बाजारात येते तेव्हा ती अशी खूप मोठी वाटते, आणि मग नंतर तुम्ही बघाल की त्याचं जे थोडस वर्षन ते आपल्याला छोटं वाटायला लागतं, तर आपण याला कॉस्ट कटिंग म्हणतो. म्हणजे जसं काय पर्याय उपलब्ध आहे, आता याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की एखादी जर का खूप चांगली विक्री होणारी वस्तू असेल आहे तर कॉस्ट कटिंग करताना तिची क्वालिटी आपण खराब नको होऊ द्यायला. तर सगळ्यात पहिली गोष्ट असते की आपण कॉस्ट कटिंग केली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे आपण आपलं सेल्स वाढवायला पाहिजे.
1: अच्छा.
0: आपण सेल्स वाढवायला पाहिजे जेणेकरून आपलं टर्नओव्हर वाढेल, तर मग आपला जो रेव्हेन्यू पण आहे तो पण चांगला होईल.
1: बरोबर. तर प्रीतीताई, आपण आपल्या या कार्यक्रमात थोडं थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: परिणीता चित्रपटातल्या कैसी ये पहेली हे वालं मला गाणं आवडतं.

0: मित्रमैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद या विषयावर प्रीती राजंदेकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर प्रीतीताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रीतीताई, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद या दोन्ही विवरण पत्रांमध्ये काही फरक आहे का?
1: नफा तोटा पत्रक आणि ताळेबंदी जे विवरण असतं याच्यामध्ये फरक हा आहे की जसं नफा तोटा पत्रक जे आहे एका पिरियडसाठी म्हणतात, म्हणजे एका काळासाठी म्हणतात, जसं एक महिना दोन महिने. पण आपण जे म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं फायनान्शियल इयर, तर जेव्हा आपण इन्कम टॅक्समध्ये फायलिंग वगैरे करतो तेव्हा ते संपूर्ण वर्षाचं एक वर्षाचं असतं. पण जनरली जसं आपला परफॉर्मन्स काय आहे हे बघण्यासाठी मोठ्या कंपनी किंवा नॉर्मल व्यावसायिक पण एक महिना दोन महिने किंवा तीन महिने अशा यांनी ते बघत असतात. पण तसं नॉर्मली आपण एका वर्षाचा प्रॉफिट पाहतो. बाकी पण मग बरेच एक्सेप्शन असतात, जसं अचानक एखादी पार्टनरशिप आहे ते बंद करायची वेळ आली, तर मग अशा वेळेस तो जो काही पिरियड तीन महिने चार महिन्यांनी ते जर का करत आहे तर त्याचा पण होतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्याचा मुख्य उद्देश जो असतो ती आपल्याला नफा, म्हणजे आपलं केंद्र जे असतं की आपल्याला किती नफा होतो हे जास्ती महत्वाचं.
0: बरोबर. आणि हे समजणं खूप गरजेचं आहे,
1: म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आता वर्षभर किंवा महिनाभर हे असं. पण बॅलन्स शीटचं काय आहे, बॅलन्स शीट ही त्या दिवशीची असते. म्हणजे जसं प्रॉफिट तर वर्षभर झालं पण बॅलन्स शीट ही त्या दिवशी दिसेल. तसं आता आपण फायनान्शियल इयर जर का घेतले 1/4/26 ते 31/3/27, तर 1/4/26 ते 31/3/27 पर्यंतचा प्रॉफिट झाला म्हणून आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द पिरियड एंडेड असं आपण म्हणतो. आणि बॅलन्स शीटला काय म्हणतो, बॅलन्स शीट एज ऑन डेट 31 मार्च असं आपण म्हणतो. ते ही त्या दिवशीची बॅलन्स शीट असते, म्हणजे त्या दिवशी माझ्याकडे किती असेट्स आहे आणि त्या असेट्स मधनं मी किती लोकांना देणं लागते, त्याच्यात माझे कॅपिटल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स शीटमध्ये असतात.
0: अच्छा. प्रीतीताई, ताळेबंदातील गुणोत्तर विश्लेषण म्हणजे नेमकं काय किंवा ते कसं करायला हवं?
1: मी जसं काही व्यवसाय करते आहे तर माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी झाली का, मागच्या वर्षी बक्षीस चांगला झाला का किंवा काय झालं हे बघणं पण माझंच काम आहे. तर मी अशा वेळेस काय करते, दोन गोष्टी आपण यांनी कम्पेअर करू शकतो. एक असतो तुलनात्मक ताळेबंद, म्हणजे कम्पेरेटिव्ह बॅलन्स शीट बनवणं. कम्पेरेटिव्ह म्हणजे मी या वर्षीचं देणं घेईल आहे आणि त्याच्या बाजूला मी मागच्या वर्षीचे पण आकडे देईल, तर मग मला कळले की माझे असेट्स वाढले का, मग माझा यावर्षीचा नफा किती होता जो मी आता ऍड करून टाकलाय कॅपिटलमध्ये, नंतर मला आता किती लोकांना पैसे द्यायचे आहे, ही तुलनात्मक बॅलन्स शीट असते. याच्यातनी आपल्याला कळतं की आपल्याला आपण मागच्या वर्षीपेक्षा कमी केलंय का जास्ती केलंय, जास्ती चांगला प्रॉफिट झालाय किंवा आपली आर्थिक आरोग्य जे म्हणतो ते चांगलं आहे की नाही बॅलन्स शीटचं, हे पण आपण बघू शकतो. आणि दुसरा जो एक असतो की आपल्याला क्विक, जसं जनरली हे जे मी रेशो सांगते हे कंपनीज मध्ये खूप फॉलो केल्या जातात आणि नॉर्मली पण ज्या ज्या लोकांना माहित असतं, जसं मी आता एखाद्याला पैसे देते त्याच्या पैशात इन्व्हेस्ट करते तर त्याच्यासाठी फॉलो केले जातात, तर याला आपण म्हणतो रेशिओ अनालिसिस म्हणतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे महत्वाचे तीन आहे मी तुम्हाला सांगते, ते एक आहे वर्किंग कॅपिटल. तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय हे पहिले आपण थोडं समजून घेऊया. मगाशी म्हटलं की असेट्सच्या साईडला करंट असेट्स असतात, असेट्स लायबिलिटी साईडला करंट लायबिलिटी असतात. तर करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज, म्हणजे थोडक्यात अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे कधी पण आपल्या लायबिलिटीज कमी राहिला पाहिजे, म्हणजे तो बरोबर राहील ना, नाही तर माझी निगेटिव्ह मध्ये चालली जाईल आणि मग ते काही उपयोगाचे नाही राहणार. ही सगळ्यात पहिले पाहतो. दुसरं पाहतो आपण करंट रेशिओ. करंट रेशिओ म्हणजे जसं मी तुम्हाला करंट असेट जे असतात त्याला आपण लायबिलिटीने डिवाइड करतो, म्हणजे परत तेच आलं की माझा करंट रेशिओ हा कमीत कमी एक पाहिजे. म्हणजे जर का मला 100 असेट आहे तर मला 100 लायबिलिटीज येतात पण मला 110 लायबिलिटी नाही चालेल.
0: बरोबर.
1: तर मग मिनिमम तो एक पाहिजे,
0: तेवढं बॅलन्स करावं.
1: हा, नाही तर मग तुम्हाला तुमच्या असेट्स मग एक पेक्षा जास्ती असेल तर चालेल,

0: कमी नको.
1: खरंच खरंच.
0: असा तिसरा शेवटचा रेशो होतो तो म्हणजे डेट टू इक्विटी रेशो. म्हणजे जसं आपण आपलं तर भांडवल गुंतवलंय पण आता नाही होते त्यांनी तर आपण पैसे घेतले, मग आपण ते जे पण काही लोकांकडनं पैसे घेतले आहे आणि आपलं भांडवल याचा जो रेशो असतो त्याला आपण डेट टू इक्विटी रेशो म्हणतो. याच्यात देखील आपलं भांडवल जास्ती पाहिजे. जर का आपण घेतलेले पैसे जास्ती आहे तर आपण याला हेल्दी बॅलन्स शीट नाही म्हणत. कारण काय, त्या गोष्टीचं आपल्याला इंटरेस्ट जास्त द्यावं लागतं आणि त्याचा म्हणजे देणं जास्त होऊन जातं ना. म्हणजे तो रेशो हे डिनेट करतो की आपण बाहेरून खूप जास्ती पैसे घेतले आहेत, सो इट इज रॉंग, हे असं नको व्हायला.
1: बरोबर.
0: तर हे मीन तीन आपण बॅलन्स शीट साठी रेशिओ अनालिसिस करतो. यातील बाकी पण खूप सारे रेशिओ असतात पण हे मीन आपण पाहतो की किती यांचं वर्किंग कॅपिटल तरी यांच्या याच्यामध्ये होत आहे का, यांच्या याच्यात नंतर करंट रेशिओ मध्ये म्हणजे लायबिलिटीज कमी आहे की नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी रेशिओ अनालिसिस मध्ये आपण बघतो.
1: बरोबर.
0: आणि तसं ते कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीट पण मी तुम्हाला म्हटलं तो पण एक चांगला हे असतो की तो म्हणजे त्याच्यात आपल्याला ग्रोथ बघता येते की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काय झालं, ग्रोथ झाली का, मग आपण जे काही डिसाइड केलं तेवढं झालं की नाही झालं, हे सगळं आपल्याला त्याच्यात कळतं.
1: खरंच. प्रीतीताई, एखाद्या कंपनीने आपली बॅलन्स शीट कशी तयार करावी किंवा कशी मेंटेन करावी तर काही उदाहरणं सांगता येतील का?
0: तसं मी आता तुम्हाला सांगितलं की जे बेसिक मिनिमम रेशिओ आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे नेहमी. म्हणजे जसे आपले असेट्स जे आहे हे चांगले, म्हणजे लायबिलिटीजच्या हिशोबाने आपले असेट्स नेहमी चांगले असले पाहिजे. असंच आपलं वर्किंग कॅपिटल, म्हणजे आपण म्हणतो की हातात खेळता पैसा असला पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी वर्किंग कॅपिटल पण चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही लोन घेतलं आहे तर आपण लोन तितकं घ्यायला पाहिजे जितकं आपण आपल्या व्यवसायातनं आलेल्या इन्कम मधनं प्रॉफिट राखून त्याचं इंटरेस्ट आणि ईएमआय वगैरे भरू शकतो इतकं असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं अजून एक असं असतं की खूपशा ठिकाणी आपल्याला असे फ्रॉड वगैरे ऐकू येतात की असं, तर असं का होतं मी एक सिम्पल एक्झाम्पल देते की आपण लोन घेतो, जसं एखाद्या कंपनीने लोन घेतलं की मला मशिनरी परचेस करायची, पण ती मशिनरी परचेस करायच्याऐवजी त्या पैशांनी फिरायला चालल्या जातात बाहेर.
1: अच्छा.
0: म्हणजे काय झालं, तुम्ही ज्या गोष्टीसाठी लोन घेतलं हे त्या लोनला अप्रोप्रिएट नाही झालं. मग जर का तुम्ही ती मशीनच घेतली नाही तर तुम्हाला त्याचा कसा फायदा होणार आणि तुम्ही ते लोन कसं फेडणार.
1: तर
0: या अशा गोष्टी ज्या आहे या आपण नको करायला. पण ज्या गोष्टीसाठी लोन घेतोय किंवा जसं आता हे सेबी आहे आपण पाहतो कोणतेही शेअर्स इश्यू होण्याच्या आधी त्यांचे ते सगळे पर्पज, त्यांचं एक प्रॉस्पेक्टस निघतं, म्हणजे एक पुस्तक निघतं, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं असतं की आम्ही लोकांना शेअर्स विकतोय आणि ते जे फंड्स येतील आपल्याला त्याचं आम्ही कसं अप्लिकेशन करणार आहे. तर हे पण खूप आवश्यक असतं की म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही ज्या गोष्टीसाठी पैसे घेताय त्या गोष्टीसाठी वापरा. आणि जसं आता तुम्ही एक्झाम्पल घेतले की आपण लोन घेतलं आणि आपल्याला कमी पैसे लागले तर ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, आपण ते जास्तीचं लोन आपण परत करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कसं असतं कोणत्याही बिझनेसमध्ये नेहमी एकदम खूप मोठी ग्रोथ होते, कधी कधी असं बघायला मिळतं की मोठी ग्रोथ होते आणि तितकेच पटकन ते खाली येतात. तर अशाऐवजी आपण आपली ग्रोथ कशी कॉन्सिस्टंट होत राहील आहे आणि स्टेडी राहील आहे हे बघायला पाहिजे. कारण कोणती गोष्ट तुम्ही हळूहळू पुढे जाल ना तर मग तुम्हाला त्याच्यात चांगलं यश पण मिळतं आणि तरी ग्रोथ पण चांगली राहते.
1: खरंच. जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय सांगणार?
0: मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की आता इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. याच्यामध्ये काही जे आपण म्हणतो की कमी जोखीमवाले, जसं आपल्याला मिळतं की फिक्स डिपॉझिट आहे किंवा रिकरिंग डिपॉझिट आहे, पण याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पण कमी मिळतं. आता जसं आपण कंपनीजची गोष्ट करतो आहे तर आता कधी कधी काय होतं की कंपनीचे शेअर्स एक शेअर 6,000-7,000 असा पण असतो, मग आपण ते नाही घेऊ शकत. तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगला जो आता पर्याय उपलब्ध झालाय तो म्हणजे म्युच्युअल फंड. तर माझ्या मैत्रिणींना मी अगदी सांगू इच्छिते की जेव्हा पण त्या कुठे पैसे इन्व्हेस्ट करत असतील आहे तर मी जसे तुम्हाला वेगवेगळे रेशिओ अनालिसिस सांगितले आणि अगदी सेफ इन्व्हेस्टमेंट जर का तुम्हाला करायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये SIP म्हणून एक प्लॅन असतो, तो पण खूप चांगला असतो. म्हणजे एकदम खूप सारी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट नाही करू शकत, तर मग दर महिन्यात आपण RD सारखे 2,000-3,000 जसं आपल्याला जमतं तसं आपण इन्व्हेस्ट करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो तुम्हाला म्हणतो जसं आपल्या इथे नागपूरमध्ये मागे किंवा तरी झालं होतं की तुम्हाला 10 दिवसात डबल पैसे करून मिळतील वगैरे, हे सगळं खोटं असतं. म्हणजे तो तुम्हाला देईल आहे, पहिल्या व्यक्तीने ते पैसे मिळतात मग नंतर मिळत नाही. याचं कारण आहे जर का मार्केटमध्येच रेट ऑफ रिटर्न 8% असेल आहे तो तुम्हाला डबल देऊच शकत नाही.
1: बरोबर.
0: तर नेहमी सतर्क राहा, म्हणजे आर्थिक साक्षरता जितकी जरुरी आहे तेवढी आर्थिक सतर्कता पण जरुरी आहे.
1: खरंच. आणि म्हणूनच आपण आपल्या मालिकेचं नाव ठेवलंय की जागर आर्थिक साक्षरतेचा. तर प्रीती राजंदेकर, आपण या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी आपल्या मैत्रिणींना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.

जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या प्रीती राजंदेकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, आपल्या देशात सणांना फार महत्व आहे आणि श्रावणाला की वेगवेगळे सण आणि व्रतवैकल्यांना सुरुवात होते. अनेक पूजापाठ सुरू होतात, अनेकांना उपवास असतात. याच उपवासाला काही हटके आणि पारंपरिक पदार्थ आपण बघूया. तर एक पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, रताळ्याचे थालीपीठ. त्याला लागणारं साहित्य असं आहे, 2 रताळी, वाटीभर भिजवलेला साबुदाणा, वाटीभर वरईचे तांदूळ, वाटीभर दाण्याचा कूट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, मीठ आणि चवीपुरतं तूप. तर रताळ्याचे थालीपीठ तयार करताना वरईचे तांदूळ 3 तास आधी भिजत ठेवायचे. रताळी उकळून घ्यायची, वरईचे भिजवलेले तांदूळ चांगले भाजून मग मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे. मग या पिठात रताळी किसून घालायची, नंतर भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, मीठ, बारीक केलेली मिरची, कोथिंबीर, चवीपुरती साखर घालून त्यांचा गोळा तयार करायचा. तव्याला छान तूप लावून थालीपीठ तयार करून तव्यावर तूप घालून खमंग असे भाजून घ्यायचे आणि चटणी बरोबर गरम गरम खायला द्यायचे. तेव्हा मैत्रिणींनो, हे रताळ्याचे थालीपीठ नक्की करून बघा. आणि आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपान बरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू। माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली। 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी। आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजे रियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत। काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि INS चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली। नवी दिल्ली इथं युद्ध स्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली। कोइझुमी यांना माणकेशा मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली। बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं। जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच झालेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंह यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या, तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं। भारतानं आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले। या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापित करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले।

0: नेवी और एयरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री एंगेजमेंट्स हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं, लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा।
1: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वांग यांची आज भेट घेतली। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते। या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास या बाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथे होत आहे। या परिषदेला तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, केरळचे मुख्यमंत्री सतीशन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसंच तेलंगणाचे उपमुख्यमंत्री पुद्दुचेरी तसंच अंदमान निकोबार बेटांचे नायब राज्यपाल, लक्षद्वीपचे प्रशासक आणि विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत। या बैठकीत राष्ट्रीय महत्वाच्या व्यापक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे। यामध्ये महिला आणि मुलांवरच्या बलात्कारांच्या प्रकरणांचा जलद तपास आणि त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या अंमलबजावणीचा तसंच शिक्षण आणि इतर संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे। याशिवाय आंतरराज्य सहकार्य, आर्थिक विकास, औद्योगिक गुंतवणूक, भागीदारी बळकट करणं, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध आणि सीमावाद यांसारख्या विविध महत्वांच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे। माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली। देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनीही आज लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना प्रतिज्ञा दिली। राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो। सर्वोच्च न्यायालयाच्या 1978 निकालामधली उद्योग या शब्दाची कामगारस्नेही आणि व्यापक व्याख्या 2020 औद्योगिक संबंध संहितेचा अर्थ लावताना वापरली जाऊ नये असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज 6-3 अशा बहुमतानं दिला। 1978 निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह 9 न्यायाधीशांच्या घटनापीठानं सांगितलं। 21 फेब्रुवारी 1978 रोजी सर्वोच्च न्यायालयानं उद्योग या शब्दाची व्याख्या आणखी समावेशक करून रुग्णालय, शिक्षण संस्था, क्लब, सरकारचे कल्याणकारी विभाग अशा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना औद्योगिक तंटा कायदा 1947 संरक्षण दिलं होतं। न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुआन यांनी असहमती दर्शवणारा निकाल दिला। हे प्रकरण 9 न्यायाधीशांच्या पीठाकडे देण्याची मागणी विचारात घेण्याजोगी नाही असं मत या 3 न्यायाधीशांनी नोंदवलं। दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनी आज आगामी ब्रिक्स परिषदेच्या तयारीची आढावा बैठक घेतली। येत्या 12-13 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम परवानगी दिली, मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे। निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं। या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक

करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे यंदा पीओपीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. अँटिका सिंगापूर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मोहित जगलान आणि लक्षिता जगलान या जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंगापूरच्या ग्वान यू ताईन आणि जेसी बॅचलर या जोडीनं माघार घेतल्यानं या भावंडांना सरळ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मागणीवरून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि विद्यापीठं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. हे आदेश आजपासून 22 ऑगस्टपर्यंत लागू असतील. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सुरू असलेला जनगणनेशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमही 28 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कॅम्पेन फॉर जस्ट अँड फेअर डिलिमिटेशन या संघटनेनं राज्यात जनगणना सुरू होण्यापूर्वी एनआरसी अद्ययावत करण्याच्या मागणीसाठी 48 तासांच्या संपाची हाक दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्य साधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी। आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिशा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजेरियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत। काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि आयएनएस चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली। नवी दिल्ली इथं युद्धस्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली। कोइझुमी यांनी माणेकशॉ मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली। बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं। जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच आलेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या, तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं। भारताने आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले। या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामुग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापन करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंह
1: म्हणाले। हमारी आर्मी, नेवी और एयरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री एंगेजमेंट्स हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं। लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा।
0: अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची भेट घेतली। इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते। या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास या बाबतीतल्या धोरणांची

0: तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते.
1: खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे. ही गुलामगिरीची मानसिकता आहे.
0: काँग्रेसचा निर्णय गुलामगिरीच्या मानसिकतेतून आल्याचं आणि हा संविधानाशी द्रोह असल्याचं ते म्हणाले. पुण्यात आयोजित छात्रों की गूज कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सर्वच तरुणाईशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं, मात्र ते केवळ पुणे परिसरातल्या काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांमधल्या मुलींची नोंदणी कार्यक्रमात होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात आपलं सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत राहील असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबातल्या महिलांनी तसंच सरकारी सेवेतल्या महिलांनी अर्ज केले होते, त्या अपात्र ठरल्या असून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असं ते म्हणाले. राज्यातल्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3रा टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा, या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत. जलस्रोतांच्या बळकटीकरणामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलसंधारणाशी संबंधित यशकथा तयार करून त्यांचा प्रभावी प्रसार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 20% पाऊस झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 56.5% पाऊस झाला, तरी जुलैमध्ये जास्त म्हणजे सरासरीच्या 131.5% पाऊस झाल्यानं एकूण मान्सूनची स्थिती समाधानकारक आहे असं राज्य सरकारच्या पत्रकात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम परवानगी दिली, मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा पीओबीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्षयरोगावर गुणकारी पण पाण्यात विद्राव्य नसणारं औषध देण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित उपकरण आणि त्याच्या वापराचं पेटंट नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला मिळालं आहे. विद्यापीठाने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली. हे पेटंट 20 वर्षांसाठी आहे. नॅनो तंत्रज्ञान प्रणालीच्या वापरामुळे हे औषध रुग्णाच्या शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषलं जाऊन औषधाची परिणामकारकता वाढेल असं विद्यापीठाने या निवेदनात नमूद केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. आरोपीने पीडितेला जीव घेण्याची धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर पॉक्सो तसंच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई विद्यापीठाने अपार आयडी, एबीसी आयडी जोडणी तसंच आधार प्रमाणीकरण याबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आयोजित केलेलं विशेष सुविधा शिबिर उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. आगामी परीक्षांचं परीक्षांच्या हॉल तिकिटांसाठी अपार आयडी अनिवार्य असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अजून याबाबतीत अडचणी येत आहेत त्यांनी उद्यापर्यंत संबंधित कागदपत्र आणि तपशिलासह शिबिराला भेट द्यावी असं आवाहन विद्यापीठानं

0: श्रोते हो, विविध भारतीचे प्रसारण आपण ऐकत होता. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण, एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर. 5:25 झाली आहेत. वेळ झाली आहे प्रायोजित कार्यक्रमाची. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम, जितेंद्र घोडके सराफ.
1: या करे

0: झाली आहे प्रायोजित कार्यक्रमाची. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहिती करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर

0: नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. 5:30 आता यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: सद्भावना दिवस. सद्भावना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकता, बंधुभाव, शांतता असे मोठे मोठे शब्द येतात. पण कधी कधी सद्भावना आपल्या अगदी जवळच्या नात्यातही दिसते. चला अशीच एक गोष्ट ऐकूया. पुण्यातल्या एका छोट्याशा घरात अमोल आणि मीरा राहत होते. लग्नाला 8 वर्ष झाली होती. अमोल शांत, व्यवहारी, प्रत्येक गोष्ट विचार करून करणारा, आणि मीरा तिला वाटायचं आयुष्य आधी जगायचं, गणित नंतर करायचं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण मत ती अनेकदा दोन टोकांवर असायची. त्या संध्याकाळी अमोल कागद घेऊन बसला होता. मीरा, मीरा मी काय म्हणतो, आपण नवीन टीव्ही नको घेऊया, पैसे वाचवूया, पुढच्या वर्षी घरासाठी लोन घ्यायचं आहे ग. मीरा त्याच्याकडे पाहत म्हणाली, अमोल आपण प्रत्येक गोष्ट पुढच्या वर्षासाठी ठेवत राहिलो ना तर हे आज कधी जगणार नाही. मी हे आपल्या भविष्यासाठी करतोय ग, आणि वर्तमानासाठी काय करतोय. दोघेही शांत झाले. अमोलच्या मनात होत तिला माझी काळजी समजत का नाहीये, आणि मीराच्या मनात याला माझं जगणं उधळपट्टी का वाटते. त्या रात्री जेवणाच्या टेबलवर दोघ समोरासमोर होते पण बोलत नव्हते. अमोलने तिच्या ताटात भाजी वाढली, मीराने त्याच्या ताटात पोळी वाढली. राग होता पण काळजी अजूनही तिथेच होती. रात्री अमोल जागाच होता. मीराकडे पाहत त्याच्या मनात आलं, यार ही चुकीची नाहीये, तिला फक्त माझ्यासारखं भविष्य दिसत नाही. त्याचवेळी मीराही त्याच्याकडे पाहत विचार करत होती, हा वाईट नाहीये, याला फक्त माझ्यापेक्षा थोडी जास्त भीती वाटते. दोघांनी काहीच बोललं नाही, पण कदाचित एकमेकांना समजून घेण्याची सुरुवात झाली होती. सकाळी अमोलच्या डब्याजवळ एक छोटी चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, टीव्ही नको घेऊया पण कधीतरी दोघांनी मिळून फिरायला जाऊया का. अमोल हसला आणि खाली लिहिलं, ठीक आहे पण फिरण्यासाठी पैसे मी साठवतो. मीरा उठली, चिठ्ठी वाचली आणि हसत म्हणाली, तुम्ही सुद्धा ना सुधारणार नाही. अमोल हसला, तूही ग. बरं, मतभेद संपले नव्हते पण भांडण संपलं होतं. कारण त्यांना एक गोष्ट कळाली होती, ती म्हणजे एकमेकांशी सहमत होणं म्हणजे प्रेम नाही, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे खरं प्रेम आहे. आणि कदाचित हीच गोष्ट आपल्या समाजालाही लागू होते. आपली मतं वेगळी आहेत, विचार वेगळे आहेत, आवडी वेगळ्या आहेत, पण प्रत्येक वेळेला विरोध करायचा असेल तर आपण एकत्र कसे राहणार. सद्भावना म्हणजे मतभेद संपवणं नाही तर मतभेदांमध्येही माणुसकी जपणं. मित्रांनो, आज 20 ऑगस्ट सद्भावना दिवस, या दिवसाची सुरुवात मोठ्या व्यासपीठावरून होण्याची गरज नाही. ती होऊ शकते घरात, मैत्रीत, नात्यात, अरे कुठेही. आणि कदाचित आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्या एखाद्या माणसाचं म्हणणं एकदा शांतपणे ऐकताना. कारण शेवटी नाती टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट सारखी असण्याची गरज नसते, फक्त एकमेकांसाठी मनात थोडीशी जागा असावी लागते हो. समजलं मित्रांनो. तर मी समर बोबडे तुम्हा सर्वांची आता रजा घेतो आणि आता आपण वळूयात आपल्या मालिकांकडे. मित्रांनो, आता आपण ऐकूयात सांजवे ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण अंकिता पोवरकर हिच्यासोबत.
3: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. सांजवे या मालेत तुम्हा सगळ्यांचं मी अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, संध्याकाळची ही वेळ अशी असते ना, दिवसभराची पळापळ संपलेली असते. सूर्याची केशरी किरण आकाशात रंगांची उधळण करत असतात आणि नकळत आपला हात चहाच्या कपाकडे जातो. अशा या निवांत क्षणी मन भूतकाळात रमून जातं किंवा भविष्याच्या विचारात गुंतत.

0: आज आजच्या सांजवेळेमध्ये आपण एक अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत, आपला वेळ, आपली प्रायोरिटीज आणि नात्यांची गुंफण. आठवून बघा, शेवटचा आपण स्वतःसाठी किंवा आपल्या माणसांसाठी कधी निवांत वेळ काढला होता? संध्याकाळ झाली की पाखर जशी आपल्या घरट्यांकडे परततात, तसं आपलं मनही आपल्या हक्काच्या माणसांकडे आणि घराकडे वळतं. पण आजकालची आपली जीवनशैली पाहिली तर असं वाटतं की आपण वेळेच्या मागे धावतोय की वेळ आपल्या हातातून निसटून चाललाय. संध्याकाळची ही शांत वेळ मनाला एक प्रश्न विचारते, आयुष्याच्या या धावपळीत माणसं कुठे हरवतात की गुंफतात? आपण नेहमी म्हणतो मला वेळच मिळत नाही, पण खरं सांगायचं तर वेळ कोणाकडेच कमी किंवा जास्त नसतो. प्रत्येकालाच दिवसाचे 24 तास मिळतात. फरक फक्त एवढाच असतो की आपण तो वेळ कुठे आणि कोणासाठी गुंतवतो. आजच्या डिजिटल युगात आय एम व्हेरी बिझी असं म्हणणं एक स्टेटस सिम्बॉल बनलाय. मोबाईलचे नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचे फीड्स, ऑफिसचे मेल्स आणि डेडलाईन्स, या सगळ्याच्या नादात आपण एवढी व्यस्त झालोय ना की आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला किंवा स्वतःच्या मनाला विचारायला वेळच उरला नाहीये की तू कसा आहेस. आपण तासन तास चॅट करतो, पण मित्राला फोन करून 5 मिनिटं मोकळेपणाने बोलत नाही. सोशल मीडियावर शेकडो लाईक्स मिळतात, पण घरात संध्याकाळी एकत्र बसून चहा पिण्यात जो आनंद आहे ना, तो या डिजिटल लाईक्स मध्ये कुठे शोधणार? मोबाईलच्या स्क्रीनवर रंगांची दुनिया सजली, पण प्रत्यक्ष संवादाची तार मात्र तुटली. वेळ अजूनही तिथेच आहे मित्रा, वेळ अजूनही तिथेच आहे मित्रा, फक्त संवादाची ती जुनी ओढ हरवली. मित्रांनो, वेळ नसतो असं कधीच नसतं, वेळ काढावा लागतो. आपण ज्या गोष्टीला किंवा ज्या माणसाला महत्व देतो ना, त्यासाठी आपोआप वेळ निघतो. विचार करा, जर उद्या आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची व्यक्ती आपल्याला सोडून गेली किंवा एखादा क्षण निघून गेला, तर आपल्याला काय आठवण? आपण केलेल्या ऑफिसच्या ओव्हरटाईमच्या वेळा कि आपल्या प्रिय माणसासोबत घालवलेली ते आनंदाचे क्षण? करिअर, यश, पैसा हे सर्व आयुष्यात खूप महत्वाचे, त्यात काहीच शंका नाही. तरुण वयात स्वप्नांचा पाठलाग करणं गरजेचंच आहे, पण हा पाठलाग करताना जर पायाखालची जमीन आणि सोबत असणारी माणसं सुटली तर त्या यशाला काय अर्थ उरेल? असं म्हणतात, ध्येयाचा पाठलाग जरूर कर, पण पावले थकल्यावर उभं राहायला हक्काचं घर ठेव. जगात कितीही उंच उडलास तरी संध्याकाळी परतायला तेच आपलं अंगण ठेव. आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर 3 गोष्टींना वेळ देणं खूप गरजेचं आहे. स्वतःचे ध्येय आणि काम, ज्याने आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होतो. आपली माणसं आणि नाती, जे आपल्याला भावनात्मक आधार देतात. स्वतःचा एकांत, जिथे आपण स्वतःशी संवाद साधतो. दररोज संध्याकाळी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं डिजिटल डिटॉक्स करा. मोबाईल बाजूला ठेवा, खिडकीत उभं राहून मावळणारा सूर्य पहा, थंड वाऱ्याची झुळूक अनुभवा आणि दिवसभरात काय केलं याचा जरा विचार करा. स्वतःला विचारा, आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं का? आज मी स्वतःसाठी काही केलं का? मावळणाऱ्या सूर्याच्या या सोनेरी किरणांसोबत आणि चहाच्या एका गरम गरम कपासोबत आजची संध्याकाळ सुंदर घालवा. आपण भेटूया पुन्हा पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो सांजवेळ ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्या सोबत. आता ऐकूयात अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार श्री मौक्तिक काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, शिल्पकला ही केवळ एक कला नसून ती संयम आणि भावनांची सुरेख गुंफण असते. अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात आपण नागपुरातील नामवंत शिल्पकार मौक्तिक काटे यांच्याशी बातचीत करणार आहोत. मित्रांनो, मौक्तिक काटे यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवी पूर्ण केलेली असून नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयातून शिल्पकला या विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. तसंच नागपूर आणि विदर्भाच्या कला क्षेत्रात मुक्ती प्रतीक काटे अत्यंत प्रतिभावान अभ्यासू आणि प्रयोगशील शिल्पकार म्हणून ओळखले जातात. तसंच शिल्पकलेच्या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या मोजक्याच तरुणांमध्येही त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं आणि आज असं प्रतिभावान व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की आपली शिल्पकलेची पहिली ओळख कशी झाली आणि

0: कधी झाली?
1: शिल्पकलेची पहिली ओळख म्हणायला गेलं तर मी ज्यावेळेस नागपूरमध्ये एका महाविद्यालयामध्ये होतो, शिक्षण घेत होतो, 2 वर्षाचा एक कोर्स होता, त्याच्यामध्ये शिकत असताना विविध माध्यमाची जेव्हा ओळख होत असते त्यावेळेस रंग असेल किंवा बाकी कागद असेल, वेगवेगळे माध्यम असतील, तर त्याच्यामध्ये आम्हाला माती कामाची मला एक असाइनमेंट असायची. तर माती काम करत असताना ती असाइनमेंट जेव्हा आमची पूर्ण झाली त्यावेळेस सरांनी जेव्हा ती पाहिली त्यावेळेस 2-4 लोकांना मोजकी जी होती ती सरांना खूप आवडली होती. आणि मलाही त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मला पण काम करायला त्याच्यामध्ये खूप आवडलं, कारण की ते माध्यम त्याच्या अगोदर असं कधी माती काम असं करायला कधी संधी नव्हती किंवा ते केलं पण नव्हतं. तर जेव्हा ATD करत असताना ते माध्यमामध्ये विशेष ती अजून सुद्धा मी अजून सांभाळून ठेवलेली आहे. माझ्याकडे ते 2 जे असाइनमेंट होत्या त्या अजून सुद्धा माझ्या घरी मी अजून सांभाळून ठेवलेले आहेत. तर ती म्हणजे जर का म्हणायला गेलं की जिथून आवड निर्माण झाली ते स्तोत्र अजून सुद्धा माझ्याकडे बघून मला ते खूप चांगलं वाटतं की ते मी जे काम मला जे सरांना पण इतकं अप्रिशिएट केलं होतं, मला जे खूप आवडलं होतं ते अजून सुद्धा माझ्या सोबत आहे. आणि तिथून आतापर्यंत जो प्रवास आहे तो साक्षीदार आहे ते माझं काम, की ते मला वाढत असताना बघतंय की यार ते मी जे घडलो, म्हणजे मी ज्या हाताने घडलो तो आता अनेक शिल्प घडवतोय. तर मला आवडतं की ते काम प्रेरणा आहे माझ्यासाठी. आणि ATD मधून ते काम पासून आणि ATD ला ती सुरुवात झाली की आपण आता पुढे शिल्पकलेची आपण वाटचाल केली पाहिजे, आणि असाच तो प्रवास होता. आणि त्या दरम्यानमध्ये आम्ही ज्यावेळेस काही काही छोटे मोठे बाहेरचे काम करायचो, म्युरलचे वगैरे काम करायचो, तर तिथे पण सिरामिकचे वगैरे थोडीफार ओळख व्हायची, कारण की भिंतीमध्ये आम्ही सिरामिक्सचे काम करायचो आम्ही 2-3 मित्र मिळून. तर तिथे पण मातीचा थोडासा जे ओळख झाली तर ते एकूण तीच माझी माती कामाला किंवा हे आवडणारी जी ओळख होती ती तिथून माझ्या याच्यामध्ये रुजली असं म्हणायला हरकत नाही.
0: मग तुम्ही ज्या वेळेला शिल्प घडवता त्यावेळेला मनात नेमका कुठल्या भावना असतात आणि ते घडवण्याची ती जी सुरुवात असते तिथून ते पूर्ण रूपाला येईपर्यंत तो प्रवास कसा असतो आणि काय भावना असतात मनात हे सगळं काम करत असताना?
1: शिल्प घडवत असताना किंवा तिची प्रोसेस जी आहे ती थोडीशी अगोदरच सुरू होते. म्हणजे ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली शिल्प आपण जेव्हा घडवतो त्याच्या अगोदर कसं होतं की विषय कुठला आहे, जर का ते रिअलिस्टिक असेल किंवा फिगरेटिव्ह असेल किंवा अमूर्त असेल, हे 2 वेगळे विषय आहेत. तर जर का आपण ऍबस्ट्रॅक्ट जर का अमूर्त कला जर का आपण करतोय तर ती जी प्रोसेस आहे ना ती ऑनगोईंग प्रोसेस असते. म्हणजे येता जाता कधी पण काही गोष्टी बघून त्याचा संदर्भ लागतो, तर त्याचा संदर्भ लागल्यानंतर मी ते कसं काय दाखवेल माझ्या याच्यामध्ये आहे ती वस्तूला माझ्या कामामध्ये मी कसं आणण्याचा प्रयत्न करील, तर ते तशीच तशी वाटली नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये माझा दृष्टिकोन कलात्मक दृष्टिकोन काय असायला पाहिजे हे इतर वेळी येता जाता आहे ना ते मध्ये कधी कधी ते फ्लॅश होत राहतं. तर एखाद्या वेळेस रात्री मी घरी कधीतरी ड्रॉइंग करून घेतलं त्याचं, तर ड्रॉइंग केल्यानंतर सुद्धा क्लॅरिटी येऊन जाते की यार आपल्याला हे असं असं असेल. तर मग ती एक प्रोसेस ती अशी अशी पुढे जात जाते. मग ज्यावेळेस एखादा आपण स्टोन वगैरे वरती खरंच काम करायला घेतो त्यावेळेस त्याच्यावरती त्या दगडाचा आकार आणि हे बघून ते त्याच्यामध्ये बसताय का हे पण एक विचार करावा लागतो की त्याच्यामध्ये ते थोडस त्याच्यामध्ये कुठून आपल्याला कमी करायचं आहे किंवा कुठे वाढवायचं आहे, कारण की दगड तुमच्याप्रमाणे नसतो त्याच्यामुळे ते तसं थोडस त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करावा लागतो. आणि जर का फिगरेटिव्ह ची स्कल्पचरची जर का गोष्ट केली तर त्याच्यामध्ये विषय कसा आहे मग त्याच्यामध्ये त्याचा थोडासा अभ्यास करावा लागतो की त्याची पार्श्वभूमी

0: मी कशी असेल आणि किंवा समोरच्यांनी आपल्याला हा हा विषय दिलेला आहे आणि या विषयाबद्दलची अशी एक साधारणपणे पार्श्वभूमी असेल तर त्याला त्याला जोडून असलेले काही काही जे महत्वाचे घटक आहे किंवा ते कंपोझिशन्स कसे असतील, फिगर्स कसा असेल, पेडिस्टल कसा असेल, मग हे सगळ्या गोष्टींचं ड्रॉइंग वगैरे करून आपण त्याची पूर्ण एक साधारणपणे त्याची पूर्ण एक हे घेऊन घेतो, अंदाज घेतो आणि मग आपण ते पुढे जातो. अशा ह्या दोन प्रकारच्या हे असतात, रिअलिस्टिक आणि ऍबस्ट्रॅक्ट आर्ट मध्ये. साधारणपणे
1: तर एक शिल्प पूर्ण व्हायला साधारण किती वेळ लागतो?
0: तसं पाहिलं तर डिपेंड करतं जर का त्याचा साईज काय आहे, पण साधारणपणे जर का आपण आता जर का मी एक उदाहरण दिलं तर माझी एक हायकोर्टामध्ये जी आता न्यायदेवतेची एक पुतळा लागलाय तर तो पुतळा बनवायला कमीत कमी 2 ते 3 महिने लागले होते. कारण की त्याच्यामध्ये विशेष म्हणजे असं होतं की हायकोर्टाने आता ते नवीन जे डायरेक्टिव्स काढलेले की आता ती न्यायदेवता जी आहे ती आता पट्टी नसेल, पट्टी नसेल आहे आणि त्याच्यामुळे ते जे आहे ते त्याच्यामध्ये मला त्यांच्यासोबत बोलून की नेमकं आपल्याला पाहिजे कसं आहे, तिची तिचा पेहराव कसा असेल, तर ते सगळं बघता त्याच्यामुळे थोडंसं आहे ना ते थोडस वेळ लागला त्याच्यामध्ये. तरी 2.5-3 महिने साधारणपणे लागतातच, कारण की त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी 2.5-3 महिने लागतातच. आणि मग त्याचे डिटेल्स वगैरे कसे आहेत, मग ते क्लेवर करत असताना त्याची एनाटॉमी, त्याच्या पेहरावाचे रेफरन्सेस हे सगळं बघून ते सगळं काम करायला कमी तेवढा वेळ लागतोच. आणि दगडाचं जर का आपण बघायला गेलो तर जसं आम्ही नॉर्मली आम्ही कॅम्पमध्ये वगैरे जेव्हा ऑल इंडिया कॅम्प मध्ये आम्हाला जेव्हा बोलवतात त्यावेळेस ते विशिष्ट प्रकारचे एक दगड ते लोक मागून ठेवतात, जर का मार्बल असेल, सँडस्टोन असेल.
1: दगडांचे पण वेगवेगळे प्रकार असतात का?
0: हा, दगडांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर दगडांची शिल्प घडवायची असतील तर ते तसे तुम्हाला ते बायोडाटा मागून वगैरे किंवा त्यांचे ड्रॉइंग वगैरे असतील तर ड्रॉइंग मागून ते सिलेक्शन करून ते तुम्हाला कॉल करतात.
1: मग कुठल्या मूर्तीला कुठला दगड वापरायचा हे कसं ठरवता तुम्ही?
0: तसं मूर्तीला कुठला दगड वापरायचा तसं म्हणजे जर की रिक्वायरमेंट जशी असेल समोरच्यांची तसं आपण त्याच्यामध्ये पण तशी घडवतो.
1: अच्छा,
0: म्हणजे ब्लॅक मार्बल असेल आणि साधारणपणे आपल्या ह्या भागामध्ये विशेष दगडाची अव्हेलेबिलिटी नाही आहे, कारण की आपल्या ह्या भागामध्ये बेसॉल्टच दगड आहे, पण बेसॉल्ट दगडामध्ये मोठे मोठे ब्लॉक्स वगैरे आपल्याकडे साधारणपणे अव्हेलेबल नाही आहे. आणि सँडस्टोन जो आहे तो त्याच्यामध्ये ज्या क्वारीज आहेत ज्या आपण त्याला आपण खदानी म्हणतो त्या आपल्याकडे पण लिमिटेडच आहे, त्याच्यामध्ये तेवढा मोठा दगड अव्हेलेबल नसतो. तर आपण तो जो दगड जो आहे तो आयदर तिकडून वगैरे राजस्थानला मागवतो किंवा वेगळ्या वेगळ्या त्याच्या जसं साऊथमध्ये पण आहे काही दगड चांगला आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे, काही गुजरातमध्ये आहे, तर असे विशिष्ट प्रकारचे दगड सगळीकडे जिथे अव्हेलेबल असेल तिथून तो मागवला जातो.
1: नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक साधनांमुळे शिल्पकलेत कुठले बदल झालेत?
0: तसं आता नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याची जर का दखल जर का मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस आम्ही बघितलं होतं की आमचे जे सर आहेत त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की CNC मशीन आलेली आहे की त्याच्यामध्ये दगड वगैरे ठेवून ती तशी CNC पूर्ण ती मशीन कार्व होतं. तर म्हणजे 2008-9 ची गोष्ट करतोय तर ती टेक्नॉलॉजी तेव्हापासून आता खूप जास्ती म्हणजे ती ह्याला आलेली आहे, म्हणजे नावरूपाला खूप चांगल्यापणे आलेली आहे. आणि आता 3D प्रिंटर्स आलेले आहेत, रेझिन प्रिंटर्स आलेले आहेत आणि मेटल प्रिंटर्स पण आले आहेत. म्हणजे तुम्हाला मेटलचे जे आम्ही जे कास्टिंग वगैरे जे मेटल्सचे आम्ही जे करवायचो ते जे आहे ते सुद्धा आता पार्ट्स जे आहेत ते आता मेटलची प्रिंटिंगची मशीन आलेली आहे. तर त्याची जी मशीन्सचा जे वापर जो आहे तो मला तरी वाटतं की आता आम्हाला हे म्हणून चालणार नाही की मी फक्त ह्याच माध्यमामध्ये काम करतो किंवा मी फक्त मातीच काम करीन किंवा बाकी या तंत्रज्ञानाचा मला काही जर का उपयोग होणार नाही असं म्हणून चालणार नाही. ते पण त्याचं पण आम्हाला एक बेनिफिटच आहे, म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा समोर जातोय तर आपल्याला याचं सगळं कॅल्क्युलेशन घेऊनच चालावं लागेल. म्हणजे काही काही गोष्टी आहेत, मी जसं आता जसं पुतळ्याला मला चष्मा वगैरे लावा लागतो तर पहिले कसं आहे की आम्ही ते ताराचं जे आम्ही ते वाकवून आणि हे ते पहिले चष्मा लावायचो. तर आता आम्ही काय करतो की फोटोवरून आम्हाला जेवढा एक्झॅक्ट साईज पाहिजे असतो तेवढा तो चष्मा आम्ही ते CNC मध्ये म्हणून तो लावतो. तर सोय म्हणजे सोय तर झालेली आहेच खूप प्रमाणात. म्हणजे आता म्हणजे त्यांच्या त्यांचे वेगळेवेगळे प्रकारचे त्यांच्यामध्ये काही जर का आपल्याला ऍड करायचं असेल तर पहिले ते आपल्याला फ्रॉम द स्क्रॅच बनवावं लागायचं.
1: पण
0: आता आपल्याला त्यांनी जर का वेळ वाचत असेल आणि आपल्याला काही गोष्टी लवकर डिलिव्हर करायच्या असतील तर ते नक्कीच बेनिफिटेड आहे. आणि जसं 3D स्कॅनिंग वगैरे पण आलेलं आहे म्हणजे

0: माणूस बसलेला आणि त्याची 3D स्कॅन करून तुम्ही त्याचा स्कॅनिंग मधून काढून त्याचा एक 3D प्रिंट पण काढू शकता. तर असे खूप सारे बेनिफिट्स आहेत त्याचे. पण असं वाटतं की शिल्पकार जे हाताने घडवतो त्याच्यामध्ये जे भाव टाकतो ते मला नाही वाटत की ती मशीन मध्ये ते येऊ शकतील. कारण की ते शेवटी एक कुठे ना कुठे ती कमांड दिलेली असते. पण आपण ह्युमन ब्रेन जो आहे हा कमांडनी नाही तर भावनांनी घडवतो. तर मला तरी वाटतं की ते घडवलेल्या शिल्पामध्ये जी आत्मीयता आहे ती तो मशीन नाही आणू शकणार असं मला वाटतं.
1: अगदी अगदी. मी आता हे विचारणारच होती पुढे की जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे त्याचे तोटे सुद्धा असतात. तर मग तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे तसं त्याचा तोटा नेमका काय जाणवतो?
0: तोटा असं जाणवतो
1: की पहिले आहेत की भावना त्यात नसतातच, पण त्या व्यतिरिक्त काही आपल्याला वाटतं का?
0: त्या व्यतिरिक्त असं वाटतं की तोटा जर का असा बघायला गेला तर पहिले कसं कधी म्हणजे कसं होत की छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण टेक्निकल सपोर्टसाठी किंवा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पण जी गोष्ट जी शिल्पकारच करू शकत होता ती त्याच्याकडे यायची. पण आता असं झालंय की जे ऍडव्हान्समेंटमुळे काय झालं की जे इंजिनियर्स आहेत की जे ज्यांनी जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहेत तर त्यांना हे सगळे स्किल्स येतात की जे जसे झी ब्रश वगैरे आहेत ते झी ब्रश वगैरे शिकून त्याला शिल्पकला करायची काही गरज नाहीये. म्हणजे त्याला एवढी मोठी इतके वर्ष द्यायची त्याला गरज नाहीये. त्याला जर का त्याला झी ब्रश येत आहे किंवा वेगळे वेगळे टूल्स येत आहेत त्याच्यामध्ये जर का त्यांनी त्याचं करिअर केलं तर त्याला ते येऊ शकतं. पण हा म्हणजे ते शेवटी आयरनी अशी की त्याला जर का माती काम दिला तर तो मे बी तो करू शकणार नाही आणि मला मला ते करायचं असेल तर मला ते करता येणार नाही. किंवा दोघांचं असं आहे की पण जर का ठरवलं तर दोन्ही करू शकतात पण ते शेवटी चूज केलंय त्या लोकांनी की की आपल्याला तो मार्ग निवडायचा आहे. आम्ही कसं की ते समर्पण केलं इतक्या वर्षापासून आणि त्याच्यामुळे आम्हाला ते मिळालेलं आहे. तर तोटा हाच आहे की काही काही गोष्टी आपल्याला नाही आहेत काही काही गोष्टी तर ते त्यांच्यापाशी जातात. 3D प्रिंट्स करायला असतील तर ते मॉडेलिंग त्याच्यामध्ये करून घेतात. ते 3D प्रिंटचे मॉडेल छोटे छोटे मॉडेल पहिले आम्ही माती काम करून त्याचं रबर डाय काढून करायचो. पण आता ते डायरेक्ट 3D प्रिंट्स मधून येतात आणि मग त्याचे डाय टाकून मल्टिपल प्रिंट्स काढले जातात.
1: ओके
0: ओके. ह्या गोष्टी आहेत पण तरी त्याला एक हाता म्हणजे हाताने फिनिशिंग म्हणा किंवा काही काही बारीक डिटेलिंग म्हणा तर ते बारीक डिटेलिंग ते हाताने तुम्हाला करावे लागतातच. तो एक हे आहेत शेवटी म्हणजे टेक्निकल ह्याच्यासाठी शिल्पकाराचा जे ब्रेन आहे आणि त्याचा जो अनुभव आहे तो त्या एका त्या ह्याला येणं थोडस कठीण आहे असं मला वाटतं. कारण की त्याला ते ह्याच्यामध्ये घडवता येतं, त्याला ते PC वरती घडवता येईल. पण 3D मध्ये ऍक्च्युअल जे घडवणं असतं ते बहुतेक त्याला तेवढं
1: परफेक्शन नाही येणार.
0: आणि जर का आम्ही जर का ते सॉफ्टवेअर शिकलो तर उलट आम्ही नक्कीच ते खूप चांगल्यापणे घडू. कारण की आम्हाला 3D आणि डायमेन्शन्स लाईट्स शेड्स हे सगळं इतका चांगला आम्हाला अभ्यास असतो की आम्ही ते करू शकतो. पण ते समावती लायकिंग नाही आहे की परत ते PC वरती बसून शिल्प घडवणे. आम्हाला कसं की स्वतः त्याच्यामध्ये उतरून मातीचा हाताला स्पर्श करून ते घडवणं एक आम्हाला जास्ती मोठे म्हणजे आम्हाला समाधानकारक वाटतं की त्या PC पेक्षा.
1: अगदी. या क्षेत्रात काम करत असताना आपल्याला अनेक नामवंत पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलंय, तर त्या सगळ्या पुरस्कारांविषयी काय सांगाल?
0: पुरस्कारांबद्दल तर असं आहे की जेव्हा नागपूरला साऊथ झोनचा म्हणजे एक हे होता एक्झिबिशन होतं जेव्हा साऊथ सेंट्रल झोनचं 2008-09 तर त्याच्यामध्ये मी एंट्री पाठवली होती. तर माझ्या जीवनामध्ये तसं ते प्रोफेशनल लेवलवरचं ते एक अवॉर्ड होतं साऊथ झोनचं. आणि विद्यार्थी दशेमध्ये जर का महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनी होते तर त्याच्यामध्ये सेकंड इयरला आम्ही एक मेटलची एक मूर्ती बनवली होती. तर त्याच्यासाठी मला सगळ्यात पहिल्यांदा जे शिल्पकलेमधलं सगळ्यात पहिलं जे काही पुरस्कार होता तो महाराष्ट्र राज्य कलेचाच होता. ती त्यावेळेस औरंगाबादला त्याचं नाशिकला त्याचं त्यावेळेस प्रदर्शनी होतं 2007 गोष्ट आहे. ते पण अनुभव म्हणजे कसं की सगळे विद्यार्थी काम करतात आणि मग ते ती एंट्री पाठवावी लागते आणि मग ते जजेस पॅनल त्याला जज करून मग त्याच्यामधनं सिलेक्शन करतात. ते पण एक इंटरेस्टिंग होतं कारण की मी मेटलमध्ये पण कधी त्याच्या अगोदर कधी काम केलं नव्हतं. मी पहिल्यांदाच त्याच्या मेटलमध्ये काम केलं होतं.
1: अरे वा.
0: ते सुद्धा काम अजून ठेवलेलं आहे घरी म्हणजे सगळे घरी आहेत. आणि त्याच्यानंतर जर का बघायला गेलं तर 2000 जसं मी मगाशी मेन्शन केलं की 2009 जे साऊथ झोनचं अवॉर्ड होतं त्याच्या पुढे बॉम्बे आर्ट सोसायटीचा एक अवॉर्ड होता. आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचा जवळपास 100 वर्ष म्हणजे जवळपास 100-125 वर्ष झालेली त्याला सुरू होती.

0: बॉम्बॅट सोसायटीला, म्हणजे खूप अगोदरची संस्था आहे, कार्यरत आहे ती. आणि त्याच्यानंतर 2012 मी आपल्या याचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरसाठी ज्युनियर फेलोशिपसाठी मी भरलं होतं.
1: अच्छा.
0: तर ती 2 वर्षासाठी अपकमिंग आर्टिस्ट लोकांना ती फेलोशिप देतात. तर मला ती 2012 मिळाली होती. 12 इंटरव्ह्यू देऊन दिला होता मी. दिल्लीला असतो त्याचा इंटरव्ह्यू. तर ती मला मिळाली होती. तर ती 13-14-15 काळामध्ये 2 वर्षासाठी ती मिळाली होती. तर ती ते सगळ्यात मोठं असं मला वाटतं की ती मिळणं म्हणजे तुम्हाला रिकग्निशन जे भारत लेवलचं असतं ते समोर तुम्हाला कुठेतरी रिकग्निशन मिळालं. तर पासआउट झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर ते मी तिथे अटेम्प्ट केलं होतं आणि मी सगळे कामं वगैरे घेऊन गेलो होतो तिकडे.
1: अच्छा.
0: तर त्यांनी कामं बघून इंटरव्ह्यू घेऊन मग ते तो अवॉर्ड दिला होता. आणि मग त्याच्यानंतर एक प्रफुल्ल डहाणूकर एक अवॉर्ड आहे आणि तेलंगणा राज्य कलेचा एक अवॉर्ड होता हैदराबादला, तो पण एक मिळाला होता. आयफॅक्स दिल्लीचा आयफॅक्सचा एक अवॉर्ड आहे.
1: अच्छा.
0: तो पण एक मिळाला होता. तर हे सगळे मोजकेच अवॉर्ड आहेत. पण ते तुम्हाला जेव्हा असं रिकग्निशन मिळतं त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटतं की यार तुमचं कामाला कुठे ना कुठे म्हणजे मतलब वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून तुम्हाला पावती मिळाली आणि तुम्हाला कुठे ना कुठे एक ओळख मिळते, तर ते बघून छान वाटतं असं. आणि
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: माझा संदेश फक्त एवढाच असेल की या क्षेत्राकडे येण्याचे म्हणजे मी आव्हान करीन की कारण की हा जो क्षेत्र जो आहे तो तुम्हाला म्हणजे नुसताच बाह्य रूपही नाही पण तुम्हाला आत्मिक पण एक वेगळ्या प्रकाराने तुम्हाला एनरिच करतो आणि तुम्हाला एक शांती देते. आजकालच्या जी जे धावपळीचं जीवन आहे ते मला तरी वाटतं समोर तुम्ही जर का कुठल्या कलेला जोडलेले असाल ना तर या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हालाच एक स्वतःचा एक खूप मोठा आधार आहे. तुम्हाला कोणाच्याकडे जायची अशी गरज पडणार नाही आणि ह्याला तुम्हाला समर्पण जसं तुम्ही करता कुठल्या तरी क्षेत्राला तर ते क्षेत्र तुम्हाला कधी असं एकटं सोडत नाही. तर हे क्षेत्र मला असं वाटतं की कधीही तुम्हाला असं एकटं नाही सोडत, तुम्हाला असं एकदम असं नेहमी इतकं चार्ज्ड अप ठेवतं ना की काय की एक काम झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कामासाठी काय येईल कसं येईल त्याच्यासाठी ते नेहमी मेंटल एक प्रिपरेशन असतंच तुमचं नेहमीच. तर हे क्षेत्र जास्तीत जास्त लोकांनी निवडावं. शिल्पकला पण आपल्या भारताचं जे जसं संस्कृती आहे ती आपण मंदिर परंपरा म्हणा किंवा बाकी जितके पण आहे गायन वादन हे जितके पण आपली संस्कृती आहे ती कलाकारांनीच समोर कुठे ना कुठे जपलेली आहे. तर मला तरी वाटतं की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि त्याचा प्रचार प्रसार करावा आणि आता खूप त्याला स्कोप पण खूप आहेत. तर सगळ्यांनी ह्याला घ्यावं त्याच्या शिल्पकला म्हणा किंवा व्हिज्युअल आर्ट्स म्हणा किंवा परफॉर्मिंग आर्ट किंवा ललित कलेची संबंधित असेल तर मी तर म्हणतो की त्याच्यासारखी चांगली गोष्ट कुठली नसेल.
1: नक्कीच. सर आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्यात त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो आताच आपण ऐकत होतो अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार श्री मौक्तिक काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. तर मित्रांनो सद्भावना म्हणजे मतभेद टाळणं नाही तर मतभेदांमध्येही माणुसकी जपणं याच विचारासोबत आजच्या कार्यक्रमाची इथेच सांगता करतो. मी समर बोबडे आपला निरोप घेतो. आपण ऐकत होतात नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साकरकर. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत माणसं जोडत राहा मन जपत राहा. चला नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यम

अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 6:10 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरायण या चित्रपटासाठी रवींद्र बिजूर यांनी गायलेलं गीत. रचना आहे कौस्तुभ सावरकर यांची आणि संगीत आहे अमर्त्य राहुल यांचं.

0: तिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कोणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कार.

0: कामामुळे.
1: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
2: हा खडतर प्रवास अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
3: गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात सुधीर मोघे यांचं गीत. संगीत अरुण पौडवाल यांचं आहे आणि चित्रपट आहे माझं घर माझा संसार.

श्रोत्याहो, याबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रामदास बलांडे यांचं कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत रामदास बलांडे यांचं कविता वाचन. रामदास बलांडे हे गेल्या 22 वर्षापासून विमा सल्लागार म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत.
1: माझ्या कवितेची सुरुवात मी प्रथम भक्तिगीतेतून करतोय. भक्तिगीताचं शीर्षक आहे चल ग गंगू. चल ग गंगू हरी नामा तरंगू, आली ग गंगू आषाढीची वारी, दिंडी चालली पंढरपुरी, भगवा घेऊ न खांद्यावरी, करूया ग आषाढीची वारी. चल दिंडीचा आनंद घेऊ, चल ग गंगू हरी नामा तरंगू. माझा चैतन्य हा वारकरी, हरपूनी तहान भाकरी, टाळ मृदंगाच्या तालावरी, नाचतो विठ्ठल दरबारी. चल आपणही ठेका धरू, चल ग गंगू हरी नामा तरंगू. या पायी दिंडी सोहळ्यात मुखी हरिनामाचा गजर, सायंकाळ दिंडी विसव्यात नित्य हरि कीर्तनाचा जागर. चल हरि कीर्तनात रमू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माऊलीचा हा दिव्य सोहळा, झाली लाखो वारकरी गोळा, फुलला भक्तीचा मेळा, हरिनामाचा लागला लळा, काय पंढरीचा महिमा सांगू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माझ्या पंढरीची दर्द वाट, बघा रमणीय तो दिव्य घाट, होतो स्वर्गी आल्याचा भास, असा हा आनंदी सोहळा खास. चल ह्या वारीचा आनंद लुटू, चल ग गंगू हरिनामा तरंगू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माझ्या या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माझं बोचणारं सत्य. माझे सच्चे काटेरी शब्द तुम्हा जखमा करून जाते, कारण शब्दातील दडलेले सत्य तुम्हा अर्थहीन वाटते. खूपच जास्तीच बोलतोय खरं तर मी मनापासून, स्वभाव माझा मन मोकळा यात्र शब्द येतापासून. असत्य पडते पचनी आज बोचती सत्य मना मनाला, कस उलगडून दाखवू शब्दातील सत्य जनाजनाला. हल्ली माझ्या सत्य शब्दावर कुणी विश्वास करीत नाही, असत्य भारी खोट्यांची आरी, झाली ही समजती रीतच न्यारी. माझ्या या सच्च्या शब्दानं दुखूनही कुणाचेही मन, माझ्या या सच्च्या शब्दानं दुखूनही कुणाचेही मन, म्हणून तर मी ह्या काटेरी शब्दावर फिरवीत असतोय घन, म्हणून तर मी ह्या काटेरी शब्दावर फिरवीत असतोय घन.

माझ्या ह्या तिसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माळ रान। सुंदर माझे माळ रान गावापासूनही कोस भर, सुंदर माझे माळ रान गावापासूनही कोस भर, पक्क्या रस्त्यातून घेतला नागमोडीचा आकार, नाल्या काठी शेत माझ तिथं होत जांभूळ बेट, विविध रान फुलांनी फुलतोय तिथे वसंत, नाल्याचा तो खळखळाट मिळतोय पाझर तलावात, पान कोंबळ्याची पंढरी भरते ह्या जलतरणात, धीरविरते रान पाखर येथील दर्द झाडावर, दिवसभर चरती गुर माझ्या रानमाळावर, श्रावणातील हिरवळ घालती डोळ्यांना भुरळ, असं सुपीक शेकत माझ सुंदर हे माळ रान, सुंदर हे माळ रान। माझ्या कवितेचं शीर्षक आहे कलियुग फिरलं। असं कसं झालं आता कलियुग फिरलं, असं कसं झालं आता कलियुग फिरलं, आई बापाला मुलं आज पारखं झालं, कोणी नाही आज

कुणाचं ना उरली राती रक्त आला कोर्टाच्या दारी नेतात आवलदी बापाला संपत्तीच्या वारसासाठी आवलदीचा मार वारसानंतर बापाला आश्रमाचे दार नाही राहिली माणुसकी कुणी ना राखतो इमान सक्का भाऊच झाला आज भावालाय बेईमान भाऊकीतील वाद हा चरट्यावर आला इंचभर जागेसाठी कोर्ट दरबारी गेला थोरा मोठ्यांना आज नाही उरला हो आदर जो तो झाला स्वार्थी नाही कुणाची कदर नम्रता ना सहनशीलता रस्त्यावरच रोज राडा किरकोळ वादातून पडतोय रक्ताचा सडा उच्च शिक्षित तरुणात आज विकृती शिरली हाप चड्डी घालूनी संस्कृती बिघडली हाप चड्डी घालूनी संस्कृती बिघडली माझ्या चौथ्या कवितेचं शीर्षक आहे बाप माझा स्वाभिमानी दाता काळ्या आईची सेवाधारी बाप माझा स्वाभिमानी दाता काळ्या आईची सेवाधारी बाप माझा स्वाभिमानी दाता घाम गळून पिकतोय मला आईत देशाचा तो पोशिंदा आईत देशाचा तो पोशिंदा घाम गळत बाप शेतावरी कष्टो कष्टाची चाकरी ह्या काळ्या आईच्या सेवेतून खातो स्वाभिमानाची भाकरी माझ्या ह्या शेतकरी बापाला कधी शांत झोप नसते नैसर्गिक आपत्तीची त्याला सतत काळजी लागून असते त्यात माझ्या लग्नाची दिरंगाई सतवती आज माझ्या बापाला हुंड्यापायी लग्न जुळेना औंधाच्या पायी सालाला रात्रीचा दिवस करून बाप काढतोय पिकपाणी शेतावर त्याची कधीच नसती नजर सरकारच्या पुरस्कारावर शेतकरी वर्गाची सरकारनं कधीच घेतली नाही हो दखल ह्या शेती निगडीत प्रश्नाचा कधीच झाला नाही उकल रात्रंदिवस बाप शेतावर त्याला कधीच नसते शासकीय सुट्टी पाणी पावसातही असते त्याची शेतावर जागून दिवटी माझ्या ह्या शेतकरी बापाला आज कुणीच नाही हो वाली माझ्या ह्या शेतकरी बापाला आज कुणीच नाही हो वाली नित्य घाम गाळूनही त्याचे नेहमीच खिसे खाली नित्य घाम घाळूनही त्याचे नेहमीच खिसे खाली माझ्या सव्या कवितेचं शीर्षक आहे अराजकता भीती न उरली कुणाला नाही धाक कायद्याचा भीती न उरली कुणाला नाही धाक कायद्याचा नित्य अत्याचारी घटनेनं भरतोय घडा पापाचा वडला हे दोष गाव गुंडांचा आम रस्त्यावरच रोजराडा वडला हे दोष गाव गुंडाचा आम रस्त्यावरच रोजराडा खंडणीसाठी पडतोय रक्त मासात तासडा नाही सुरक्षित आया बहिणी घातला कळस गाव गुंडांनी गाजतोय सोशल मीडिया आज अत्याचारीच्या घटनांनी भरलंय ह्या गुन्हेगारीनी शहर आणि मोहल्ला किरकोळ वादातून घडतो तलवारीतून हल्ला अतिरिक्त झाला आता गैरवर्तनाचा आज हल्ली प्रत्येकाच्या अंगात संचरलाय माझ वडील धाऱ्यांचा कुणीच करीत नाही हो सन्मान आवलदीकडूनच होतो जन्मदात्याचा अपमान वाढली ही अराजकता संस्कारहीन झालं वागणं या निर्दयी समाजात झाले निरागस जगणं झाली निरागस जगणं

शीर्षक आहे हुतात्म्याचे बलिदान. नको वेचू दुःख आई आली भूमातेची हक कानी, नको वेचू दुःख आई आली भूमातेची हक कानी, फडकले ते लाल निशान दे मजला आलिंगन. नको वेचू दुःख आई आली भूमातेची हक कानी, फडकले ते लाल निशान दे मजला आधी आलिंगन. हुतात्म्याचे हे बलिदान हाय श्रेष्ठ दानातून निदान. ओवला हा देश संकटात दे आनंदाने तू होकार, ओवला देश हा संकटात दे आनंदाने तू होकार, करतो शत्रूचा पी नाश घेतो स्वातंत्र्याची आन. हुतात्म्याचे ही बलिदान हाय श्रेष्ठ दानातून निदान. सांग उद्या अभिमानानं माझ्या या देश जनाला, सांग उद्या अभिमानानं माझ्या या देश जनाला, मी एका थोर हुतात्म्याला स्वातंत्र्यासाठी जन्म दिला. हुतात्म्याचे ही बलिदान हाय श्रेष्ठ दानातून निदान, आहे श्रेष्ठ दानातून निदान. कवितेचं लेखन करता करता मी आता प्रेम काव्याकडे देखील मी काही लिखाण केलेलं आहे. त्यातली एक कविता आहे, त्याचं नाव आहे वीर. तू गेलीच साथ सोडून झाली त्या अक्षयाची राणी, तू

गेली सात सोडूनी झाली ती अक्षयाची राणी, जागतोय ग त्या आठवणी, तेव्हा दाटून येते डोळ्यात पाणी। तू लिहिलेल्या प्रेम पत्राचा मथळा मी वाचत बसतो, तू लिहिलेल्या प्रेम पत्राचा मथळा मी वाचत बसतो, तेव्हा त्या गोड क्षणाची मी आठवणी जागत असतो। तू दिसल्यावर मनात तो एक आनंद दाटत होता, तू दिसल्यावर मनात तो एक आनंद दाटत होता, तेव्हा तो क्वालीचा रस्ता सुगंधमय वाटत होता। आयुष्यभर तू एकत्रपणे राहण्याचा मनी ध्यास केला, आयुष्यभर तू एकत्रपणे राहण्याचा मनी ध्यास केला, ऐरवळी साथ सोडणी माझ्या काळजाला धक्का दिला। गेले ते आपले क्वालीचे दिवस, आता तू कधी भेटणार नाही, त्या गॅदरिंगच्या प्रयोगासाठी क्वालीज मित्र पुन्हा होणार नाही, क्वालीज मित्र पुन्हा होणार नाही। माझ्या कवितेचं शीर्षक आहे जय पराजय। जय पराजय जीवनाचे हे दोन अंग, जय पराजय जीवनाचे हे दोन अंग, या आयुष्याच्या वाटेवर असते आपल्या संग। विजय उत्सवाची लहर, विजय उत्सवाची लहर मनाला आनंद देणारा क्षण, बदलत असते वेळ क्षणाक्षणाचा हा खेळ, नका खचू पराभवानं विजयासाठी पुन्हा लढावं, विजयाच्या शर्यतीसाठी आत्मविश्वासातून ठेवा। जीवन आहे छापा काटा दुःखा सुखाच्या या वाटा, जीवन आहे छापा काटा दुःखा सुखाच्या या वाटा, जय पराजयातून उजळती नव्या स्वप्नांच्या वाटा, नव्या स्वप्नांच्या वाटा। माझ्या कवितेचं शीर्षक आहे गगन। जिकडे तिकडे छेती अनंत आहे का याचा काही अंत, जिकडे तिकडे छेती अनंत आहे का याचा काही अंत, असा हा निळ्या रंगाचा मंडप जगल आहे दूर माप, अनेक तारे अनेक ग्रह करती ब्रह्मण ह्या गगनात, अनेक तारे अनेक ग्रह करती ब्रह्मण ह्या गगनात, दिसते नभ हे क्षितिज समांतर, दिसते नभ हे क्षितिज समांतर, त्यावर खेळतोय जुन भास्कर, ह्या भास्करमुळे शोभा नभात उधळण देतो जगी प्रभात, उधळण देतो जगी प्रभात। आज फेटा हा दुर्मिळ झाला, तरी फेटा आपला आत्मचरितातून काहीतरी सांगतोय आपल्याला, त्याची मी रचना केलेली आहे व्यथा फेट्याची। जुन्या काळी ज्येष्ठ मंडळी मला आदरानं स्वीकारायचे, जुन्या काळी ज्येष्ठ मंडळी मला आदरानं स्वीकारायचे, सर्वांच्या डोळीवर माझं भडक अस्तित्व दिसायचे, राजे महाराजे देखील मला आदरानं स्वीकारत, रोबदार व्यक्तिमत्वातून राज्य कारभार चालवत। खरे तर माझ्यामुळेच तुमचं व्यक्तिमत्व फुलतंय, खरे तर माझ्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व फुलतंय, गावाचा पाटील म्हणून उर्वाप्तार मिळतंय, माझ्यामुळे तुम्हाला उर्वाप्तेचा मान ज्येष्ठतेतून मिळतंय, प्रामाणिकपणाची शान। आज झालं माझं महत्व कमी नाही उरला मला आदर, आज झालं माझं महत्व कमी नाही उरला मला आदर, सत्कार समारंभ पुरताच होतो हल्ली माझा शाही वापर, सत्कार समारंभ पुरताच होतो हल्ली माझा शाही वापर। माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाखरांनो तुम्हाला। पाखरांनो तुम्हाला आहे का कसली चिंता, पाखरांनो तुम्हाला आहे का कसली चिंता, या घोर संसारातून तुमची कशी मुक्तता, नको हे मानवी जीवन मला वैताग आला, नको हे मानवी जीवन मला वैताग आला, नको हा प्रपंच संसार हवे तुमची जीवन मला। पाखरांनो तुम्हाला आहे का कसली भीती, पाखरांनो तुम्हाला आहे का कसली भीती, तुम्ही ह्या थोर गगनात निर्भय जीवन जगती, नाही तुम्हाला शत्रू नाही कुणाशी वैर, खरं तुमच्या जीवनात नाही कसला घोर। पाखरांनो तुम्हाला वाटतोय का आनंद, पाखरांनो तुम्हाला वाटतोय का आनंद, उंच नभात उडण्यात होत असेल दंग, उंच नभात उडण्यात होत असेल दंग, तुमच्या ह्या जीवनात नाही कुणाची बंधनं नाही थोर संकट स्वातंत्र्य हे जीवन। पाखरांनो तुम्हाला आहे का कसले दुःख, कसे निरोगी शरीर किती चांगले सुख, नाही बिमारी ना।

दवा मिळते नभातील शुद्ध हवा, नाही बिमारीना दवा मिळते नभातील शुद्ध हवा, मला बी देणारे देवा पाखरांचा हा जन्मनवा, मला बी देणारे देवा पाखरांचा हा जन्मनवा। माझ्या कवितेचं शीर्षक आहे आता माझा गाव। माझा गाव नदीच्या काठी पलीकडे तो सुंदर सुंदर, माझा गाव नदीच्या काठी पलीकडे तो सुंदर सुंदर, विशी समोर वडाचे झाड तेथे हनुमंत मंदिर, वडाच्या शेजारी मोठा माझा वाडा तो चौकाचा, बांधलेला तो जुना माझ्या प्रिय आजोबांचा, गावाच्या बाजूस माझी सुंदर इमारतीची शाळा, गावाच्या बाजूस माझी सुंदर इमारतीची शाळा, असा गाव बघुनी माझा सुटतो प्रेमाचा जिव्हाळा, असा गाव माझा वसला सुंदर दाट या फुलझाडीत, नदीचा तो खळखळ नाद भरतो रात्रंदिन कानात, आमच्या नदीचे पाणी बघा कसे वाहते वेगानं, आमच्या नदीचे पाणी बघा कसे वाहते वेगानं, तिच्या ह्या जल वेगातून फुलविते वृंदवन, माझ्या गावाची सुधारणा त्या रुंद रस्त्याची रचना, जणू काही वाटते बघा छोट्या शहराची ही योजना, नाही दिसणार तंटा भांडण आज येथे या समाजात, नाही दिसणार तंटा भांडण आज येथे या समाजात, बंधू प्रेमानं जगतो जीवन माझ्या या सुंदर गावात, बंधू प्रेमानं जगतो जीवन माझ्या या सुंदर गावात।

0: म्हणूचे बोल आहे विसनी नवरा नको गवाया. औंदा लगीन करायचं मया विसनी नवरा नको गवाया. औंदा लगीन करायचं मया विसनी नवरा नको गवाया. नवरा हवा हुंडा न घेणारा नवरा हवा हुंडा न घेणारा माया जीवाला जीवू देणारा. नवरा हवा हुंडा न घेणारा माया जीवाला जीव देणारा असावा मला समजून घेणारा. असावी त्याला दया माया विसनी नवरा नको गवाया. औंदा लगीन करायचं माया विसनी नवरा नको गवाया. असावा नवरा स्वाभिमानी एक नारी एक वचनी. असावा नवरा स्वाभिमानी एक नारी एक वचनी रामासारखा एक वाणी. राम भक्तीचा असा वळा विसनी नवरा नको गवाया. औंदा लगीन करायचं मया विसनी नवरा नको गवाया. गुटका नको त्याला दारू नको. गुटका नको त्याला दारू नको कसल्याही व्यसनाच्या आरी नको. असावी गळ्यात माळ मुखी हरिनाम असावी संप्रदायाची त्यावर छाया विसनी नवरा नको गवाया. औंदा लगीन करायचं मया विसनी नवरा नको गवाया. विसनी नवरा नको गवाया.
1: रामदास बलांडे यांचं कविता वाचन आत्ताच आपण ऐकलं.

बरेत कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नांदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो

0: फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
1: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगढच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कोणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत। शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले।
2: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे।
3: कुठल्याही वनवास विभागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही। एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत।
1: हा खडतर प्रवास अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती, शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर।
4: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प। याविषयी माहिती देणार आहे विद्याधर वालावलकर।
5: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं। म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा।
4: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका। निसर्गायण

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 7 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहिती आहे? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
7: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in।
8: हर घर सूर्य घर।
9: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटं खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. घाऊक ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद शाळांमधल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% इतका पाऊस झाला आहे. या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131.5 शतांश टक्के पाऊस झाला. मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात 104.2 शतांश मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56% इतकं आहे. 1 जूनपासून कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला असून या विभागात सरासरीच्या 103.5 दशांश टक्के पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचं दिसून येत आहे. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर एफडीएनं खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं त्यांनी सांगितलं. यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रान, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्व घटकांना हे आदेश लागू असतील. या आदेशामागचा उद्देशही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केला.
1: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, एफबीओमध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं. त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंडे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सागरी महासत्ता होण्यासाठी भारताला कौशल्य विकास, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि नाविकांचं कल्याण यावर विशेष भर द्यावा लागेल असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. मुंबईत लोकभवनात 63व्या सागरी दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशात 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533हून अधिक मान्यताप्राप्त भरती आणि नियुक्ती संस्था कार्यरत असून या संस्थांनी महाराष्ट्रातल्या विद्यापीठांशी सहकार्य करावं असं राज्यपाल म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं राज्य शासनातर्फे त्यांच्या समग्र वाङ्मयाचा हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या 7 भाषांमध्ये अनुवाद करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज मुंबईत 1 दिवसीय अनुवाद कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होते. यंदा महात्मा ज्योतिबा फुले यांचं 200वी जयंती वर्ष असून केंद्र आणि

राज्य सरकार या निमित्तानं विविध उपक्रम राबवणार आहेत. याचाच एक भाग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीनं 2012 प्रकाशित केलेला महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय हा 861 पानांचा ग्रंथ 7 भाषांमध्ये अनुवादित केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सगळी मदत शासन करेल असं शेलार यांनी जाहीर केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या इयत्ता 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 2421 जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. संपूर्ण भरतीमध्ये पेसा क्षेत्रासाठी 885 तर नॉन पेसा क्षेत्रासाठी 1536 जागा राखीव आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक अशी सर्व पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी दिली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटापेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज हंगामी परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक एल आर बिश्नोई यांचाही या समितीत समावेश आहे. भूमिहीनांना गायरान जमिनी आणि झुडपी जंगलं शेती करण्यासाठी द्यावीत अशी मागणी केंद्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. भूमिहीन लोकांना उपजीविकेसाठी शेती मिळावी यासाठी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीसारखे प्रयत्न व्हावेत असंही ते म्हणाले. आपला पक्ष एनडीए सोबत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये आम्हाला महामंडळांमध्ये 1-2 अध्यक्षपदं आणि 30-40 सदस्यपदं द्यावीत, जिल्ह्यापासून राज्यापर्यंत सत्तेत सहभाग द्यावा असंही आठवले म्हणाले. आठवले यांनी यवतमाळमध्ये सामाजिक न्याय योजनांचा आढावा घेतला. पीक विम्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी काँग्रेसनं शहर परिवर्तन गटाची स्थापना केली आहे. त्याचा प्रारंभ मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये झाला. मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात आज शहर परिवर्तन गटाचं उद्घाटन करण्यात आलं. शहरांचं बकाल रूप आणि गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी हा मंच सुरू केला आहे. तो केवळ काँग्रेसचा मंच न राहता शहराच्या विकासाकरता काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खुला असेल. सामान्य नागरिक, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुणाई आणि विशेषतः जेनझीसाठी या उपक्रमाची दारं खुली आहेत असं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि शहर परिवर्तन गटाचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटं खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. घाऊक ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळेतल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावर

0: वरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:10 आणि 23 सेकंद झाले आहेत.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या आवाजात बेटी बचाव गीत आताच आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यवहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. याबाबतच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, राज्यात 1989 पासून असलेल्या नियमाच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबईनं नेहमीच देशभरातल्या नागरिकांना सामावून घेतलं आहे. देशाच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांना रोजगार मिळावा ही शासनाची भूमिका आहे. त्याचवेळी महाराष्ट्राची भाषा आणि संस्कृती यांचा अभिमान राखणंही तितकंच आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीचा प्रचार प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे, असं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
1: महायुती सरकार आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा, राज्यातील जनतेबरोबरच देशातील अन्य प्रांतातून आलेल्या गोरगरीब लोकांना सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा ही प्रामाणिक भूमिका आहे. आणि मुंबई तर सगळ्यांना कुशीत घेऊन देशातील प्रत्येक गोरगरीब नागरिकांना असू द्या किंवा श्रीमंतांना असू द्या किंवा गर्भश्रीमंतांना असू द्या, पुढे घेऊन जाण्याची मुंबईची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आलेली आहे. परंतु प्रत्येक राज्याला प्रत्येक राजभाषेचा म्हणजे त्यांच्या भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे. तसंच महाराष्ट्राला सुद्धा मराठीचा अभिमान असणं गरजेचं आणि अभिजात भाषेचा दर्जा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीला दिलेला असल्याकारणानं त्या मराठीचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा आणि मराठी सर्वसामान्य दूरवर जगामध्ये पोहोचावी ह्या प्रामाणिक हेतू मनामध्ये ठेवून आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही सुरुवात करतोय. रोजगार हा मुंबईचा मूळ उद्देश आहे, महाराष्ट्राचा मूळ उद्देश आहे. परिवहन खात्याच्या वतीनं जरी कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली तरी कोणाचा रोजगार बुडावा ही आमची भूमिका नाहीये आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे. 1,65,600 अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं, म्हणजे कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाहीये. व्यावहारिक मराठी ज्ञान हे कायद्याच्या कक्षेमध्ये तेवढंच आहे. त्यामध्ये मी असं कधीच म्हणणार नाही की परराज्यातून आलेले आमच्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी घरी गेल्यानंतर सुद्धा मराठीमध्ये कुटुंबियांसोबत मुलांबरोबर म्हणजे बोलले तर आनंद आहे, म्हणजे कुटुंबियांबरोबर पूर्णतः मराठीत बोलले तर खूपच आनंद त्या गोष्टीचा. परंतु आमच्या दृष्टीनं फक्त व्यवहारिक नॉलेज हेच महत्वाचं आहे. उद्या आम्ही असंही त्यांना सांगत नाही की तुम्हाला एवढं मराठी आलं ना चला आता मराठीमध्ये पीएचडी करा, असंही आम्ही सांगणार नाही. घरात जाऊन मराठीत बोला असंही आम्ही सांगणार नाही. आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे, मराठी वर आमचं प्रचंड प्रेम आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असल्याकारणानं मराठी भाषा फार मोठी आहे, हजारो वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे आणि त्याचबरोबर ही मराठी तर तुम्ही बोला पण प्रवाशांनाही मी आवाहन करणार आहे. कारण अनेक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आम्हाला हेही सुद्धा सांगितलंय की साहेब ही वेळ आली नसती तुमच्यावर ही कारवाई करायची, जर आमच्या बरोबर प्रवाशांनी जर मराठीत संवाद साधला असता तर आम्ही कई वर्षापूर्वीच मराठी शिकलो असतो, आम्हाला मराठी शिकवणी घ्यायची आज वेळ आली नसती. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा समोरचा जो रिक्षा टॅक्सी चालक आहे तो अमराठी असं समजून त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये नव्हे तर जरी तो अमराठी असेल तरी त्याच्याबरोबर मराठीतच बोला, जेणेकरून आपली मराठी भाषा सातासमुद्रापलीकडे पोहोचू शकेल.
0: श्रोते हो, परभाषक रिक्षा टॅक्सी कॅब चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण प्रबोधन आणि परीक्षण करण्यासाठी एक मोठी यंत्रणा सरकारनं उभारली. याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष आणि साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ.
2: अमराठी भाषिकांसाठी हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान जो परिवहन विभागाच्या वतीने व राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 1 मे 2026 ते 15

0: ऑगस्ट 2026 मध्यरात्रीपर्यंत राबविण्यात आला. खरं म्हणजे हा विषय परिवहन विभागाचा असला तरी परिवहन विभागाने शिकवायचं धोरण काही नव्हतं आणि अशा वेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढे येऊन हे अभियान राबवायचं ठरवलं. आणि यासाठी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांना त्यासाठी बोलवण्यात आलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संकल्पना मांडली आणि मग यावरती काही ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेशकर निक यांच्या नेतृत्वाखाली अरुण म्हात्रे असतील, प्रवीण दवणेवरे असतील, हे सगळे आमची मंडळी एकत्र येऊन एक सिलेबस आम्ही तयार केलं. हे जे काही रिक्षा चालक, ऑटो, ओला, उबेर किंवा टॅक्सी यांना काही ग्रॅमॅटिकली मराठी बोलायची गरज नव्हती, पण यांना निदान कस्टमर किंवा आपल्या पॅसेंजर बसलेल्या पासून ते प्रवास संपेपर्यंत जी काही व्यवहारी बोलायची भाषा होती, म्हणजे मला इकडे जायचं आहे, कुठे थांबू, सीएनजी मला भरायला जायचं आहे, अशी साधी साधी वाक्य त्यांच्याकडनं आम्ही पाठ करून घेतली आणि मग त्यातून एक 16 वाक्यांचं सिलेबस तयार केलं. आता महाराष्ट्रभर जवळ 36 जिल्ह्यांमध्ये आपल्याला सगळं अभियान राबवायचं होतं आणि म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ आणि इतर काही साहित्य संघांची मदत घेऊन जवळजवळ महाराष्ट्रभर 1600 शिक्षक आमचे काम करत होते. यामध्ये असं की पटकन काही त्यांना 16 वाक्य शिकवायची नव्हती, एका तासामध्ये 4-4 वाक्य असे 4 दिवस आणि मग 4थ्या दिवशी त्यांची ओरल, त्याच सिलेबसवरती त्यांची ओरल घ्यायची ठरलेली होती. मला अतिशय आनंदाने आहे ते सांगावं असं वाटतं की एकूणच संपूर्ण राज्यामध्ये 1,65,600 प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आले आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,423 लोकांना महाराष्ट्रभर आम्ही मराठी भाषा संवाद भाषा या अभियानातलं प्रशिक्षण दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट प्रदान 17 ऑगस्ट 2026 रोजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मराठी भाषा मंत्री यांच्या उपस्थितीत या 16 संपन्न झाला. या 16 मध्ये प्रचंड प्रतिसाद होता, म्हणजे आम्हाला तर खूप चांगले चांगले अनुभव आले आणि 6:30 देखील आम्ही क्लासेस सुरू केलेले आहेत. उदंड असा प्रतिसाद मिळाला. एकूणच या सगळ्या 1,65,600 पैकी साधारणतः 7,750 लोक ही नापास झाली, त्यांची पुनर्परीक्षा घेण्यासाठी म्हणून विनंती आम्ही शासनाला केलेली आहेत आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जवळजवळ अजूनही 24,000 लोक वेटिंग वरती आहेत, तर त्याबद्दलही शासन नक्की धोरण घेईल आणि त्यांना पुन्हा या क्लासेसमध्ये येण्याची संधी मिळणार आहे.
1: श्रोते हो, सरकारी पातळीवर आयोजित केलेल्या अशा अभियानामध्ये समाज सहभागी होत नाही, तसंच ज्यांच्यासाठी आयोजन केलं आहे त्यांचाही प्रतिसाद मिळत नाही असं बरेचदा दिसून येतं. या अभियानामध्ये कोणाचा सहभाग होता आणि चालकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळाला हे देखील प्रदीप ढवळ यांच्याकडून जाणून घेऊया.
0: एक साहित्यिक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेने जवळजवळ आमची सगळीच टीम अगदी पालघर पासून ते बांद्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही दौरे करून उत्तम असा प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्येच जवळजवळ 75,000 आपण अमराठी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर बांधवांना शिकू शकलो याचा एक प्रचंड मोठा आनंद मला इथे व्यक्त करावा असा वाटतो. आणि ठाण्यामध्ये उत्तम प्रतिसाद जवळजवळ मिळाला. ठाण्यामध्ये जवळजवळ 30,000, ज्याच्यामध्ये नवी मुंबई, पालघर, ठाणे, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र. आता उरलेल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय फारसा असं मराठीचे धडे घ्यावे लागले नाही, कारण सगळ्यांचीच भाषा तशी उत्तम असल्यामुळे जरी अमराठी असले साधारण तिकडे 10,000-11,000 देखील आपल्याला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे MMR एरिया सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे. आता हे मिशन पुढे चालू राहावं असं उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे आणि थोडासा हा विरोध कुठेतरी होत असतो, तसा तो विरोधही झाला पण फारसा विरोध कुठे आम्हाला जाणवला नाही. प्रत्येक क्लासमध्ये प्रचंड गर्दी होत होती आणि प्रत्येकाला असं जाणवत होतं जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राने आपलं मोठं केलं आहे, महाराष्ट्रामध्ये रोजीरोटी आपण कमवतो तर आपल्याला मराठी भाषा आली पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आम्हाला प्रामुख्याने जाणवत होती आणि त्यांचा उत्तमचा प्रतिसाद प्रतिक्रिया आम्हाला मिळत होती. त्यांची मौखिक परीक्षा झाली. ती परीक्षा म्हणजे जे सिलेबस आम्ही शिकवलं ना त्याच सिलेबसवरती आम्ही प्रश्न विचारत होतो, त्यावेळी मग आरटीओचे अधिकारी होते.

0: आमचे प्रशिक्षक घेणारी मंडळी होती, एखादा साहित्यिक त्यामध्ये असायचा आणि ओरल आम्ही परीक्षा त्यांची घेतली आणि त्याही परीक्षेत त्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. म्हणजे काय काय ठिकाणी अगदी शाळेतले मुलगे कसे असतात अशी पाठ करत सगळी ती वाक्य आलेली होती, असे अनुभव आले. आणि थोडं म्हणजे परप्रांतीय हे सगळी मंडळी मराठीवरती देखील उत्कटपणे प्रेम करत असताना आमच्या लक्षामध्ये आलं, त्यांचाही प्रतिसाद उत्तम होता असं मला येथे आवर्जून सांगावं असं वाटतं.
1: श्रोते हो, सरकारच्या प्रयत्नांना दाद न देत

0: महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 24 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सार्वजनिक वाहन ज्या क्षेत्र चालविणार आहेत त्या कार्यक्षेत्रातील त्या वाहन चालकाला त्याचे भौगोलिक ज्ञान तसेच मराठी भाषा आणि त्या भागात जास्त बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचे काम चलाव ज्ञान असणे आवश्यक आहे. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे काम चलाव ज्ञान येणं आवश्यक आहे. तसेच 12 ऑगस्ट 2026 नवीन नोटिफिकेशन निघालं. या नवीन नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठी भाषेचे जुजबी नॉलेज प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे जुजबी नॉलेज प्राप्त करून न घेल्यास तर कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते. तर ज्या चालकांनी जुजबी नॉलेज किंवा मराठी भाषेचं ज्ञान जर प्राप्त करून घेतलं नाही त्यांच्यावर आमच्या वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली जाणार आहे. आमच्या वायुवेग पथकामध्ये मोटार वाहन निरीक्षक असतात. ह्या मोटार वाहन निरीक्षकांमार्फत ही कारवाई केली जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली जाणार आहे. मोटार वाहन निरीक्षक त्यांच्याशी मराठी भाषेत बोलतील आणि त्यांनी जर मराठी भाषेत प्रतिसाद दिला नाही तर जागीच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आता ही कारवाई कशाच्या स्वरूपाची असेल तर जे रिक्षा चालक मराठी भाषेत बोलणार नाही अशा रिक्षा चालकांना जागच्या जागीच नोटीस दिली जाणार आहे. साधारणतः ही 1 महिन्याची नोटीस असणार आहे. म्हणजेच 1 महिन्यामध्ये त्यांनी मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्या कन्सर्न ऑफिसमध्ये जाऊन आपल्या मराठी भाषेविषयी ज्ञान प्राप्त झाल्याचे सांगावे. त्यानंतर जी काही पुढची कारवाई म्हणजे बॅचवर केली जाणार आहे ती त्यांच्यावरची टळू शकेल. जर ह्या 1 महिन्यामध्येही त्यांनी आपलं मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर 3 महिन्याकरिता त्यांनी जो आमच्या विभागाकडून प्राप्त करून घेतलेला बॅच आहे तो बॅच सस्पेंड केला जाणार आहे. आणि ह्या 3 महिन्याकरिता त्यांना पुन्हा मराठी भाषा शिकण्याची मुभा दिली जाणार आहे. जर ह्या 3 महिन्यातही त्यांनी मराठी भाषेचं नॉलेज प्राप्त करून नाही घेतलं तर त्यांना आमच्या विभागाकडून जो काही बॅच दिलेला आहे तो बॅच रद्द केला जाईल. परंतु रद्द करण्यापूर्वी एकदा त्यांचे म्हणणे 100% विभागाकडून ऐकले जाणार आहे आणि त्यानंतरच दिलेला बॅच हा रद्द केला जाईल.
1: श्रोते हो, भाषा हे जोडण्याचं माध्यम आहे, तोडण्याचं नाही. समभाषकांमध्ये आपुलकी वाढते आणि त्यामुळे व्यवसाय वृद्धी देखील संभवते. ही वस्तुस्थिती सर्वांनी जाणून घ्यायला हवी. या विषयाकडे भाषा संघर्ष नव्हे तर भाषा सौहार्द या दृष्टीनं पाहिलं तर सगळंच सोपं होईल. श्रोते हो, आमचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स
2: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची,
2: तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
1: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम
2: किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.
0: शेतकरी बांधवांनो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत हॅलो किसान. डॉक्टर सुनील कुमार शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधणार आहेत, पण त्यापूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20, 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 20 ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 20 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 23 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 97 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 90 ते 95 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 20, 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 20, 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 23 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 27 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 93 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 87 ते 92 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 21 ते 23 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये 20, 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 19, 20 व 21 ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 22 व 23 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 19, 20 व 21 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 22 व 23 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 23 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 92 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 72 ते 74 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला, खरीप पिकामध्ये शिफारशीप्रमाणे फुले मायक्रोन्युट्रियंट ग्रेड 2 तसेच फुले सुपर बायोमिक्स यांचा वापर करावा. शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून मेघदूत हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन तसेच मेघगर्जना व विजांचा कडकडाट यांच्या अंदाजासाठी दामिनी हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
3: अरे सुन तो,
4: मुझे क्या सुनाना चाहते हो, जो सुनाओ मेरी सौतन को.
3: किसको?
4: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है.
3: अच्छा ये बात है.
4: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
3: अब तो झट से बात हो जाती है.
4: ऐसा क्या?
3: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
4: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
3: हाँ,
4: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
0: किसान वाणी कार्यक्रमात आता वळूया हॅलो किसान कडे. हॅलो किसान या कार्यक्रमात डॉक्टर सुनील

0: कुमार यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधला, त्यांच्या शंकांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. आणि आज या चर्चेचा विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी. तर ऐकूया या संवादाचा दुसरा भाग.
1: नमस्कार, मी डॉक्टर सुनील कुमार, विषय तज्ञ कृषी विस्तार. मी सध्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी कोल्हापूर महाराष्ट्र येथे कार्यरत आहे आणि मी गेले 8 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतावर आपले जे काही एफपीओच्या माध्यमातून असेल किंवा आयसीटीच्या माध्यमातून असेल, मोबाईल ॲप्स असेल किंवा जे काही पोर्टल्स असेल त्यातून आणि बरेचसे जे काही नवीन गोष्टी येतात त्याच्यावर शेतकऱ्यांना शेतावर मार्गदर्शन करणं आणि त्यांना बऱ्याचशा माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही आमचे केवकेतून करत असतो. आयपीओचा जो हे ज्वलंत मुद्दा आहे तो ह्याच्यात एकच मुख्य मुद्दा आहे. सरकारचं पण धोरण असं आहे की ग्रुप शेती म्हणजे समूह शेतीमध्ये कसं शेतकऱ्यांना आणायला पाहिजे. का? तर जेव्हा एक शेतकरी कुठलाही ते व्यवसायामध्ये जाते मग ते त्याला सगळं खर्च स्वतः बियर करावं लागते. मग जर तुम्ही हेच काम आपल्या समूहाच्या माध्यमातून केलं तर तुम्हाला तुमचं जेवढं खर्च असेल ते ऑटोमॅटिकली कमी येते, तुम्हाला जास्त लोकांचे तेवढं कॅपॅसिटी तुमची वाढते आणि तुमचं मार्केटमध्ये जे काही तुमचं प्रोडक्ट असेल जेव्हा तुम्ही ते घेऊन जातात तुमची बार्गेनिंग पॉवर किंवा कॅपॅसिटी तुमची वाढते, तेव्हा तुम्ही तुमची जे काही प्रोडक्ट असेल त्याचे रेट तुम्ही स्वतः ठरवू शकता किंवा तुम्ही थोडा वेळ थांबवू शकता. एफपीओचं धोरण असंच आहे की लोकांमध्ये किंवा लोकांचे जे काही शेतकरी असतील त्यांचं बार्गेनिंग पॉवर वाढायला पाहिजे. तर समजा आता काहीतरी नवीन शेतकरी असतील त्यांना आता हे नवीन ह्याची संकल्पना माहीत नाही, ह्याच्यात काय करायला पाहिजे? कमीत कमी 8 ते 10 शेतकरी जे ज्यांचं ध्येय एकच आलं पाहिजे किंवा आम्हाला आपले जे काही पीक असतील किंवा जे आपले जे काही प्रोडक्ट आम्ही आता लॉन्च करणार आहे किंवा आम्ही बनवणार आहे किंवा आमच्याकडे जे काय असेल त्याच्यावर पुढं जाणं आणि त्याचं मार्केटिंग बघणं किंवा आपल्याकडे जे काही मार्केटमध्ये आपले पैसे एवढं खर्च होते ते कसे कमी करता येते आणि आपले बार्गेनिंग पॉवर कसं वाढवावं ह्याच्यासाठी ही शेतकरी कंपनी उभारणी करणे गरजे असते. हॅलो,
2: हा नमस्कार.
1: हा बोला.
2: मी आदर्श बनगे बोलतोय, बाजार भोगाव, जिल्हा कोल्हापूर. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, शेतकरी उत्पादक कंपनी काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेती असायलाच पाहिजे का?
1: शेतकरी कंपनीमध्ये 100% जे काही मेंबर्स असतील त्या मेंबरच्या नावावर शेती असणं गरजेचं आहे. म्हणजे तिथे ऑटोमॅटिक आपल्याला ते कागदपत्र मध्ये दाखवावं लागते की आम्ही शेतकरी आहेत. नाही तर असे बरेचसे जसे की आता लोकांचं एक्सप्लॉयटेशन म्हणजे आपले जे काही शेतकरी आहेत त्यांचं एक्सप्लॉयटेशन कसं होते, बाबा बरेचसे लोक आहेत जे काही शेती करत नाही, शेतीचे त्यांचे काही संबंध नाही पण त्यांच्या नावाने ते काय करतात, शेतकऱ्यांच्या नावाने शेती घेतात आणि पुढे ते त्यांच्या नावाने चालवतात पण त्यांच्या शेतीचं काय नाही. मग हिथं आपले जे काही शेतकरी आहेत त्यांचं नुकसान होते का? तर त्यांना काहीच भेटत नाही ह्याच्या मागे. म्हणून शेतकरी कंपनी जे आहे ते ह्याच्यात जे काही शेतकरी 100% शेतकरी आहेत तेच त्याचे मेंबर होतील. दुसरे बाहेरचे कुठलेही जे काही लोक असतील त्यांचं ह्याच्यात इंटरफेरन्स नसणार आहे. मेंबर कोणी पण असू द्या, महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, त्यांच्या नावाने कुठले तरी शेती होणं गरजेचं आहे. हॅलो,
3: नमस्कार. हॅलो किसान का? नमस्कार सर, मी अमृता जोशी बोलते गडिंगलाजहून, नेसरी तालुका गडिंग्लज. माझा प्रश्न असा होता की कोणकोणत्या पिकांसाठी शेतकरी उत्पादक कंपनी काढता येते?
1: हे सगळं पिकासाठी तुम्ही तुमचे जे काही लोकल लोकॅलिटीनुसार म्हणजे समजा तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये आहे, तुमचं मुख्य पीक काय काय आहे त्या पिकावर जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही पिकावर तुम्ही काही पण करू शकता. कुठलाही म्हणजे कृषी किंवा कृषी निगडीत जे काही व्यवसाय असेल तुम्ही कुठलाही उभारणी करू शकता. इव्हन तुम्ही मीट प्रोडक्शनमध्ये पण जाऊ शकता. आपले काही जनावर असतात त्यांचे बाबा आपल्याला काहीतरी शेळी आहे मेंढरी आहे त्याचं आम्हाला काहीतरी मोठा व्यवसाय करायचा असेल किंवा आपले जनावर आहे म्हणजे दुधाचं जनावर ते गाय असेल म्हशी असेल त्याचा मोठा काहीतरी गोठा करायचा असेल असं कमोडिटीसाठी पण तुम्ही कंपनी उभारणी करू शकता. असं काहीच नाही की बाबा शेती किंवा जे काही पीक असतील पीक आणि पिकाचे निगडीत जेवढं अग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर्स आहेत एनिमल्समध्ये पण हे सगळं ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला कंपनी उभारणी करता येते. एक कंपनीमध्ये तुम्ही 3-4 प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता, 3-4 पीक 8 पीक म्हणजे जसं आपली कॅपॅसिटी असेल तसे आम्ही घेऊ शकतो. का? आता समजा आता तुम्ही जर चंदगड किंवा आजरा आता कोल्हापूर जर पकडलं तर त्या भागात नाचणी जास्त होते, त्याचं मार्केटिंग करणं आणि हे आणि दुसरं नथनी सोडले की काजू जास्त आहे.

0: ह्या दोन पिकामध्ये लोक जास्त म्हणजे म्हणण्याचे उद्देश कसे आहे की आपले जे काय लोकॅलिटी आहे त्या लोकॅलिटीमध्ये आपले जे रॉ मटेरियल्स आहे जे आम्ही वापरणार आहे याच्यासाठी त्याचे प्रोडक्शन जर जास्त असेल तर ऑटोमॅटिकली तो रॉ मटेरियल आपल्याला दुसऱ्याकडून खरेदी करण्याची गरज पडत नाही. म्हणून आपले जे काय लोकॅलिटीमध्ये माझे काय जे काय जास्त होते त्याच्यावर जास्त भर द्यायला पाहिजे.
1: हॅलो, नमस्कार, माझं नाव पांडुरंग तारळेकर कुरडू. मी शेतकरी आहे, आमचा ग्रुप आहे, त्याची नोंद कुठे जाऊन करायची आहे?
0: जी, पहिला तर जे काही आपले मेंबर्स असतील त्यांना एकदम 100% त्यांची माइंड एकदम मेकअप करायला पाहिजे की बाबा हे आपल्याला शेतकरी कंपनी उभारणी करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात मागे पडायचं काहीच बघायचं नाही, कधीच नाही. एकदा शेतकरी कंपनीमध्ये गेला की 100% तो कंपनी पुढे कसं जायला पाहिजे. म्हणजे 2-4% लोक असं पण आहे की जे फक्त आपल्या घरच्या लोकांना ते ऍड करून आणि ते करतात, पण ते चुकीच आहे. का? तर जे काही कंपनीचे जे काय मेन ध्येय मेन उद्देश आहे की बाबा सगळं शेतकऱ्यांचं हे चांगला व्हायला पाहिजे, फक्त माझे 4 लोकांचं नाही. म्हणून ह्याच्यात जास्त जास्त लोकांचे सहभाग असणं गरजेचं आहे आणि कोणीही 10 शेतकऱ्यापासून तुम्ही ह्याच्यात सुरुवात करू शकतात. जेवढं जास्त तुमचं लोक असतील तेवढं जास्त तुमची कॅपॅसिटी वाढते, तुमचे फायनान्शियल जे काय आउटपुट असेल ते पण वाढते. लोकांना जेव्हा तुम्ही ह्याच्यात अंतर्गत घेताय तेव्हा ते एक नॉमिनल फी तुम्ही एंट्री जसं की एक नॉमिनल रजिस्ट्रेशन फी तुमच्याकडून 2,000-5,000 जास्त तुमचं असेल किंवा लोकांची जास्त कॅपॅसिटी असेल तसं तुम्ही घेऊ शकतात आणि आपले त्यांचं मेंबर करू शकतात. 1 vote 1 share पण हे शेअर असते आणि जेव्हा लोकांमध्ये आपलं जे काय तुम्ही लोकच ठरवतात की आमचं बाबा आमचा डायरेक्टर कोण असणार आहे हे ह्या 3 वर्षासाठी किंवा पुढच्या 5 वर्षासाठी कोण असणार आहे हे असं असं बोर्ड मेंबर असायला पाहिजेत ह्या आणि ह्या बोर्ड मेंबरनी हे पूर्ण जे काय काम असेल कंपनीचं ते बघायला पाहिजे आणि जे मेंबर्स असतील मेंबरला कंपनीकडून जे काय आलं त्याची माहिती तात्पुरतं लगेच द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना समजा पहिल्या वर्षापासून जर आम्ही मार्केटिंग मध्ये गेलो तर 100% त्यांना सगळ्या शेतकऱ्यांना ऍड करायला पाहिजे ह्याच्यात.
2: हॅलो सर, नाव ज्योती कर्डे, तळंदगे. शेतकरी उत्पादक कंपनीचे रेशीम शेती किंवा फुल शेतीचा समावेश होतो का?
0: सगळं मी मॅडम सगळं कृषी किंवा कृषी संबंधित कुठलाही व्यवसाय असा तुम्ही शेतकरी कंपनीच्या माध्यमातून करू शकता. आता ह्याच्यात समजा पाली हाऊस असेल किंवा फूल शेती असतील रेशीम शेती असतील किंवा कृषीच्या संबंधित कुठलाही व्यवसाय असेल तर तुम्ही 100% करू शकता किंवा त्याच्या पुढे पण जाऊन तुम्ही करू शकता. जसं की साखर असते मोठी खडी साखरचा आपल्या ह्याच्यात डायट काय संबंध नाही कृषीचं, पण कुठंतरी हे साखर पासून बनते म्हणून ते म्हणजे तिथपर्यंत लोक जातात. आणि जनावरांमध्ये कुठल्याही जनावरांबद्दल तुम्ही काही हे गोठा उभारणी करायचा असेल किंवा मीट प्रोसेसिंग पर्यंत तुम्ही जाऊ शकतात.
2: तर यासाठी तालुक्यातल्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येऊ शकतो का?
0: जी, ह्याच्यात काहीतरी जे काही स्कीम्स असेल तर स्टेटचे जर स्कीम आपल्याला घ्यायचे असेल तर 100% आपल्याला जे काही तालुका कृषी अधिकारी असतील तुमच्या तालुकाचे त्यांना तुम्ही संपर्क केला की ते तुम्हाला ह्याची माहिती पूर्ण देतात. आणि जिल्ह्यात जर बघितलं तर DSAO ऑफिस ह्यामध्ये पण तुम्ही संपर्क करू शकतात. आणि सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम चालू आहे, बालासाहेब जनावणी स्कीम आहे, स्मार्ट प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाच्या अंतर्गत पण तुम्हाला शेतकरी कंपनीचं माहिती पर आहे आणि हे माहिती पुढे शेतकऱ्यांसाठी कामाचं आहे. सध्या आता जे काही फोकस आहे तो गव्हर्नमेंटचं प्राकृतिक खेती म्हणजे आता नॅचरल फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणा किंवा सेंद्रिय शेती म्हणा ह्याच्यावर पण शेतकऱ्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटने भरपूर हे फोकस केलेला आहे. आणि आता सध्या जे काही स्कीम जिथं जिथं गरजेचं असेल तर तसं एक एक तालुका वाईज एक एक शेतकरी गट असं 50 लोकांचं किंवा एक एक कमीत कमी 125 एकराचं एक एक शेतकरी कंपनी ह्याच्यातून ह्या माध्यमातून पण ते करायला लागलेत. जसं की लोकांमध्ये सेंद्रिय शेतीचं पण आवड वाढायला पाहिजे, दुसरे आपले जे काही शेतकऱ्यांचा खर्च आहे ते कसे कमी करता येते आणि शेतकरी कंपनीच्या माध्यमातून त्यांचं टोटल जे काही इन्कम आहे ते कसं वाढवता येते ह्याच्यावर सरकारचं पण धोरण आहे आणि बरेचसे स्कीम पण सगळं उपलब्ध आहे. हॅलो
3: हॅलो,
0: हा बोला. आता शेतकरी कंपनीमध्ये अजून बरेचसे स्कीम चालू आहे जसं की 10,000 FPO स्कीम चालू आहे. त्या स्कीमच्या अंतर्गत गव्हर्नमेंटचं धोरण असं आहे की कमीत कमी भारतात जेव्हा FPO उभारणी करायची असेल तर आपलं कुठेतरी एक टार्गेट असायला पाहिजे. असं आहेत की 10,000 FPO स्कीम चालू आहे, परत स्मार्ट प्रकल्पची स्कीम चालू आहे, PFM

0: स्कीम जे काय महिलांसाठी स्पेशली आहे, ठीक आहे, फूड प्रोसेसिंग बिझनेसमध्ये जे काही जाणारे बिझनेस लोक आहेत त्यांच्यासाठी तो स्कीम्स आहे. आणि ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, इनाम आहे. हॅलो
1: हॅलो. हा सर, मी स्नेहल मिठारे बोलतेय कोल्हापूरवरून.
0: हा बोला मॅडम.
1: हा, मला तुमच्यासाठी माझ्याकडे एक प्रश्न होता.
0: हा बोला.
1: आम्हाला पण शेती उत्पादन कंपनी म्हणजे चालू करायची, त्याची काय प्रक्रिया असेल?
0: प्रक्रिया मॅडम असं आहे की कमीत कमी आपले एक 8-10 लोक तर पाहिजे कमीत कमी हे कंपनी फॉर्म करण्यासाठी. आणि कंपनीकडून जे काही बेसिक माहिती असेल ते आपले जे काही सीए असतात चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्याकडे. आपल्याकडे दोन स्कीम्स आहेत, त्या दोन स्कीम मध्ये आपल्याला रजिस्टर करता येते. पहिला कंपनी ऍक्ट आहे जे की भारताचं कंपनी ऍक्ट 2013 चालू त्यात अंतर्गत करता येते. आणि दुसरं जे आपले कॉपरेटिव्ह ऍक्ट आहे त्या ऍक्ट मधून पण करता येते. म्हणजे आता समजा आपल्याकडे कुठल्या तरी गावामध्ये कॉपरेटिव्ह असेल किंवा आपले हे सहकार कंपनी असेल मग त्याच्या अंतर्गत पण करता येते. आणि नॉर्मल आपल्या कंपनी ऍक्ट मध्ये रजिस्टर करून पण आपल्याला करता येते. ह्याच्यात काय डॉक्युमेंटेशन आपल्याला काय मागे पडायची काय तेवढं गरज पडत नाही. एकदा सीए ला आपल्याला कॉन्टॅक्ट केलं की आपले जे काही फॉर्मॅलिटी असेल किंवा जे काही कागदपत्राचं काम असेल तर ते आपल्याला सीए करून देतात. बेसिकली कागदपत्र काय काय लागतात आपलं, जसं की आम्ही शेतकरी आहे ह्याचा एक पाठपुरावा आपल्याकडे असायला पाहिजे. आपल्या नावानं 7-12 असायला पाहिजे, 8-1 असायला पाहिजे. परत आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, हा, किंवा आपल्या जागेचा नकाशा. आणि परत तुमचं काही ITR काय भरलं असेल तर त्याचं एक कॉपी लागते. परत ह्याच्या पुढे आपल्याला डिजिटल साईन लागतं तर ते डिजिटल साईन आपल्याला सीए ते करून देतात. बेसिक आपल्याकडे जे काही माहिती असेल, आम्ही कुठल्याही योजनेला जेव्हा आम्ही फॉर्म भरतो जेवढं आपल्याला लागते मग तेवढंच सेम डॉक्युमेंट इथं पण लागते.
2: शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी डॉक्टर सुनील कुमार यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधला हॅलो किसान मध्ये. आज या संवादाचा दुसरा भाग आपण ऐकलात. या संवादाचा तिसरा भाग आपण ऐकू शकाल गुरुवारी 27 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून.

0: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाव हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात तेव्हा जरूर ऐका. राम राम पाहुणं दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: किसानवाणी कार्यक्रमात जाणून घेऊया उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये स्थानिक जातींच्या शेळ्यांचं संगोपन या विषयीची माहिती आपण ऐकू शकाल आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीतसंवाद ऐकू शकाल. उद्याच्या गीतसंवादचा विषय आहे शंखी गोगलगाय नियंत्रण. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे, तेव्हा माधुरी केस्तीकरचा
2: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी. आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. भारत आणि जपाननं सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर आज

0: अक्षरी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्यात नवी दिल्लीत चर्चा झाली. त्यानंतर हा सामंजस्य करार झाला. जागतिक पातळीवर जलवाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांविषयी राजनाथ सिंग यांनी चिंता व्यक्त केली.
1: हमारी मेरीटाइम लाइफ लाइन्स बढ़ती हुई वल्नरेबिलिटीज का सामना कर रही हैं. फ्रीडम ऑफ नेविगेशन, ओवरफ्लाइट और अनहिंडर्ड लॉफुल कॉमर्स को सुनिश्चित करना सिर्फ इकोनॉमिक नेसेसिटी नहीं है, बल्कि यह एक स्ट्रेटेजिक इंपरेटिव भी है. इंडियन ओशन और पब्लिक ओशन की सुरक्षा आपस में गहरे रूप से जुड़ी हुई है. इसलिए इंडिया के महासागर विजन यानी म्यूचुअल एंड होलिस्टिक एडवांसमेंट फॉर सिक्योरिटी एंड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन और जापान के फ्री एंड ओपन इंडो पैसिफिक इनिशिएटिव के बीच क्लोज अलाइनमेंट आज पहले से भी कहीं ज्यादा जरूरी है.
0: केंद्र सरकारनं दिल्लीसाठीचा मास्टर प्लॅन अर्थात बृहत आराखडा 2047 आज प्रसिद्ध केला. त्यानुसार 40 लाख घरांची बांधणी, उंच इमारती, मेट्रोचं जाळं 640 किलोमीटर पर्यंत वाढवणं यासारखे प्रस्ताव यात मांडले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल TS संधू, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यावेळी उपस्थित होते. दिल्लीतले ठराविक भाग वगळता इतरत्र उंच इमारतींवरचे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. इयत्ता 6वीपासून रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य प्रशिक्षण तर 9वीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करायचा प्रस्ताव नीती आयोगानं मांडला आहे. मुलांमध्ये कौशल्य विकास लवकर सुरू व्हावा आणि त्यासाठी यांचा समावेश शालेय शिक्षणातच व्हावा असं आयोगानं म्हटलं आहे. तसंच सामान्य रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य हा विषय 11वी आणि 12वीपर्यंत शिकवण्यात यावा असंही आयोगानं आपल्या अहवालात सुचवलं आहे. 9 पेक्षा जास्त सिमकार्ड्स नावावर असलेल्यांना नवी मोबाईल कनेक्शन्स देऊ नयेत अशा सूचना टेलिकम्युनिकेशन विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्सना दिल्या आहेत. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड्स घेता येऊ नयेत यासाठी या महिन्याच्या 24 तारखेपासून कडक पावलं उचलायच्या सूचनाही विभागानं दिल्या आहेत. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA नं खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं ते म्हणाले. यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रँड, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांना हे आदेश लागू राहतील. या आदेशामागचा उद्देशही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केला.
2: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यमांनी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, FBOs मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं. त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंढे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयात.

0: न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक एल आर बिष्णोई यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसी बाळाच्या अवाजवी वापराबरोबरच आंदोलकांनी केलेला हिंसाचार, विशेषतः महिला आंदोलनकर्त्यांचा छळ आणि छेडछाडीच्या आरोपांची चौकशी ही समिती करणार आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीत रुजू झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. 11वी ते 13वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायालयानं स्थगित केला, तसंच खाद्य सुरक्षा अधिकारी पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही न्यायालयानं स्थगित केला आहे. या परीक्षांमधून 342 उमेदवार पात्र ठरले होते. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलींप्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात FIR दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातून ही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. अन्न पदार्थ आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचं परीक्षण करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षण शाळेचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांच्याशी चर्चा केली. उत्पादनांचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत तडजोड होऊ नये याकरता संस्थेत मूलगामी बदल करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. भारतीय अन्न महामंडळाशी संबंधित मुद्द्यांवर जोशी यांनी दुसरी बैठक घेतली. बांगलादेशात 35 वर्षांनंतर झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी झाले आहेत. त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष आणि 11 पक्षांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार ओली अहमद यांचा पराभव केला. आलमगीर यांना 255 तर ओली यांना 88 मतं मिळाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त MMM नसीरुद्दीन यांनी दिली. आलमगीर यांचा शपथविधी उद्या बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये होणार आहे. बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित जोडीचा 21-16, 21-12 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर या स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत PV सिंधूला आज पराभव पत्करावा लागला. चीनच्या वांग झी यी हिनं तिला 11-21, 21-15, 17-21 असं पराभूत केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या व्यूज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप्सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात ऐकूया बापूराव विभूते आणि सहकारी यांच्या आवाजात महाराणा प्रताप यांचा पोवाडा.

पाहतून हा समस्कुराला सजविले छान मंडपाला बनविरुपर पक्वनाला राणा मग स्वतः सज्ज झाला राणा मग स्वतः सज्ज झाला स्वाभिमान आणि स्वधर्माला धावूया निश महाल सिंघाला स्वाभिमान धावा सन्मानाने भान सिंघास अनविले सभा मंडपात मानसिंग बसे भोज

धावल्या सैन्य सायाला प्रतापाला गरा ढाजीला रजपूत एक धावला महाराज महाराज वेळ गुजरला महाराज वेळ गुजरला तुम्ही इथून निघा आधी चला राणा प्रताप घोडा उडवीत पार निसटला राणा प्रताप घोडा उडवीत पार निसटला एकके धावे वेगाने वाचवाय

चित्तोड क्रांती झेंडा देवला चित्तोड माझा जो प्राण शत्रूने धरला अडवून शत्रू सेना पायी उडवून भगवा झेंडा

लोकसंगीताच्या कार्यक्रमात बापूराव विभूते आणि सहकारी यांच्या आवाजात महाराणा प्रताप यांचा पोवाडा आपण ऐकलात. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. यानंतर ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऋषिकेश कानेटकर यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत ऐकूया.

श्रोते हो, याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 8:30 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, रात्री 10:15 इनसाईट, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकूया सायली तळवलकर यांचं गायन राग आहे दुर्गा. मध्यलय बंदिश जपताला मध्ये निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत सखी मोरी रुमझुम. द्रुतलय बंदिश द्रुतबंदिश तीन तालामध्ये निबद्ध आहे. बोल आहेत माता भवानी काली. तबला साथ आहे स्नेहल कुमार धामापरकर यांची आणि संवादिनी साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. तर ऐकूया सायली तळवलकर यांचं गायन राग आहे दुर्गा.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सायली तळवळकर यांचं गायन ऐकलं, राग होता दुर्गा. मध्यलयगत झपतालात द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. मध्यलयचे बोल होते सखी मोरी रुमझुम आणि द्रुतगत बोल होते माता भवानी काली. त्यांना तबला साथ होती स्नेहल कुमार धामापूरकर यांची, तर हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुरे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर

0: नभोनाट्य सादर।
1: रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत। आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। प्रसारित करीत आहोत नभोनाट्य कांतापुरम, या नभोनाट्याचा भाग दुसरा।
0: नभोनाट्य सादर करत आहोत कांतापुरा। मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव। हिंदी नभोनाट्य रूपांतर BS भटनागर। मराठी रूपांतर गोविंद मोकाशी। सादर करते गोविंद मोकाशी।

0: रंगम्मा काकी, काकी
1: कोण मूर्ति कसा आहे आता?
0: ठीक आहे
1: पण बेटा गालावाची सोच अजून तशीच आहे रे.
0: अग पोलिसांचा प्रसाद आहे तो, उतरेल काही दिवसांनी.
1: बस तू, मी तुझ्यासाठी इडली आणि कॉफी करून आणते. हा
0: नाही, नको काकी.
1: अरे पण
0: अग आजपासून मी मंदिरात 3 दिवस उपोषणासाठी बसणार आहे.
1: उपोषण का रे?
0: स्कॅपिंग्टन साहेबाच्या फार्मवर काल जो हिंसाचार झाला त्याला कारणीभूत मी होतो. माझ्यामुळेच काल हे सर्व घडलं आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी उपोषणाला बसणार आहे.
1: नाही बेटा, तसं करू नकोस. पण मी ऐकलं की चूक शिपायांची होती.
0: नाही का अगं, अजूनही आमच्या मनात अहिंसेला पूर्ण स्थान नाही. आणि काकी, टाळी नेहमी एका हातानं वाजत नाही. आमच्या मनातच अहिंसा पूर्णपणे रुजलेली नाही. अगं आम्ही सुरुवात केल्यावर साहजिकच पोलीस शिपाई हिंसा करणारच.
1: बेटा

0: अगोदरच अशक्त झालंयस रे, त्यात पुन्हा हे 3 दिवस न खाता तू बसणारेस, अरे आणखी किती अशक्त होशील?
1: नाही का, या 3 दिवसाच्या उपोषणानं माझं मनोबल वाढणार आहे तसा मला पूर्ण विश्वास आहे.
0: बेटा, उपोषण फक्त महात्माजींसाठी ठीक आहे, तुला मला ते न झेपणार एक अस्त्र आहे.
1: ते अस्त्र मी पेलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि काकी, अगं नाही खाल्लं 3 दिवस तर मी मरणार तर नाही ना?
0: जशी तुझी मर्जी, तू कोणाचं ऐकणार थोडंच आहेस?

0: बंधूंनो आणि भगिनींनो, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आताच आपण मंदिरात शपथ घेतली. या देशासाठी आता आपल्याला एक दिलानं, एक मतानं लढायचंय. या गुलामगिरीतून आपल्या भारत मातेची लवकरात लवकर सुटका करायची, तिथं दास्यत्व संपवायचंय. पण हे सर्व करत असताना आपल्याला महात्मा गांधींनी घालून दिलेल्या मार्गावरूनच चालायचंय. हा लढा लढायचाय. विदेशी कपडे टाकून आपण सर्वांनी खादीचा स्वीकार करायचाय. याचा अर्थ आपण स्वतः चरख्यावर सूत कातून आपला कपडा आपणच बनवायचाय. गांधीजींनी सांगितलेला दुसरा मार्ग अहिंसेचा. हो, अहिंसेचा. आपण कोणत्याही प्रकारची मारपीट खून करावी न करता शत्रूला प्रेमानं जिंकायचंय. आणि तिसरा मार्ग, तिसरं सूत्र आहे सत्याचा शोध. नेहमी खरं बोला, खऱ्या मनानं व्यवहार करा. एक लक्षात ठेवा, या लढ्यात अंतिम विजय हा आपलाच आहे.
1: हो, आम्ही हा लढा याच मार्गावरून अगदी प्राणपणानं लढू.
0: शाबास. आता आपल्याला कांतापुरा संघटनेच्या अध्यक्षांची सदस्यांची निवड करायची. पहिलं म्हणजे संघटनेच्या अध्यक्षाचं नाव सुचवा बघू.
2: आपल्या संघटनेचा अध्यक्ष मूर्ती अय्यर असेल.
3: तोच अध्यक्ष असेल.
1: मूर्ती शिवाय दुसरा कोण असणार अध्यक्ष?
2: आणि रंगे गौडा असतील आपल्या संघटनेचे ज्येष्ठ सदस्य आणि मार्गदर्शक.
3: बरोबर बरोबर
1: बरोबर. रंगे गौडांशिवाय संघटनेला महत्वच येणार नाही.
2: आपल्या संघटनेत महिलांचं प्रतिनिधित्व रंगम्मा करतील.
3: बरोबर.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: आणि रंगम्माच्या बरोबरच गावच्या तरुणांचं प्रतिनिधित्व रचना चौधरी करील. आणि पाचवा सदस्य म्हणजे सिनू. सिनू असे.
1: अगदी बरोबर. अरे, सिनूची निवड योग्यच आहे. रामाची सेवा करण्यासाठी बरोबर हनुमान पाहिजेच.
0: आपली पंचायत, आपली संघटना आजपासूनच कामाला सुरुवात करेल. महात्मा गांधींनी पुकारलेल्या सत्याग्रहात आपली संघटना सक्रिय असेल. दारूच्या ताडीच्या दुकानासमोर धरणं देणं, विदेशी कपड्यांची होळी करणं, देशभक्ती विरोधी कायद्याचा भंग करणं, गावची साफसफाई, असे अनेक कार्यक्रम आपल्याला करायचे. आणि यासाठी तुम्हा सर्वांची मदत आवश्यक आहे. तुमच्या सहकार्याशिवाय हे काम होणं अशक्य आहे. जीवाची पर्वा न करता या स्वातंत्र्य लढ्यात सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. सांगा सांगा, तुम्ही सर्व तयार आहात?
3: हो, तयार आहो.
1: देशासाठी आम्ही आमच्या प्राणाचं बलिदान देऊ, पण द्वेष स्वतंत्र करू. देशाला स्वातंत्र्य मिळवूनच देऊ.
4: भारत माता की जय. भारत माता की
3: जय.
4: भारत माता की
3: जय.
4: वंदे वंदे वंदे वंदे.
0: शहर संघटनेकडून महात्मा गांधींचा संदेश आलाय, आपणा सर्वांना सरकारच्या विरुद्ध असहकार आंदोलनात भाग घ्यायचा आहे.
5: हो, पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागणार
0: आहे? सांगतो सांगतो, तेच सांगतोय. हे बघा, सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपण इंग्रजांना शेत सारा द्यायचा नाही. त्यांनी आपल्या जमिनी जप्त केल्या तरी कोणत्याही परिस्थितीत शेत सारा भरायचा नाही.
5: ठीक आहे, यापुढे कोणीच शेत सारा भरणार नाही. या अगोदर तरी आपण कुठे वेळेवर भरत होतो? देव त्या सरपंचाचं भलं करो, आता तेच सांभाळून घेतील
1: सरपंचांना.

0: पदावरून नाहीतरी इंग्रजांनी हटवलंच आहे.
1: हो, ते मला माहितीये.
0: आणि हे बघा, सरकारला शेत सारा भरायचा नाही, पण त्याचप्रमाणे गावातल्या ताडीच्या दुकानासमोर धरणं द्यायची आहेत. ताडीची ही झाडं दुकानं सरकारची आहेत. या ताडीमुळं आपलं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अरे, ताडी पिऊन आपल्यातल्या गरीब आणि दुःखी लोकांचं आणखीनच जास्त शोषण होतंय. त्यांची कुटुंब रस्त्यावर आलीत. बंधूंनो, आता या इंग्रजांची हुकुमशाही आपण खपवून घ्यायची नाही. या इंग्रजांना हटवून आपण आता आपलं स्वतःच सरकार स्थापन करणार आहोत. आणि आपल्या सरकारचे नेतेपदी रंगेगौडा असतील. आपण यापुढे शेत सारा रंगेगौडांना द्यायचा.
1: पण सरकारने जो माणूस शेतसारा गोळा करण्यासाठी नेमलाय, तो जर शेतसारा मागायला आला तर
0: त्याला स्पष्ट सांगायचं, तू आमचा कोणीच नाहीस, शेतसारा आम्ही तुला देणार नाही. बंधूनो, आणखी एक महत्वाची गोष्ट, या असहकार चळवळीत आपण सर्वांनी अहिंसेचा मार्ग अनुसरायचा आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याकडून झाली तर ही चळवळ बंद करण्यात येईल. हो, ही चळवळ बंद करण्यात येईल. सत्य, अहिंसा आणि प्रेम हेच आपलं शस्त्र असणार आहे. याच अस्त्राने जगात बंधुता, सुख, आनंदाची भावना वाढवायची आपल्याला. आणि यासाठी तुम्ही सर्व एकीनं माझ्यासोबत आहात. आहात ना?
2: हो.
0: आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव आपल्यामध्ये नाही. आपल्या संघटनेनं येत्या शुक्रवारी म्हणजे 17 तारखेला सत्याग्रहाला सुरुवात करायचं ठरवलंय. त्या दिवशी आपण सर्वांनी बोरन्नाच्या ताडीच्या दुकानासमोर धरणं देणार आहोत. हा, पण लक्षात ठेवायचं, हे धरणं शांततापूर्ण मार्गाने असेल. आजपासून केवळ 3 दिवसानंतर आपल्याला सत्याग्रहात भाग घ्यायचा आहे. या 3 दिवसात आपण सर्वांनी देवाचं नामस्मरण भजन करायचं. यामुळं आपलं मन पवित्र होईल आणि आपलं मनोबल वाढेल.
3: भारत माता की जय.

0: सत्याग्रही मित्र हो न घाबरता पुढेचा, विजय आपलाच आहे। आपल्याला सत्याग्रह यशस्वी करायचा आहे। समोर पोलिसांची तुकडी आहे म्हणून घाबरू नका। त्यांनी लाठीमार केला तरी आपण प्रतिहल्ला करायचा नाहीये, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। कोणत्याही परिस्थितीत हिंसेचा आधार आपल्याला घ्यायचा नाही। ते ताडीचं दुकान आपल्याला शांततापूर्ण मार्गाने हटवायचं। चला चला पुढे चला, माझ्या बंधू भगिनींनो आपलं लक्ष समोरच आहे। पोलिसांना अजिबात घाबरू नका, चला पुढे चला।
1: थांबा, या ठिकाणी तुम्हाला प्रवेश करण्याची मनाई आहे, साहेबांचा तसा आदेश आहे।
0: धन्यवाद, आम्हाला माहिती असलेली गोष्ट सांगितल्याबद्दल मी आपला आभारी आहे।
1: मागे फिरा आणि परत जा। कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला या बगीचात प्रवेश करता येणार नाही, कायद्याचं उल्लंघन करू नका।
0: आम्ही आमच्या कायद्याचं पालनच करतो आहोत। आमच्या संघटनेच्या आदेशाप्रमाणे आम्हाला आमचं काम करावंच लागेल।
1: हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी प्रवेश करणं हे बेकायदेशीर आहे, कायद्याचं उल्लंघन आहे, आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना शासन करण्यासाठी सरकारनं पूर्ण ताकद वापरायचं ठरवलंय।
0: तुम्ही हे सर्व सांगितल्याबद्दल पुन्हा एकवार धन्यवाद। बंधू भगिनींनो, अशा पोकळ कायद्याला भीक घालू नका, चला पुढे चला।
1: मागे सरका सरका म्हणतो ना, शिपायानो या सत्याग्रहीनं खून करा, लाच विचार करा। बक्कल नंबर 306।
2: येस सर।
1: बगीच्यामध्ये कोणी सत्याग्रही राहिला नाही ना?
2: नाही सर, पण दुकानांचं फार नुकसान केलंय।
1: त्या सर्वांना पकडा, गाडीत तुंबा आणि घेऊन चला ठाण्यावर। शिपायानो चला।

0: सरकार कांतापूरच्या प्रत्येक माणसाला आदेश देतो आहे की त्यांनी अजूनपर्यंत शेतसारा भरलेला नाहीये, ज्यांनी भरलेला नाही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। प्रत्येक एक रुपया पाच आणे दंड वसूल करण्यात येणार आहे। साहेबांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांची नवी तुकडी नेमण्यात आली, त्यासाठी हा दंड प्रत्येकाकडून वसूल करण्यात येणार आहे। सरकारच्या विरुद्ध चळवळीत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला कैदेची शिक्षा दिली जाणार आहे। सरकार ही चळवळ पूर्ण ताकदीनिशी मोडून काढणार आहे। हो
1: अरे मूर्ती तू
2: काकी, इंग्रज सरकारने आपला सत्याग्रह दडपण्याचे प्रयत्न सुरू केलेत, युद्धाला तोंड फुटलंय। सरकारचा कोणी माणूस अथवा पोलिसांपैकी कोणी आला तर देवाची घंटी वाजव, म्हणजे आम्ही सगळे लगेच पसार होऊ। आता भूमिगत होऊनच ही चळवळ पुढे न्यावी लागणार आहे। हे बघ, मी चलतो, मला प्रत्येकाच्या घरी जाऊन ही सूचना द्यायची। आणि काकी, तू पण गावातल्या महिलांना सांग सगळं, हे रचनाला सोबत घे, कळलं का?
1: हो।

0: तुळजापूरच्या अनेक शेतकऱ्यांनी शेत सारा भरलेला नाही हो, उलट सरकार विरुद्ध बंड पुकारलं। या सर्व शेतकऱ्यांची शेत जमीन, बागायती जमीन, त्यांची पीक, घर, दार, धान्य सरकार आज विलाव करणार आहे। या साऱ्याचा ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका लक्ष देऊन ऐका।
1: अरे देवा, आज आमच्या जमिनींचा लिलाव झाल्यावर उद्यापासून आम्हाला आमच्या कपड्यांशी रस्त्यावर यावं लागणार। अरे देवा, काय आरामलंस काय हे?
2: शेतातली उभी पीक आजपासूनच कापणी सुरू झाली आहे।
1: काय
2: हो, तसंच गाववाल्यांनी काही गडबड करू नये म्हणून सरकार कठोर पावलं उचलणार आहे।
1: माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायला लागलंय।
2: मागच्या वेळेला जसा लाठीमार पोलिसांनी केला तसाच पुन्हा पुन्हा ते करणार। मी तर मुलांना घेऊन निघून जाणार आहे।
1: कुठे?
2: अर्थात शहरात।
1: अगं वेडे, या पोलिसांनी संपूर्ण गावालाच वेढा दिलाय, तू गावातून बाहेर पडणारच कशी?
2: या मूर्तीमुळेच सगळ्या गावाचा सत्यानाश झाला।
1: काहीतरीच बडबडू नकोस, मूर्ती आणि रंगम्मा बिचारी जेलमध्ये आहेत आणि आता रच्चन्ना हीच आमची नेता आहे।
2: चल तर मग तिच्याकडेच जाऊ।

0: आम्ही वंदे मातरम.
1: या या आत या. अरे इथे तर अगोदरच सर्व जमलेत. ते तिकडे पाठीमागे कोण बसलेत बरं?
2: ते शहर संघटनेचे सदस्य आहेत. तेच आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.
3: बंधू आणि भगिनींनो, सरकारनं कांतापुरा गावातल्या तुम्हा सर्वांच्या जमिनींचा लिलाव करायचं ठरवलंय. ही बातमी आम्हाला अगोदरच कळली म्हणून मी लगेच आलो. मॅजिस्ट्रेट, इन्स्पेक्टर, ऑफिसर, पोलिसांची फौज, सरकारनं संपूर्ण व्यवस्था कशी चोख ठेवली आहे. कुठल्याही परिस्थितीत ते जमिनीचा लिलाव करणारच, पण संघटनेचा निर्णय आहे, संघटनेचा निर्धार आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण शेतीवरती त्यांचा कब्जा होऊ द्यायचा नाही. सरकार विरुद्धचा लढा लढण्यासाठी, जमिनी वाचवण्यासाठी शहरातून 3000 वरती कार्यकर्ते येणार आहेत. ट्रक्स, डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्स सुद्धा येणार आहे. आपण सर्वांनी भगवान सत्यनारायणाची महापूजा करायची आणि देवाची विसर्जन मिरवणूक काढायची. त्यामुळं आपण सर्वजण जेणेकरून एकत्र असू. आज संध्याकाळीच त्याची व्यवस्था करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सर्वांनी शांत राहायचं. त्याने लाठीमार केला तरी
1: सैतान कुठले,
3: ते सैतान असले तरी आपण त्यांचं मन वळवायचं, त्यांचं मत परिवर्तन करणं, हे गांधीजींचं तत्व आहे आणि आपण ते करायचं. मला पूर्ण विश्वास आहे आपण या लढ्यात विजयी होऊ.
4: भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.

0: यस सर।
1: ही निरमुक्त श्री बुद्धे तरुण लेडी सब सगळे काय करतात
0: साहेब? ही पूजेची मिरवणूक आहे।
1: पूजेच्या मिरवणुकीच्या निमित्त करून हे लोक शेतावर जात नाहीत ना? पीक कापणीकर थांबवायला सांगत नाहीत ना?
0: सर, आपलं अलिमन कदाचित खरं असू शकेल।
1: तेल दे, गो बॅक, अदरवाईज सख्त कारवाई करा।
0: येस सर। थांबा थांबा, स्टॉप आहे, तुम्ही या पुढे जाऊ शकणार नाही, साहेबांचा आदेश आहे।
2: अरे अरे, भगवान सत्यनारायणाची ही मिरवणूक आहे, ही कोणी चढवू शकणार नाही।
0: मी पुन्हा सांगतो, मागं फिरा नाही तर मार खाल।
2: अरे बाबा, आमच्या पूजेची ही मिरवणूक आहे, या रथयात्रेला अडवू नका।
1: शिफाय, लाठी चार्ज करा। आय ऑर्डर, लाठी चार्ज।

0: मला वाटतं शहरचे कार्यकर्ते आपल्याला साथ देण्यासाठी येत आहेत.
1: चला पुढे चला, लवकर लवकर चला.
2: सर सर, शहरातून हजारांच्या संख्येने कार्यकर्ते येत आहेत, ते बघा त्या बाजूने.
3: इन्स्पेक्टर.
2: येस सर.
3: हे लाईट्स ऑन करा अँड ओपन द फायर. प्रोसेशन डिस्पर्स करा. फायर.
2: येस सर.

0: आता आपण वाचू शकणार नाही.
1: चला कांतापुरातून आता आपण बाहेर पडू.
2: नाही, कुणीही मागे फिरू नका. चला पुढे, चला पुढे, चला पुढे, चला.
1: अंधार वाढतोय, आपण लपत छपत निघून जाऊया.
0: ते बघ कार्यकर्ते जवळ आले, आपल्या बाजूने ते लढतील.
1: हे कसले लढणार, एक जात अहिंसेची पुजारी, हे फक्त जखमी होतील आणि नंतर मरतील.
0: पोलीसवाले दुसऱ्या बाजूने येत आहे.
1: मी सांगते तसं करूया, चुपचाप निघून जाऊया. हे शिपाई, हे शिपाई कुणाला जिवंत ठेवणार नाही.
0: तू म्हणतेस तेच बरोबर. कांतापुरातून बाहेर पडून दुसऱ्या गावाला जाऊ.
1: ये इकडून, ये इकडून.
0: अंधारात काहीच दिसत नाहीये ग.
1: काळजी करू नको, ये इकडून ये.

0: माझ्या चना नाही चालवत ग आता. पायात पायात काटे गेलेत. नाही नाही आता चालणं शक्यच नाहीये.
1: माझी पण तीच अवस्था झाली. पण हिंमत ठेव. ते बघ अंधारात रस्ता चुकून आपण आपल्याच घराजवळ आलोय.
0: पण आता त्या घरांचा काय उपयोग? गावातले सगळे पुरुष स्त्रिया मारल्या जाणार. आपण वाचून तरी काय करणार?
1: उद्या आपल्या घरांवर, पिकांवर, जमिनीवर दुसऱ्यांचा ताबा असेल.
0: सत्तम्मा, आपली घरं आपण दुसऱ्यांसाठी का ठेवायची? आग लावू चल घरांना.
1: चालेल, आग पसरायला जास्त वेळ पण नाही लागणार.
0: कांतापुरात आता कोणतंही घर शिल्लक राहणार नाहीये.
1: चल इथून, नाहीतर पोलीस आपल्याला पकडतील.
0: ते बघ तिकडं गाव सोडून निघाले, त्यांची रांग लागली. चल आपण पण अंधारातच निघून जाऊ. सत्तम्मा, ते बघ कांतापुरा कसं जळतंय बघ.
1: हो, कांतापुरा जळतंय. कांतापुरा आता कायमचं नाही सोडणार, कायमचं. इथल्या माणसांची स्वप्न, भविष्य सार जळतंय.

पण हीच आग उद्याच्या भविष्याची ठिणगी असेल, उज्ज्वल भविष्याची ठिणगी. कांतापुरा आज नष्ट होते, पण या राखेतूनच अनेक कांतापुरा जन्माला येतील, की जे स्वतंत्र असतील, स्वतंत्र, अगदी स्वतंत्र. वंदे मातरम, वंदे मातरम.

नभोनाट्य सादर झालं कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर बी एस भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मुकाशी. सादर करते होते गोविंद मुकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: मूर्ती अनिल दांडेकर, नरसम्मा सुधा घाणेकर, दोरे पहिला सरूप्पा विपिन पवार, रंगम्मा सीमा मोरे, अचक्का जयवंती खरे, शिपाई शशी लाखन, ऑफिसर आणि दुसरा अजित पाटील, सिनू अमोल रेडीज, जयरामाचार्य नेता आणि दवंडीवाला सुरेश भावे, मदन्न विलास जाधव, रचन्ना निशा आंबेकर, इन्स्पेक्टर मिलिंद कांबळे, सतम्मा सुरेखा राणे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: नभोनाट्य कांतापुरम या नभोनाट्याचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर.
3: अवश्य ऐका बलसागर भारत हो, मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.
1: Final Pool D match at Amstelveen in the Netherlands. Both teams created opportunities but failed to find the back of the net, with India's defense holding firm throughout the contest. The draw helped India, led by Salima Tete, sealing a vital second place finish in Pool D. And that is the end of this news bulletin.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.